सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 100.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या श्रोत्यांचं प्रसारण सभेत मी गौरी जोशी स्वागत करते. श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 20 ज्येष्ठ शके 1948, 10 जून 2026. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातली संत तुकारामांची रचना आपण ऐकलीत, संगीतबद्ध केली होती मधुकर गोळवलकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत.

सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम मंगल प्रभात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं कृष्णभट्ट बोरकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूयात समूह स्वरात गायलेली आनंदराव टेकाडे यांची देशभक्तीपर गीतरचना, संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

0: श्रोते हो, समूह स्वरात गायलेल्या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 10 जून. या दिवसाचं ऐतिहासिकदृष्ट्या काय महत्त्व आहे ते पाहूया. 1768 साली या दिवशी माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामध्ये धोडपची लढाई झाली आणि त्यामध्ये राघोबादादा पराभूत झाले. अमेरिकेतल्या ओहायो इथं बॉब स्मिथ आणि बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस या संस्थेची स्थापना केली. मद्यपानाच्या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करणारी ही संस्था जगभरामध्ये अनेक शाखांद्वारे काम करते. 1966 साली या दिवशी नाशिक इथं रशियन बनावटीच्या मिग विमानांच्या उत्पादनाला सुरुवात झाली. 1977 ॲपल कॉम्प्युटर्सचा ॲपल 2 हा संगणक बाजारात आला. ॲपल 2 मुळं पर्सनल कॉम्प्युटर्सच्या बाजारपेठेमध्ये ॲपल कंपनीनं पाऊल ठेवलं. 10 जून 2003 या दिवशी स्पिरिट रोवर ही बग्गी मंगळाकडे रवाना झाली. आजचा दिवस जन्मदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. 1908 भारताचे लष्करप्रमुख पद्मविभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचा जन्म. 1948 ते 1949 या काळामध्ये त्यांनी हैदराबाद संस्थानचे लष्करी प्रशासक म्हणून काम केलं होतं. पुढं 1962 ते 1966 या काळामध्ये ते भारताचे लष्करप्रमुख होते. नेत्रशल्यविशारद के भालचंद्र यांचा जन्म 1924 साली या तारखेला झाला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1982 पासून आजचा दिवस महाराष्ट्रामध्ये दृष्टीदान दिन म्हणून पाळण्यात येतो. 1938 भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म. भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म 1955 साली या दिवशी झाला. 1980 सालची ऑल इंग्लंड

0: बॅडमिंटन स्पर्धा जिंकणाऱ्या पदुकोन यांनी 80 दशकात जगातल्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंमध्ये स्थान मिळवलं होतं.
1: I did not play to please anybody. I just wanted to see what I was capable of, you know, so that kept me going. I decided that, you know, every training session I attend, I will put in my 100% effort and, you know, leave the rest. You know, whatever I was capable of, right now I have no regrets because I know that, you know, whatever I could do, whatever was in my hands, I have, you know, put in the full effort and I couldn't have done anything more under the circumstances.
0: आजचा दिवस स्मृती नसणारी काही नावं अशी आहेत. 1836 फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे एम्पियर यांचं निधन. गुजराती लेखक आणि समीक्षक गुलाब दासब्रोकर यांचं निधन 2006 या दिवशी झालं. आपल्या लघुकथा आणि एकांकिकांसाठी ते प्रसिद्ध होते. 10 जून हा अभिनेता जीवन यांचा स्मृतिदिन. 1987 त्यांचं निधन झालं. ओंकारनाथ धर हे मूळ नाव असलेले जीवन आपल्या खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते.
2: लक्ष्मी देवी की जय. अबे ओ नंदो, बुआ के नहीं अभी और कितनी देर लगाएगा, निकाल इसे बाप, निकाल.
0: सुमारे 60 पौराणिक चित्रपटांमध्ये त्यांनी नारदाची भूमिका केली होती. प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांचा स्मृतिदिन. 2019 त्यांचं या दिवशी निधन झालं. ययाती, तुघलक, हैवदन यासारखी गाजलेली नाटकं लिहिणाऱ्या कर्नाड यांचा ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता.
3: हिटलरच्या गुप्त पोलीस दलाचा प्रमुख फील्ड मार्शल हर्मन गोहरिंग याने एकदा असं म्हटलं होतं, संस्कृती हा शब्द कानावर पडता क्षणी मी ब्राउनिंग शोधू लागतो. ब्राउनिंग या शब्दाने त्याला इंग्रजी कवी रॉबर्ट ब्राउनिंग सुचवायचा नव्हता, तर ब्राउनिंग नावाचं एक रिव्हॉल्वर त्याला अभिप्रेत होतं. गोहरिंगने नेमकं ओळखलं होतं की समृद्ध आणि ओजस्वी सांस्कृतिक वातावरण जुलूमशाहीला मारक ठरेल, तिचा उपहास करेल. शत्रूच्या ताब्यातल्या अणुबॉम्बपेक्षा आपल्या समाजातल्या एखाद्या चित्रकाराच्या रेखाचित्रापासून आपल्याला जास्त धोका संभवतो, तो आपला जवळचा म्हणून खरा शत्रू असतो.
4: श्रोतेहो, दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
5: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर
4: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:30 प्रसारित करत आहोत चिंतन. लेखन पुंडलिक गवंडी यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं.
6: सांप्रत काळात काही ढोंगी बाबांच्या तथा बुवांच्या निंदनीय कृत्यानं खऱ्या खोट्याची जाण तथा ओळख सर्वसामान्यांना होत नाही. ती ओळख न झाल्यामुळं भोळी भाबडी जनता अशा या ढोंगी बाबांच्या नादी लागून स्वतःचं आणि समाजाचंही अतोनात नुकसान करून घेतात. आपली भारतीय संस्कृती हीच मुळी देवावर श्रद्धा असणाऱ्या भावनेतून निर्माण झाली. याच भावनेतून ती संस्कृती रुजली आहे, इथल्या जनमानसात एकरूप होऊन गेली आहे. पण काही पोटभरू तथा ढोंगी समाजकंटकांच्या निंदनीय अशा कृत्यातून तिला गालबोट लागून नामशेष करण्याचा प्रयत्नही काही लोकांच्या माध्यमातून काही ठिकाणी मात्र केला जातोय. अशा या विपरीत परिस्थितीत, या अवस्थेत आता माणसांनी ढोंगी बाबांच्या आणि बुवाबाजीच्या मागे न लागता, त्यांच्या वादात न पडता खऱ्या खोट्याचा मागोवा घेतला पाहिजे. पण ढोंगी बाबा असं कार्य करताना ते कधी उघडपणानं करत नसतात. लपून छपून त्यांचं हे कार्य मात्र बिनबोभाट चालू असतं. समाजातल्या बऱ्याच जणांना त्यांचा कार्यभाग समजून येतो, पण कोणीही त्यांच्या विरुद्ध मात्र बोलण्याचं धाडस करत नाही. इथं प्रत्येकाला असं वाटतं की मला काय त्याचं. ही मला काय त्याचं हे वाटणं किती घातक स्वरूपाचं असतं हे वेळ येऊन गेल्यानंतर समजतं. खरं तर अशा वृत्तीचा वेळीच नायनाट केला पाहिजे, पण ते होत नाही. तरी आता अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करणारे लोक मात्र यांचा पाठपुरावा करून त्यांचं पितळ उघडं

0: आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण समाजात ही प्रवृत्ती इतकी फोफावलेली आहे की त्यांचे प्रयत्नही कमी पडतात. ही कीड समाजातून नष्ट झाली पाहिजे, तिचं उच्चाटन व्हायला पाहिजे. त्यासाठी समाजातल्या जाणकार मंडळींनी आपलं योगदान देणं गरजेचं आहे. एकटी अंधश्रद्धा कमिटी किंवा समितीचं हे कार्य नाही. समस्त समाजानं याविषयी जागृत राहायला पाहिजे आणि आपला कार्यभाग त्यात सिद्ध करायला हवा. काही ठिकाणी धनाच्या लोभापायी नरबळी दिले जातात. पुत्रप्राप्तीसाठी स्त्रियांना वेठीस धरून काही समाजकंटक आपला कार्यभाग उरकून घेतात. त्यासाठी प्रत्येकानं आपल्या घरातील स्त्रियांना विश्वासात घेऊन अशा ढोंगी बाबांपासून दूर ठेवलं पाहिजे. आपल्या देशात 18 पगड जाती जमातींचा समावेश झालेला आहे. त्यामुळं इथं प्रत्येक समाजाची ठेवण, देवधर्म, चालीरीती, व्यवहार आपणास वेगवेगळे पाहावयास मिळतात. अशा वेगळेपणाचा फायदा घेऊन ढोंगी बाबा स्वतःला देवाचा अवतार समजून भोळ्या भाबड्या लोकांना लुटत असतात. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. याविरुद्धही काही धर्मगुरू समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करत असतात. अशा योग्य दिशा देणाऱ्या धर्मगुरूंवर अंधश्रद्धेचा आरोप करणं ही चुकीची गोष्ट आहे. आपल्या भारतीय घटनेनं प्रत्येक भारतीयाला आपापल्या धर्माप्रमाणे धार्मिकतेनं वागण्याचा तथा राहण्याचा हक्क दिला आहे. तेव्हा हा विचार आणि कृती ही भावना जपणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. ही राष्ट्रभावना मानून या गोष्टीचा सर्वांनी आदर राखला पाहिजे. प्रत्येक देश हा कुठल्या तरी धर्माच्या अधिष्ठानावर आधारलेला असतो. धर्माचं अधिष्ठान हे त्या देशाचं मूळ आहे. तो कुठलाही देश असो वा कुठलंही राष्ट्र असो, त्याला धार्मिकतेचं अधिष्ठान आहे. याला जगाचा इतिहास साक्ष देतो. याच धर्माच्या आधारे ही अंधश्रद्धा निर्माण होते. अर्थात हा न संपणारा असा एक रुजलेला विचार आहे. ही एक संकल्पना आहे. विज्ञानानं प्रगती केली खरी, पण समाजातल्या अशा काही लोकांच्या विचारातून ही बुवाबाजी, हा ढोंगीपणा निर्माण झाला आहे. याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी प्राथमिक स्तरावरून तरुणांना शिक्षण देणं आता गरजेचं झालं आहे.
1: श्रोतेहो, चिंतन आपण ऐकलत. लेखन होतं पुंडलिक गवंडी यांचं आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.

शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोत्या सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत आपल्यासोबत मी गौरी जोशी. रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात तण नियंत्रण याविषयीची माहिती. सकाळी 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनैद शेख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. सकाळी 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत. सादरकर्ते सचिन लाडोळे. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक प्रदीप पेंढारे. सकाळी 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 सुगम संगीत. सकाळी 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. सकाळी 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. नाट्यसंगीताचा आनंद घेऊ शकाल सकाळी 8:20. सकाळी 8:40 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

सकाळी 9 वाजता कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. सकाळी 9:30 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता तर मिश्र संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 10:30 वाजता. हिंदी चित्रपट संगीत सकाळी 11 वाजता. 11:15 वाजता कार्यक्रम आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:02 सुरुवात होईल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या सायंकालीन प्रसारण सभेला. यात सुरुवातीला मिक्स मसाला. 5:30 वाजता कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन चेतन अवटे याचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. संध्याकाळी 6 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भाऊसाहेब लक्ष्मण भांड आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकू शकाल.

0: संध्याकाळी 7:15 अर्थविशेष. 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे प्रमुख वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर भरत पाटील यांची मुलाखत आणि त्यानंतर कमी खर्चात ऊसबेणे प्रक्रिया याविषयी चणेगाव तालुका संगमनेरचे विठ्ठलदास असावा यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 7:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आज या मुलाखतीचा भाग दुसरा. 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय स्त्रियांमधील कर्करोगाच्या समस्या कारण लक्षणं आणि उपचार. सहभागी होतील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. सादर करते सुदाम बटुळे. रात्री 10:00 रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका. आज यात इन्फ्रास्ट्रक्चर आज या मालिकेचा भाग 10 आपण ऐकू शकाल. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर सहक्षेपित केली जातील. श्रोतेहो कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात आज तण नियंत्रण याविषयीची माहिती. वाचक स्वर सोमनाथ कांडके यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामातल्या पिकात किंवा फळबागेत तसंच ऊसासारख्या पिकात देखील तणांचा प्रादुर्भाव हा होतो. ही तणं प्रामुख्यानं पिकांबरोबर पाणी अन्न सूर्यप्रकाश यांसाठी स्पर्धा करत असतात. ही तणं काढण्यासाठी आपला उत्पादन खर्च वाढतो. उत्पादनात 30-60% घट येते. त्याचबरोबर पिकांची गुणवत्ता देखील कमी होते. एवढंच नाही तर किडी आणि रोगांचा फैलाव देखील या तणांमुळे होत असतो. म्हणूनच या तणांचं निर्मूलन योग्य टप्प्यावर करणं अतिशय गरजेचं असतं. अलीकडे तण नियंत्रण ही एक मोठी समस्या बनल्याचं आपण पाहतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे मजुरांची संख्या कमी होणं. मजुरीचे वाढते दर आणि मजुरांची संख्या कमी या तणावामध्ये आपला शेतकरी बांधव असतो. खरं तर खुरपणीवर अवलंबून न राहता अनेक पद्धतींचा म्हणजेच एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीचा अवलंब हा प्रत्येक शेतकरी बांधवानं करणं गरजेचं आहे. तण नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि निवारणात्मक उपाय या दोन पद्धतींचा अवलंब करता येतो. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये आपण पेरणीसाठी प्रमाणित आणि तणविरहित बियाणं वापरावं. त्याचबरोबर बांध पाट आणि शेतातल्या मोकळ्या जागा तणमुक्त ठेवाव्यात. चांगलं कुजलेलं शेणखत कंपोस्ट खत वापरावं. हरळी कुंद्यासारख्या तणांचा नायनाट करण्यासाठी खोलवर नांगरट करावी. तण फुलावर येण्यापूर्वी त्यांचं नियंत्रण करावं. आंतरपिकाचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी अगर पेरणीनंतर पण उगवण्यापूर्वी

0: शिफारसीप्रमाणे तणनाशकांचा वापर करता येतो. या सर्व बाबींचा अवलंब केला तर बऱ्याच प्रमाणात आपण तणांचं नियंत्रण करू शकतो. तणांसाठी प्रतिबंधात्मक उपायांप्रमाणेच निवारणात्मक उपाय देखील करावेत. यामध्ये तण उपटून काढणं, खुरपणी करणं, कोळपणी करणं, खांदणी करून तण काढणं, तण जाळून टाकणं, तणांची कापणी करणं, त्याचबरोबर आंतरमशागत करून तण काढता येतात. याशिवाय स्पर्धात्मक आणि जलद वाढणारी पिकं ही तणांच्या नियंत्रणासाठी महत्वाची ठरतात. त्याचबरोबर जीवजीवाणूंचा वापर करता येतो. सर्वात महत्वाचा आणि खर्चाचा उपाय म्हणजे तणनाशकांचा वापर करणं. कृषी संशोधनातून कोणत्या पिकात कोणत्या तणनाशकाचा वापर करावा हे आता ठरलेलं आहे. शिफारसीनुसार प्रमाणे अशा तणनाशकांचा वापर मर्यादित प्रमाणात करता येतो. मात्र तणनाशकं निवडताना योग्य काळजी आणि महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तणनाशकं वापरताना उपद्रवी तणांचा नायनाट करणारे मात्र उभ्या पिकाला अपाय न करणारे असे तणनाशकं वापरावीत. तणनाशकं कोणत्याही पिकाला अगर जमिनीला हानिकारक नसावीत, शिवाय आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे असावेत, सहज आपल्याला ते उपलब्ध होणारे असावेत. अशा प्रकारे आपण विविध मार्गांनी एकात्मिक तण नियंत्रण केलं तर आपला तणनाशकांवरील खर्च किंवा उत्पादनावर होणारा खर्च नक्कीच कमी करता येईल आणि आपल्या उत्पादन खर्चात नक्कीच बचत करता येईल.
1: श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रमात तण नियंत्रण याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सोमनाथ कांडके यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 beds अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: काय झालं?
6: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
5: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
6: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
6: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2
6: आणि फोन नंबर
5: 93-72-99-29-36.
6: 93-72-99-29-36.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:15 प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
7: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
8: लग्न होऊन बरीच वर्ष झालेत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
7: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
8: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
7: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूयात प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनैद शेख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करत्या संगीता अरजपुरे.
9: नमस्कार डॉक्टर.
10: नमस्कार
9: डॉक्टर. आता गेल्या भागात आपण प्रोस्टेट काय असतं, त्याचं कार्य कुठलं असतं आणि प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो याविषयी माहिती जाणून घेतली होती. डॉक्टर, आजच्या भागात आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात का?
10: हो, प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात, पण असं गरज नाही आहे की दरवेळी तुम्हाला लक्षणं दिसून येतील. त्याचमुळे आम्ही याला सायलेंट कॅन्सरही म्हणतो. खूप सारे रुग्ण जे असतात ते आमच्याकडे जेव्हा कॅन्सर पसरून जातो त्यावेळी पोहोचतात, पण काही रुग्णांमध्ये आम्हाला लक्षणं दिसतात. सर्वात आधीची जे लक्षणं असतात ते असतात की लघवीमध्ये काही काही रुग्णांना त्रास चालू होते, ठीक आहे, लघवीला आग होणे, जळजळ होणे, लघवीची धार बरोबर न येणे, लघवीतून रक्त जाणे, हे लघवीचे लक्षणं आहेत जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे हे कसं आहे की हे एक ओव्हरलॅपिंग सिम्पटम आम्ही म्हणू शकतो की बाबा प्रोस्टेट कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढ.

0: आहे, दोघांमध्येही हे सिमटम दिसतात आम्हाला, लक्षणं दिसतात. तर आम्हाला ते बघावं लागतं की ही नॉर्मल ग्रंथी वाढ आहे वयोमानाने झालेली की याच्यामध्ये कॅन्सर आहे. पण असे जर लक्षणं आहेत तर त्यात रुग्णांना युरोलॉजिस्टला दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये कॅन्सरही मिस होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त जे लक्षणं आहेत ते बाकी कॅन्सरमध्ये जसं भूक न लागणे, वेट लॉस होणे हे लक्षणं दिसूनच येतात. याच्या व्यतिरिक्त कधी कधी मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट कॅन्सर हा बोन्समध्येही जातो, तर ॲडव्हान्स स्टेजमध्ये काय होते की बोन्स वीक असतात आणि हा आजार जो आहे वयोमानातच आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी जे बोन वीक आहे त्याच्यामध्ये कॅन्सर जर गेला तर फ्रॅक्चर होणे किंवा पाठदुखी राहणे, हातापायांमध्ये दुखून येणे हे सारी लक्षणं दिसून येऊ शकतात. तर ह्या सगळ्या लक्षणांवरती रुग्णांना लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवातीला जसं आहे की लघवीमध्येच जर त्रास चालू झाला तर आणि आपलं वय आहे 50-55 वर्षी, तर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना जाणे आणि लवकरात लवकर तपासण्या करून बघून घेणे हे फार गरजेचं आहे.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनैद शेख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे, निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
2: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:50 होतात. प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
4: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूयात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत. सादर करते सचिन लाडोळे.
5: मॅडम नमस्कार.
6: नमस्कार मॅडम.
5: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
6: थँक्यू.
5: दीपाली मॅम, आपण बघतो की निसर्ग संपत्तीच्या संरक्षणात आज महिला मोठ्या ताकदीनं पुढे येत आहेत, कठीण परिस्थितीत काम करत आहेत. तर ही परिस्थिती खरंच समाधानकारक आहे का? आपल्याला काय वाटतं याविषयी?
6: हो, नक्कीच. तर काही प्रमाणात आपण वाढ झाली हे खरंच आपण म्हणू शकतो. एका अभ्यासात असं पण लक्षात आलं आहे संवर्धन क्षेत्रात महिलांची संख्या 11% कमीच आहे. म्हणूनच आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनने देशभरातील वुमन रेंजर्स, महिला वनरक्षक, कन्झर्वेशन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला संशोधक आणि आदिवासी महिलांच्या कथा या समाजासमोर आणल्या. याच्यामध्ये या महिला दुर्गम जंगलामध्ये काम करतात, वनाग्नी रोखतात, जखमी वन्य प्राण्यांचं रेस्क्यू करतात, वन्यजीव तस्करी विरोधात लढतात आणि जैवविविधतेचं संरक्षण करतात. काही महिला तर माहिती रात्रीच्या गस्तीवर काम करतात आणि हे कॉमन आहे. काही मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गावांमध्ये जनजागृती करतात.

तर काही महिला पर्यावरण शिक्षणाद्वारे मुलांना जंगलाचं महत्व समजावून सांगतात. हे केवळ एक नोकरी म्हणून आपण नाही बघू शकत, तर त्यांचं ऍक्च्युली हे आहे की त्या निसर्ग प्रती असलेली जबाबदारी आणि समर्पण ते लक्षात घेऊन हे काम ते करत असतात. अनेक महिला महिनोनं महिने कुटुंबापासून दूर राहून जंगलात काम करतात. घनदाट जंगल, कठीण हवामान, वन्य प्राण्यांचा धोका, मर्यादित संसाधने, तरीही त्या निसर्ग संरक्षणाचं काम मोठ्या निष्ठेने करतात. आम्ही या महिलांच्या कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न पण केला आहे. जसं की आम्ही मागील वर्षी दुबई इथे आयुष

0: निसर्ग संरक्षणाचं काम मोठ्या निष्ठेने करतात. आम्ही या महिलांच्या कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न पण केला आहे. जसं की आम्ही मागील वर्षी दुबई इथे IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक संवर्धन परिषदेमध्ये रेंजर्स हे बुक लिहिलं, दॅट इज वुमन रिशेपिंग द कन्झर्वेशन. या पुस्तकातून महिला वनरक्षकाच्या साहसाच्या गोष्टी मांडल्या. तर काय होतं की याचं कारण अनेक वेळा संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचं योगदान प्रकाशझोतात येत नाही. या महिलांची प्रेरणादायी कामगिरी समाजासमोर आणून संस्था नव्या पिढीतील मुलींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे.
1: त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत आपण ऐकलीत. सादर करते होते सचिन लाडोळे. निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
5: संपर्क 232-29-29.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 0241-235-35-15.
6: मोबाईल 960-44-988-36.
1: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक प्रदीप पेंढारे.
8: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
8: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
8: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: नमस्कार. अहिल्यानगर दिनांकामध्ये सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. जनगणनेत अहिल्यानगर महापालिका राज्यात द्वितीय. किसान क्रेडिट कार्ड मोहीम यशस्वीपणे राबविण्याचं आमदार खताळ यांचं आवाहन. ज्ञानभारतम ॲपवर 1950 पूर्वीची हस्तलिखितं अपलोड करण्याचं आवाहन. कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे इथे ST बस थांब्यास मंजुरी. धनादेश अनादर प्रकरण मिटवण्यासाठी 18 जुलैला विशेष लोकअदालत. आणि जादूटोणा विरोधी कायदा केंद्रात मंजुरीसाठी अन्निस पाठपुरावा करणार. घडामोडी सविस्तर. भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या जनगणना मोहिमेत अहिल्यानगर महापालिकेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. 30 दिवसांसाठी नियोजित असलेलं जनगणनेचं उद्दिष्ट केवळ 21 दिवसात पूर्ण करून महापालिकेनी कार्यक्षमता, प्रभावी नियोजन आणि संघभावना दाखवली. प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त मेहर लहारे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, जनगणना कक्षप्रमुख राकेश कोतकर, ब्रँड अँबेसिडर डॉ अमोल बागुल आदींनी परिश्रम घेतले. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पशुपालकांना 0% व्याजानं 3 लाखापर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. संगमनेर तालुक्यात ही योजना प्रभावीपणे राबवण्यात

0: करण्याची सूचना त्यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक तसंच ग्रंथालयांनी ज्ञानभारतम ॲपवर सन 1950 पूर्वीची हस्तलिखित पोथ्या, पुराणं तसंच योग, आरोग्य, अंकगणित, विज्ञान, खगोलशास्त्र या विषयांवरील साहित्याची नोंद 15 जून पर्यंत अपलोड करण्याचं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत सध्या हस्तलिखितांची संख्या, भाषा, लिपी तसंच साहित्याची स्थिती याबाबतची प्राथमिक माहिती द्यायची असून संबंधित साहित्याच्या आतील पृष्ठांची 2 ते 3 छायाचित्र सुद्धा अपलोड करायची आहेत. कोपरगाव तालुक्यात देर्डे कोऱ्हाळे इथे एसटी बस थांब्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागीय कार्यालयाकडून अधिकृत मंजुरी मिळाल्याची माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली. या एसटी बस थांब्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. धनादेश अनादर आणि दाखलपूर्व प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यासाठी जिल्ह्यात 18 जुलैला विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून संबंधित पक्षकार, बँका, वित्तीय संस्था तसंच विधिज्ञांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि प्रकरणं तडजोडीने मिटवावीत असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या 3 दिवसीय बैठकीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त राज्यव्यापी मोहीम, केंद्रातील सरकारकडून जादूटोणा विरोधी कायदा मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, बाबा आरगडे, खासदार निलेश लंके, प्राध्यापक सुभाष वारे, सुभाष लोमटे, जगदीश काबरे यांनी मार्गदर्शन केलं. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. जनगणनेत अहिल्यानगर महापालिका राज्यात द्वितीय. किसान क्रेडिट कार्ड मोहीम यशस्वीपणे राबविण्याचं आमदार खताळ यांचं आवाहन. ज्ञानभारतम ॲपवर 1950 पूर्वीची हस्तलिखित अपलोड करण्याचं आवाहन. कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे इथं एसटी बस थांब्यास मंजुरी. धनादेश अनादर प्रकरण मिटवण्यासाठी 18 जुलैला विशेष लोक अदालत आणि जादूटोणा विरोधी कायदा केंद्रात मंजुरीसाठी अन्निस पाठपुरावा करणार. याचबरोबर अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात आजचा सुविचार. संकल्प करूया दृष्टीदानाचा, दृष्टिकोन प्रकाशमय आयुष्याचा. श्रोते हो, आज जागतिक दृष्टिदान दिन, त्यानिमित्ताने सुविचार आपण ऐकलात.
2: देश विदेशातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यात नोकरी करण्यासाठी आवश्यक बीएससी डाटा सायन्स अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी
3: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात उपलब्ध.
2: प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता, विद्यार्थी इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण असावा.
3: प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट इथल्या अहिल्यानगर उपकेंद्राशी संपर्क साधावा.
2: अधिक माहितीसाठी 0241 23 23 682 दूरध्वनी क्रमांकावर आजच संपर्क साधा. श्रोते हो, रंग, रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 10 जून 2026 विषय आहे स्त्रियांमधील कर्करोग समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं.
3: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
0: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
3: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
0: निवेदन संपलं.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: वणक्कम.
4: नमस्कार.
5: नमस्कार.
3: राम राम.
4: अस्सलाम वालेकुम.
5: सत श्री अकाल जी.
6: या सर्वांचा अर्थ एकच.

100° मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
1: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
0: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची काल तपपूर्ती झाली. या सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये कालच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवीन व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सर्व राज्यांमध्ये 10 वर्ष 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम कालपासून सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या आता 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करणाराही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळांसाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून 6,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात शासनानं मान्यता आणि शासन हमी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल इयत्ता 1 ते 6 नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजानं शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. महाराष्ट्र लोकभवन इथं काल आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 126 बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसंच वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी बांधव, आदिवासी कलाकार उपस्थित होते. जननायक आणि क्रांतीचे महानायक बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून आदिवासी समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिरानं म्हणजे 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळ सुरू होतील. विदर्भात 22 ते 30 जून पर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलै नंतर नियमित वेळेत भरतील. केंद्र सरकारनं या महिन्याच्या 21 तारखेला होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह

0: त्याच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले आहेत असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. प्रधान यांनी काल एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. परीक्षेचं साहित्य परीक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहोचवण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्यात येणार असून सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हा स्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 40 सीईटी विद्यार्थी सहायता केंद्र सुरू करण्यात येत असून मुंबईत 3 तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 केंद्र असतील. यापैकी 26 केंद्रांचं काम पूर्ण झालं असून 6 केंद्र अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित 8 केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. हवामान. दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते सकाळचे 7:20 आणि 20 सेकंद झालेली आहेत.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-2-42-34-71 आणि 2-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम। ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत। लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून

नमस्कार अहिल्यानगर, रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी, शब्द तरंग, स्नेह संवाद, आहार विहार, अर्थ जगत, सखी विशेष, आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला. तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून.

0: श्रोते हो, ऐकूयात हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात 11 जून 2026 चा विषय आहे जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
1: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: शंभर अंश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की मोबाईल म्हणा किंवा समाज माध्यम यामुळे कुठेतरी घराघरातला संवाद हरवत चाललाय आणि त्याचा दुष्परिणाम हा डोळ्यांवर सुद्धा होताना दिसतोय. अगदी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत मोबाईलचा वापर अगदी सर्रास खूप होताना दिसतोय. स्क्रीन टाइम वाढला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का आणि त्याचे काही दुष्परिणाम डोळ्यांवर होतात का?
1: नक्कीच. या वर्षीचं जे

0: वाक्य आहे ते आहे की लव्ह युअर आईज, म्हणजे आपल्या डोळ्यांवर प्रेम करा, म्हणजे आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. स्क्रीन टाइम जो आहे, जो तुमचा दिवसभरात जर त्याचा अतिवापर असेल स्क्रीनचा, तर यामुळे नक्कीच तुमच्या डोळ्यावरती त्याचे दुष्परिणाम होतात. डोळे कोरडे पडणं किंवा जास्त लाईटमुळे डोळ्याची बाहुली आकुंचन पावणं, असे युवा पिढीमध्ये हे जास्त परिणाम दिसतात. तसेच 40 नंतर आपल्या डोळ्यांची नेहमी तपासणी करून घेणं, कारण बरीचशी आजार अशी असतात की जी त्याची आपल्याला काही चिन्ह दिसत नाहीत किंवा त्याचे आपल्याला काही त्रास नसतो. उदाहरणार्थ काचबिंदू, ह्याचा आपल्याला काही त्रास नसतो, परंतु हा हळूहळू नजर लोप पावणारा आजार आहे. त्यामुळे वयाच्या 40 नंतर नियमितपणे नेत्र तपासणी करणे, चष्म्याचा जर नंबर असेल तर त्याची नेहमी त्याचं तपासणी करून जर बदल झाला असेल तर तशा पद्धतीने उपाययोजना करणे. त्यानंतर आपल्याला जर मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असतील तर डोळ्याचं जे नेत्रपटल आहे ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या रेटिनाचं आपण नेहमी तपासणी करायला पाहिजे.
1: जसं की तुम्ही म्हणाला की युवा वर्गामध्ये सध्या स्क्रीन टाइम वाढलाय, तर या युवकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही विशेष असा काही सल्ला द्याल का?
0: आधीच्या काळामध्ये जसं पुस्तकी ज्ञान म्हणायचो तसं परत पुस्तकांवर यायला पाहिजे. आजकालच्या जगामध्ये मुलं स्क्रीनवरती अभ्यास करतात आणि त्याच्यातून येणारे जे लाईट असतात जे की डोळ्याला घातक होऊ शकतात, त्यामुळे हा स्क्रीन टाइम जो आहे त्याच्यावर थोडा निर्बंध घालायला पाहिजे, आणि म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाही.
1: त्यासाठी मला वाटतं आधी घरातून जनजागृती
0: झाली पाहिजे, पालकांमध्ये थोडी जनजागृती करायला पाहिजे,
1: महत्वाचं आहे. डॉक्टर, सध्या देशात आणि आपल्या राज्यात कॉर्नियल ब्लाइंडनेसची परिस्थिती कितपत गंभीर आहे?
0: सध्या आपल्या देशात तसं पाहिलं तर दरवर्षी 2 लाख कॉर्नियाची गरज आहे, एवढे अंध रुग्ण आहेत, परंतु आपल्याला 50 ते 60 हजार कॉर्निया फक्त उपलब्ध होतात.
1: अच्छा.
0: आणि या व्यतिरिक्त दरवर्षी 25 ते 30 हजार नवीन कॉर्नियल ब्लाइंडनेस असलेले रुग्ण ऍड होतात, त्यामुळे ती यादी वाढत जाते. त्यामुळे हा प्रश्न तसा बऱ्यापैकी गंभीर आहे, त्यामुळे ही चळवळ अधिक सक्रिय करणं आणि नेत्रदानासाठी जनजागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: आपण नेत्र प्रत्यारोपण करतो तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याच्यात काही बदल झाले आहेत का?
0: हो, आता जे नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे आणि नवीन नवीन उपकरणं जी आता आपल्याला उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे आपण या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रिया खूप विकसित झाल्या आहेत आणि जवळपास 85 ते 90% ह्याचा शस्त्रक्रियेचा सक्सेस रेट आहे.
1: बर. डॉक्टर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा डोळ्यांवर काही परिणाम होतो का?
0: सर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब जर नियंत्रणात असेल तर त्याचा डोळ्यावरती परिणाम थोडा हळूहळू होतो, म्हणजे तेवढा अग्रेसिव्ह होत नाही, पण जर अनियंत्रित असेल तर डोळ्यावरती जो परिणाम होतो त्यामुळे रुग्णांची दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे जर मधुमेह असेल आणि तुमचा नियंत्रित असेल तर दरवर्षी डोळ्याच्या पडद्याचं म्हणजे रेटिनाचं तपासणी करून घेणं आवश्यक आहे, आणि तसंच रक्तदाबाचं पण आहे. तुम्हाला रक्तदाब आहे आणि तो नियंत्रित आहे तर वर्षातून एकदा रेटिनाचं तपासणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून सुरुवातीच्या लक्षणांमध्येच आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करता येते.
1: डॉक्टर, डोळ्यांचे आजार कोणते असतात?
0: डोळ्याचे प्रामुख्याने आजार आहेत की काचबिंदू, ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात अंधत्व येतं. मोतीबिंदू हे सर्वात प्रथम कारण आहे, परंतु मोतीबिंदू मध्ये असं आहे की आपण शस्त्रक्रिया करून जेव्हा लेन्स टाकतो तेव्हा रुग्णांना दृष्टी प्राप्त होते, परंतु काचबिंदू मध्ये जर ते पुढच्या स्टेज मध्ये गेलं असेल तर ट्रीटमेंटचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे जर घरात कोणाला काचबिंदू असेल आणि तुमचं तपासणीमध्ये डोळ्याचं जर दाब जर वाढलेला असेल असं लक्षात आलं असेल तर तुम्ही नक्कीच 6-6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा डोळ्याची व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मागच्या पडद्यांचे आजार असतात, ज्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो, त्यामध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये हे आजार बघायला मिळतात.
1: डॉक्टर, बऱ्याच वेळेला आपण बघतो की डोळे हे लाल झालेले दिसतात किंवा सुजलेले दिसतात, तर त्यासाठी अपुरी झोप हे कारण आहेच, पण अजून काही त्याचं दुसरं कारण आहे का?
0: अपुरी झोप एक कारण आहे, दुसरं कारण म्हणजे वातावरणातले जे धुळीचे कण असतात त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ऍलर्जीचा प्रकार होतो, त्यामुळे डोळे सतत लाल होणे आणि मग साहजिकच माणूस डोळे लाल झाल्यामुळे ते हाताने चोळतात, त्याच्यामुळे हे टाळायला पाहिजे, कारण हाताची जी घाण असते ती आपल्या डोळ्यांमध्ये लागते आणि त्याच्यामुळे जंतुसंसर्ग डोळ्यात होतो आणि डोळे अजून लाल होतात.
1: तर त्यासाठी काय उपाययोजना आपण घेतली पाहिजे?

0: काय काळजी घेतली पाहिजे.
1: शक्यतो आपण जेव्हा धुळीच्या ठिकाणी वगैरे असतो तेव्हा गॉगल वापरायला पाहिजे, जेणेकरून त्या धुळीपासून आपल्याला थोडस प्रतिबंध होईल आणि त्याचा डायरेक्ट डोळ्यांवरती परिणाम होणार नाही. त्यानंतर जेव्हा केव्हा डोळे खाजवतात किंवा डोळ्यामध्ये लाली येते तेव्हा घरात पाण्याने डोळे धुतले तरी पण चालतात. आणि जर असह्य असेल तर नजीकच आपल्या नेत्रतज्ञांना दाखवून सल्ला घेणं योग्य राहील.
0: डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
0: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
0: अच्छा, बर. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
1: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
0: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
1: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
0: डॉक्टर, जाता जाता एक प्रश्न विचारते की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल, काय सल्ला द्याल?
1: मला असं वाटतं की आज जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आज आपण सगळेच नेत्रदान प्रतिज्ञा करण्याचा संकल्प करूया, जेणेकरून त्याबद्दल जनजागृती होईल आणि जे कोणी अंध व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यात एक प्रकाशमय जीवन येईल. तसेच मला युवा पिढीला असं सांगावं असं वाटतं की जो स्क्रीन टाईम आहे तो थोडासा कमी करायला पाहिजे, आपल्या मनात बरंच आपला ताबा ठेवायला हवा, जेणेकरून पुढे याचे दुष्परिणाम होणार नाहीत. आणि ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार आहेत अशा रुग्णांनी वेळोवेळी डोळ्याची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून आपल्या डोळ्याची निगा राखता येईल. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मला सर्वांना असं सांगावं असं वाटतं की आपण आजच नेत्रदानाचा संकल्प करूया, जेणेकरून आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो.
0: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की अगदी जन्मतः बालकांना सुद्धा मोतीबिंदू असतो, तर त्याचं नेमकं काय कारण आहे? हे काही अनुवंशिक असतं का काही त्याची वेगळी कारण आहे?
1: नाही, जन्मजात किंवा नवजात बालकांना मोतीबिंदू होण्याची विविध कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर माता जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला जर जंतुसंसर्ग झाला तर ते मातेच्या रक्तावाटे बालकापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे डोळ्यामध्ये मोतीबिंदू तयार होतो. काही बाळांमध्ये मोठं झाल्यानंतरही मोतीबिंदूचं प्रमाण दिसतं, पण ते अनुवंशिकच असायला पाहिजे असं नाहीये. कधी कधी डोळ्याला मार लागल्यामुळे किंवा काही जन्मजात दोषांमुळे सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो.
0: मंडळी, असं म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, पण आज यात बदल करून असं म्हणावं असं वाटतंय की तूच आहे दुसऱ्याच्या जीवनाचा शिल्पकार. जर तुम्ही नेत्रदान केलं तर एखाद्याचं आयुष्य हे आनंदी आणि सुखकर होऊ शकतं. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करते की अवश्य नेत्रदान करा, मोठ्या संख्येने यात सहभागी व्हा आणि आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याचं आयुष्य आपण उजळवूया. हे अतिशय महान असं कार्य आहे आणि या कार्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करते. मॅडम, दृष्टीदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकतं आणि त्यासाठी कुटुंबीय तसंच समाजाची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत

श्रोते हो, दिलखुलासा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:38 आणि 15 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 10 जून 2026 विषय आहे स्त्रियांमधील कर्करोग समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02-41-242-34-71 आणि 242-36-72. त्याचप्रमाणे श्रोते हो, ऐकूयात हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात 11 जून 2026 विषय आहे जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोत्या सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कुंदा बोकील यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

श्रोतेहो सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला कुंदा बोकील यांच्या स्वरातलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत। श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही।
1: श्रोतेह, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रामदास कामत यांनी गायलेलं गुरुनाथ शेणई यांचं गीत, संगीत भानुकांत लुकतुके यांचं।

रामदास कामत यांनी गायलेलं गुरुनाथ शेणई यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं भानुकांत लुकतुके यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

0: 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:50 होतात. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.
1: लवकर निदान आणि उपचार झाल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो.
2: आपल्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर मग खर्चाची चिंता कशाला.
1: महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रिपोर्ट असल्यास त्वरित मंजुरी आणि लगेच मोफत ऑपरेशन किंवा केमोथेरपी.
2: आजच संपर्क करा
1: योगेश कॅन्सर चॅरिटेबल ट्रस्ट टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित डॉक्टर गरुड यांचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहमदनगर. नमस्कार श्रोते हो, गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. गरुड कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर पद्मजा गरुड स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅन्सर विषयी आपल्याशी बोलतायत. स्त्रियांमध्ये होणारे गर्भाशयाचे कॅन्सर किंवा स्तनाचे कॅन्सर याबद्दलचे लक्षणं त्यावरच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. डॉक्टर, आता यानंतर मी आपणाला हे विचारतो, व्यतिरिक्त आणखी कोणते कॅन्सर असतात
3: स्त्रियांमध्ये आपल्याकडे आढळणारे? अंडाचा कॅन्सर, ज्यामध्ये तोंडाच्या कॅन्सरमध्ये गालाचं आहे, हिरडीचं आहे, नंतर घशाचं आहे, स्वरयंत्र, अन्ननलिकेचा कॅन्सर, हे सगळ्याकडे दिसून येतात. आणि ह्याचं प्रमुख कारण आपण पाहिलं तर ते म्हणजे आपल्याकडे तंबाखूच तो.
1: विशेषतः ग्रामीण भागात मिसरी म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हे घातक आहे, वैद्यकीय सल्ला सुद्धा असतो त्यावर लिहिलेला, पण आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू की मिसरी लावणं हे चांगलं नाही,
3: अतिशय घातक असते. आणि त्या दिवसातून 3-4 वेळा ती मिश्री घासतात आणि थोडस त्यांना हे त्यांच्या लक्षात येत नाही. पण आपल्याकडे स्त्रियांमध्ये सुद्धा हे आणि याच्यावर सुद्धा उपचार होऊ शकतो. पण ते स्त्रिया लवकर म्हणजे जिभेवर न दुखणारी जखम आहे किंवा गालामध्ये न दुखणारी जखम आहे, तो तिथे गाठ झाली आणि ती जखम झाल्यामुळे मागची दात जो असतो दाढ ती घालायला लागते आणि मग दाताचे डॉक्टरकडे जाऊन त्या म्हणजे तज्ञांकडे पाठवतात. आणि मग आपण ह्याला तपास टॉर्च लावून जर तपासलं खेड्यामध्ये सुद्धा डॉक्टरांनी तर काहीतरी वेगळं अनइव्हन सरफेस दिस

0: दिसतोय, ब्लिडिंग होतंय, तर आपल्याला बघितल्याबरोबर लक्षात येतं की यांनी आपल्या डॉक्टरांना दाखवलं तर नक्कीच त्याची आपण उकडा काढून तपासणी करून तो कॅन्सर आहे खात्री करून घेता येते. आणि हे ऑपरेशन पूर्णपणे करून तो म्हणजे आजार झालेला कॅन्सरचा भाग जिचा हा काढून आपण ऑपरेशन करून पुढे मग लाईट वगैरे केव्हा होऊ शकतो. पण लवकर जर आल्या नाही तर तो गालाचा किंवा दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला जातो आणि मग ऑपरेशन होणं अवघड होतं.
1: ग्रामीण भागात राहणाऱ्या स्त्रियांबद्दल बोलत होतो की ते मिश्री लावतात किंवा

0: इतर वॉशिंग मशीन हा जर स्त्रियांनी केला योगासनं व्यायाम बरोबर चालणं तर हा इम्युनिटी वाढल्यामुळं कॅन्सरच्या ज्या पेशी लवकरच्या स्टेजला आहे तर तो कॅन्सर शरीरच आपल्याला मदत करत असतं. तर व्यायामाचा अभाव आणि जंक फूडमुळे शहरी भागात सुद्धा आपल्याला कॅन्सर दिसून येतो.
1: या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अतिशय महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे. श्रोते हो, आपणाला हे सांगू इच्छितो की राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासनानं आपल्यासाठी खास सुरू केली आहे, ज्यामध्ये संपूर्णपणे मोफत रुग्णसेवा दिली जाते. किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील तर नक्कीच गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर इथं डॉक्टर पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241 232 67 75 0241 232 6775. तेव्हा डॉक्टर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.
2: लवकर निदान आणि उपचार झाल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो.
3: आपल्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर मग खर्चाची चिंता कशाला.
2: महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रिपोर्ट असल्यास त्वरित मंजुरी आणि लगेच मोफत ऑपरेशन किंवा केमोथेरपी.
3: आजच संपर्क करा
2: योगेश कॅन्सर चॅरिटेबल ट्रस्ट टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित डॉक्टर गरुड यांचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहमदनगर.
4: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
5: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
6: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
7: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
6: तू आहेसच विसरभोळी.
7: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
5: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
7: आभा?
5: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
8: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
9: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
10: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
9: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
10: संपर्क 232 29 29.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
5: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
5: फोन नंबर 02 41 235 35.

0: 15
1: मोबाइल 960-44-988-36
0: श्रोते हो, रंग रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर।

0: आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.
1: शंभरांश 1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 8:00 दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: का अगला मुकाबला कल अफगानिस्तान से होगा, फाइनल खेला जाएगा 21 जून को। और अब आज के समाचार पत्रों की सुर्खियों के साथ हैं विशाल शर्मा।
1: धन्यवाद मुनीश। देश की राजधानी से प्रकाशित हिंदी समाचार पत्रों ने सरकार की 12 साल की उपलब्धियों और पीओके में बढ़ती पाकिस्तान की बर्बरता की खबरों को सुर्खियों से प्रकाशित किया है। लोकसत्य ने देश के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू की तस्वीर के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का चित्र प्रकाशित करते हुए श्री मोदी के सबसे लंबे समय तक प्रधानमंत्री होने के रिकॉर्ड को रेखांकित किया है। पत्र ने उनके ऐतिहासिक 14 फैसलों को भी क्रमवार सूचीबद्ध किया है। अमर उजाला ने पाक अधिकृत कश्मीर के मुजफ्फराबाद की तस्वीर प्रकाशित करते हुए अपनी खबर को शीर्षक दिया है, मानवाधिकार उल्लंघन पर पाकिस्तान को जवाबदेह ठहराए दुनिया। पत्र ने ब्रिटेन के 50 सांसदों के उस पत्र का भी उल्लेख किया है जिसमें उन्होंने लिखा है कि पाकिस्तानी कब्जे वाले कश्मीर में लोग सेना की बर्बरता से डरे हुए हैं।
0: और अंत में लीजिए सुनिए इस बुलेटिन के मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत के सबसे लंबे कार्यकाल वाले निर्वाचित प्रधानमंत्री बने। विश्व के नेताओं ने प्रधानमंत्री मोदी के परिवर्तनकारी शासन और विकासशील देशों की पैरवी के उनके प्रयासों की सराहना की। केंद्र ने 225,000 करोड़ रुपए की ग्रामीण विकास योजना की घोषणा की। ओमान तट पर अमरीकी सेना के अपाचे हेलीकॉप्टर को गिराए जाने के जवाब में अमरीका ने ईरान पर हमले किए। और क्रिकेट में ऋतुराज गायकवाड़ के शतक की बदौलत भारत ए ने त्रिकोणीय एक दिवसीय श्रृंखला के पहले मैच में श्रीलंका ए को 8 रन से हरा दिया है। और इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: शंभरांश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोतेहो सकाळचे 8:15 वाजलेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया।
3: श्रोतेहो नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात।
4: नमस्कार श्रोते हो।
3: डॉक्टर, आजच्या भागात मला तुम्हाला विचारायचं प्रामुख्यानं आपल्या आसपास म्हणजे ओव्हरऑलच देशामध्ये जगामध्ये तोंडाचा कॅन्सर फार प्रमाणात आढळतो, तर तोंडाचा कॅन्सर म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
4: भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण जगामध्ये सगळ्यात जास्त आहे। 50% कॅन्सर हे भारतामध्ये तोंडाचे कॅन्सर मध्ये येतात। तर त्यामध्ये तोंडाचा कॅन्सर म्हणजे काय, तर तोंडामध्ये जे काही अवयव आहेत, गाल आहे, जीभ आहे, हिरडी आहे, ओठ असतात आणि टाळू असते, ह्या सगळ्याचा जो कॅन्सर होतो त्या ठिकाणी जो कॅन्सर होतो त्याला आपण तोंडाचे कॅन्सर असं म्हणतो।
3: अच्छा, पण मग तोंडाचा कॅन्सर जो होतो त्याची कारणं काय आहेत?
4: आता कारण त्याची भारतामध्ये तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे व्यसन आहेत। पान, तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू, मावा, गुटखा ही सगळी कारण त्याला कांतरभूत आहेत। आणि त्याचबरोबर खूप तिखट खाणं, खूप तेलकट खाणं आहे, ह्या सुद्धा कारण त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत। तर ही सगळी कारणं अतिशय भारतामध्ये जास्त प्रमाणात आहेत।
3: अच्छा, मग तोंडाचा कॅन्सर जेव्हा रुग्णाला होतो तेव्हा त्याची लक्षणं सिम्पटम्स काय काय?
4: महत्वाचं म्हणजे तोंड आल्यासारखं वाटतं पेशंटला। एक तर तिथे जखम तयार होते, सुरुवातीला दुखत नाही,
3: बर,
4: लोकांना वाटतं माझं तोंड आलेलं आहे, काही नाही काही नाही असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं आणि ते हळूहळू जखम वाढत जाते। कुठलीही साधी जखम असेल ती साधारण ती 5-7 दिवसात 8 दिवसात बरी व्हायला पाहिजे। जी जखम बरी होत नाही आणि ती वाढतच जाते ती कॅन्सरची असू शकते। आणि म्हणून बरी न होणारी जखम, त्यातून येणारा रक्तस्राव, त्यातून नंतर होणारी वेदना, हे सगळे लक्षणं तोंडाच्या कॅन्सरचे आहेत। आणि खूप वाढल्यावर तर बोलण्याचं प्रमाण प्रॉब्लेम आहे, खाण्याचा प्रॉब्लेम आहे, सगळेच प्रॉब्लेम होऊ शकतात।
3: अच्छा, पण मग तोंडाच्या कॅन्सरची ही जर लक्षणं आढळली तर त्या रुग्णानं पुढे काय केलं पाहिजे?
4: ताबडतोब त्यांनी तज्ञांना

0: चा सल्ला घ्यायला पाहिजे, म्हणजे कॅन्सर आहे की नाही पहिली गोष्ट.
1: मग ते तपासायचं,
0: तपासण्या त्याला करावायच लागतात, म्हणजे त्याच्यामध्ये पेशींची तपासणी ज्याला आपण बायोप्सी म्हणतो ती करावीच लागते. त्याच्यातून स्पष्ट होतं की कॅन्सर आहे का, आणि कॅन्सर असेल तर कुठल्या प्रकारचं आहे ते स्पष्ट होतं. त्याचबरोबर लगेच पुढच्या तपासण्या म्हणजे मग तो किती पसरलेला आहे, त्याच्यासाठी सिटी स्कॅन करणं, त्याच्यासाठी बाकीचे तपासण्या पण कराव्या लागतात. आणि हे सगळं झाल्यावर फिटनेस बघितला जातो. मग फिटनेस पेशंटचं ओके असेल आणि कॅन्सरची अवस्था कुठली ही फार महत्वाची गोष्ट असते, कारण अवस्थेवरच उपचार अवलंबून असतात. पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये ऑपरेशन हे म्हणजे सर्जरी ही सगळ्यात महत्वाची उपचार पद्धती असते. आणि त्यानंतर केमो आणि रेडिएशन हे लागतातच. त्या तिन्ही उपचार पद्धती तोंडाच्या कॅन्सरमध्ये आवश्यक असतातच.
1: मग तोंडाच्या कॅन्सरच्या ज्या स्टेजेस अवस्था आपण म्हणतो मूलतः, तर त्या कशा बघाव्या लागतात?
0: आता कॅन्सरमध्ये ज्या अवस्था इतर कुठेही असतात शरीरामध्ये, तशाच पहिली दुसरी तिसरी चौथी अशा अवस्था असतात. पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये तो जागेवरच असतो, फक्त शेजारच्या गाठीमध्ये गेलो असतो, मान्यातल्या गाठीमध्ये गेलेला असतो एवढंच फक्त, परंतु तो शरीराच्या इतर भागात गेलेला नसतो. आणि जागेवर सुद्धा तो खूपच पसरलेला असेल तर आपण तिसरी अवस्था म्हणतो. परंतु तोंड व्यतिरिक्त, तोंड आणि माने व्यतिरिक्त जर शरीराच्या इतर भागात गेला असेल त्याला आपण चौथी अवस्था म्हणतो. ती चौथी अवस्था ही म्हणजे शेवटची अवस्था, लास्ट अवस्था असते. त्या ठिकाणी बरं होण्याचं प्रमाण फार कमी असतं, म्हणजे बरं होत नाही. पण त्यावेळेला आपल्याला पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे आराम पडण्यासाठी ट्रीटमेंट आणि आजार कमी करण्याची ट्रीटमेंट ही द्यावीच लागते.
1: बर. हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत नाट्यसंगीत. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मत्स्यगंधा या नाटकातलं रामदास कामत यांनी गायलेलं नाट्यपद. पद आहे वसंत कानेटकर यांचं आणि पदाला संगीत दिले पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

मत्स्यगंधा या नाटकातलं रामदास कामत यांनी गायलेलं वसंत कानेटकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. पदाला संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. श्रोते हो एक आठवण. हॅलो फोन गाणी या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सुरू झालेलं आहे, तेव्हा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी 02-41-242-34-31

0: किंवा 2 42 36 72 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
2: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: काय झालं?
6: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
5: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
6: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
6: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
6: आणि फोन नंबर
5: 93 72 99 29 36.
6: 93 72 99 29 36.
0: श्रोते हो, एक आठवण. फोन गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाला सुरुवात झालेली आहे, तेव्हा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आपल्या आवडीचं गीत ऐकण्यासाठी 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊ शकता. श्रोते हो, आपण ऐकता आहात नाट्यसंगीत कार्यक्रमात. आता ऐकूयात शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकातलं रामदास कामत, जयवंत कुलकर्णी आणि सहकार्यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. पदाला संगीत दिले वसंत देसाई यांनी.

रामदास कामत, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. पद होतं विद्याधर गोखले यांचं आणि पदाला संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. श्रोते हो, या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजतात. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि 8:40 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. तेव्हा सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांची परिवर्तनकारी शासनशैली, विकसनशील देशांचा त्यांनी केलेला पुरस्कार, सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताची त्यांची दूरदृष्टी या गोष्टींची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनं भारताच्या सीमापलीकडे विशेषतः श्रीलंकेसह अनेक देशांमधील लोकांना प्रेरित केलं आहे असं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांचं वर्णन एक आदर्श आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण असं केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेस सर यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ पदावरील कालावधीचं मोजमाप नसून देशाच्या विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनकारी युगाचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना याच भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही उणीव

ठेवली नाही. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण विकासाला गती देणं आणि मजुरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी 25,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692 कोटी रुपयांचा हंगामी निधी जाहीर करण्यात आआला आहे. यामुळे एकूण निधी 1,25,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असं चौहान यांनी सांगितलं. सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तयारी करण्यास सांगितलं आहे असं त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासाठी 26 राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे तर झारखंड कर्नाटक तेलंगण आणि मिझोराम यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जून रोजी होणाऱ्या NEET UG फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियांपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात असून परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचले याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी CBI आणि IB या संस्था काळजी घेत आहेत असंही प्रधान यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकींमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांचे हक्क प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं पीडितांसाठी वसुली यंत्रणा सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटी अंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन आखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं असंही आराघची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर इराणनं पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल इराणला दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
इराणनंही या भागातील अमेरिकन लक्ष्यांच्या दिशेनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागून प्रत्युत्तर

0: केलं. जर्मनी इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जून महिन्यातल्या हवामानविषयक बैठकीत काल विद्युतीकरणाचं नवं जागतिक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे COP31 चे नियोजित अध्यक्ष मुराद कुरुम यांनी काल हे उद्दिष्ट जाहीर केलं. यामध्ये इमारती, परिवहन आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये थेट जीवाश्म इंधनाचा वापर करण्याऐवजी स्वच्छ विजेचा वापर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत अर्नेस्ट आणि यंगच्या अध्यक्ष जेनेट ट्रंकले यांची भेट घेतली. या भेटीत जागतिक पुरवठा साखळीत भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका, जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील संधी तसंच गुंतवणुकीच्या विविध संधींवर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून बल्गेरिया आणि फिनलंडच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. बल्गेरिया दौऱ्यादरम्यान डॉ एस जयशंकर तिथल्या प्रमुखांशी आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील, तर फिनलंडमध्ये ते कुलन तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. देशाच्या हब अँड स्पोक हवाई वाहतूक संकल्पनेची सुरुवात वाराणसीपासून झाली असून इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं वाराणसी हे पहिलं शहर आहे. त्यामुळे आता वाराणसीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच इमिग्रेशन आणि बॅगेजची औपचारिकता पूर्ण करता येईल आणि जगभरातील विविध ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येईल, असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. भारताला जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असंही नायडू यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर इथं खोह नागोरियन या रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. घटनेचा तपास सुरू असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. नेत्रदान अलौकिक दान.
2: श्रोते हो, ऐकूया जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. सहभाग आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा.

नमस्कार श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, नेत्रदान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. रंग जगाचे सारे पाहू दे त्यांनाही, नेत्रदान हे श्रेष्ठ दान विसरू नका कधीही. दरवर्षी 10 जून हा जागतिक नेत्रदान दिवस किंवा दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश नेत्रदानाचं महत्व पटवून देणं, मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं आणि अंधत्वाच्या समस्येबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणं हा आहे. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 10 जून हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून पाळला जातो. विकसनशील देशांमध्ये अंधत्व ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. श्रोते हो, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे किमान 2 दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं जीवन सुंदर आणि सुखकर होऊ शकतं. नेत्रदान हे एक महान सामाजिक कार्य आहे, जे मृत्यूनंतरही इतरांना नवीन जीवन देऊ शकतं. श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर

0: आशिष होलानी यांना.
1: डॉक्टर आशिष होलानी हे छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून नेत्ररोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
0: डॉक्टर आशिष होलानी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: नमस्कार स्मिता मॅडम.
0: डॉक्टर, आज आहे जागतिक नेत्रदान दिन, तर त्यानिमित्तानं आज आपण नेत्रदान अलौकिक दान या विषयावर बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेत्रदान म्हणजे नेमकं काय बरं.
2: यामध्ये सांगायचं म्हणजे नेत्रदान किंवा त्याला दृष्टीदान असं म्हणतात, म्हणजे मृत्यूनंतर आपल्या डोळ्यातील जी काळी बाहुली असते, जो काही पारदर्शक पडदा आहे, त्याला इंग्रजीमध्ये कॉर्निया सुद्धा म्हणतात. तो पारदर्शक पडदा बाहुली दान करणे, जेणेकरून अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकेल.
0: हे नेत्रदान आणि संपूर्ण डोळा प्रत्यारोपण याच्यामध्ये काय फरक आहे बरं?
2: नेत्रदानात संपूर्ण डोळा दुसऱ्या व्यक्तीला लावला जात नाही, तर फक्त बाहुलीचा किंवा डोळ्याचा जो पारदर्शक पडदा आहे कॉर्निया, हा प्रत्यारोपित केला जातो. संपूर्ण डोळा प्रत्यारोपण करण्याची वैद्यकीय सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही.
0: डॉक्टर, नेत्रदान करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, म्हणजे कोण कोण नेत्रदान करू शकतं?
2: यामध्ये कोणत्याही वयाची स्त्री किंवा पुरुष व्यक्ती नेत्रदान करू शकते. वयाची काही अट नसते. चष्मा लावणारे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले, मधुमेह किंवा रक्तदाब असलेले रुग्णही नेत्रदान करू शकतात. फक्त एड्स, हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सी, रेबीज किंवा रक्ताचा कर्करोग, रक्ताचा कॅन्सर असलेले व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. किंवा ज्यांना फार मोठ्या गंभीर रक्ताच्या इन्फेक्शनमुळे, त्याला सेप्सिस म्हणतात, त्यामुळे जर निधन झाले असेल तर ते लोक नेत्रदान करू शकत नाहीत.
0: साधारणतः मृत्यूच्या किती वेळानंतर नेत्रदान केलं जातं?
2: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासाच्या आतमध्ये नेत्रदान करणे आवश्यक असते. पण जर तो कालावधी थंडीच्या दिवसांचा असेल, जिथे तापमान कमी असतं, शरीरातल्या पेशी थोड्याशा त्यांची रिॲक्शनही कमी असते, तर त्यावेळेच्या त्या तापमानामध्ये 8 ते 10 तासांपर्यंत पण नेत्रदान करू शकतात.
0: म्हणजे वातावरणानुसार ह्याचा वेळ बदलू शकतो.
2: हो.
0: डॉक्टर, मग ह्या नेत्रदानाची प्रक्रिया कशी पार पडते?
2: इच्छुक असतील नेत्रदान करण्यासाठी किंवा त्यांचे नंतर नातेवाईक असेल, तर त्यांना हा मोठा प्रश्न पडतो की ही प्रक्रिया कशी पार पडते, नेत्रदान केल्यानंतर त्याचा व्यवस्थित उपयोग होईल नाही होईल. तर या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे की मृतदेह हलवायची गरज नसते. बऱ्याच नातेवाईकांना हे असतं की मग आता मृतदेह आम्ही कुठे न्यावा, मग नेत्रदान कसं करणार, काय करणार. तर सर्वात अगोदर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळच्या नेत्र पिढीला तात्काळ कळवावे लागते. डॉक्टरांची टीम किंवा त्यांचे जे काही ट्रेंड डॉक्टर्स असतात, असिस्टंट असतात, त्यांची टीम घरी किंवा त्या रुग्णालयात येते व 10 ते 15 मिनिटात ते काळे बुबुळ किंवा पारदर्शक पडदा, ज्याला कॉर्निया म्हणतात, हे काढून घेतात. आणि यामुळे चेहऱ्यावर कोणतीही विकृती येत नाही. ह्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे संकलन. नेत्रदान झाल्यानंतर ज्याला संकलन म्हणतात, संकलन म्हणजे ते साठवणे. तर नेत्रदान झाल्यानंतर त्या दान केलेल्या पारदर्शक पडद्याची त्या हॉस्पिटलमध्ये किंवा नेत्र पेढीमध्ये पूर्णपणे तपासणी केली जाते. त्याला आम्ही सेग्रिगेशन म्हणतो, म्हणजे ते कोणत्या व्यक्तीला कोणत्या बुबुळाच्या बिमारीसाठी कामाला येतं हे सगळं त्याला तपासणी केली जाते. त्यानंतर प्रिझर्वेशन म्हणजे ते साठवले जातात. ते त्याचे विशिष्ट पद्धतीचे, त्याला पण मीडिया म्हणा किंवा काही द्रव असतात, ज्यामध्ये हे नेत्र साठवून त्यांना त्या आय बँकमध्ये ठेवले जातात. व ते जशी पेशंटची गरज असते, जिथे कुठे भारतामध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये गरज पडते, तिथं ते पाठवले जातात. तर ते 2 ते 3 महिन्यापर्यंत त्याला साठवण करून ठेवता येतं. आणि ही सगळी प्रक्रिया आय बँक नेत्र पेढी या ठिकाणी पार पडते. आणि त्यानंतर ट्रान्सप्लांट, म्हणजे जो नेत्रदाता असतो त्याला डोनर म्हणणार, आणि ज्या पेशंटला ते अवयव प्रत्यारोपण होतात त्याला रिसिपियंट म्हणजे तो स्वीकारणारा जो माणूस आहे, तर त्याला प्रत्यारोपण त्या हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग तज्ञांच्या सानिध्यात हे सगळं ऑपरेशन करून ते ट्रान्सप्लांट करतात.
0: डॉक्टर, असं होऊ शकतं का की म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये नेत्रदान स्वीकारलं जात नाही, अशी काही परिस्थिती असते का?
2: हो, जरूर असते. जर एखाद्या व्यक्तीला एड्स किंवा HIV असेल, किंवा कावीळ, ज्याला हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस जी, जे रक्ताने संक्रमित होणारे आजार आहेत, रक्ताचा कर्करोग आहे, धनुर्वात आहे, रेबीज आहे, किंवा जसं रक्ताचं फार मोठं इन्फेक्शन शरीरात झालेलं आहे, असे जर रोग असतील, असे हे जर संसर्गजन्य रोग असतील, तर नेत्रदान स्वीकारले जात नाही, किंवा ह्या व्यक्ती नेत्रदानासाठी पात्र ठरत नाहीत.
0: डॉक्टर, कधी असंही होत असेल की एखाद्या व्यक्तीने समजा आधीपासूनच इच्छापत्र लिहून ठेवलेलं असेल की मला नेत्रदान करायचं आहे, आणि जेव्हा ते व्यक्ती मृत पावते, तर त्यावेळेस त्याला त्यापैकी एखादा आजार झालेला असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारलं जातं की नाही जात?
2: बरोबर.

0: तर कधी कोणी अगोदरही आपली इच्छा व्यक्त केलेली असते पण मरणाच्या वेळी त्यांचे जे काही कागदपत्र असतात ते जरूर सगळे तपासले जातात की यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झालाय, जिथे कुठे ते ऍडमिट असतील किंवा ते डॉक्टरांचं काही पत्र असेल त्यानुसार त्याला बघूनच पुढची सगळी प्रक्रिया पार पडते. म्हणजे तुमचं त्याला आपण मराठीत मृत्यूपत्र किंवा डेथ सर्टिफिकेट जे म्हणतो ज्या हॉस्पिटलमधून भेटतं तर त्याच्यानुसार आपल्याला त्या समोरच्या डॉक्टरांना जे कलेक्शनसाठी आलेले आहेत तर त्यांना ते दाखवणं गरजेचं आहे आणि ही नातेवाईकांची जबाबदारी असते की त्यावेळेला त्यांना सगळे कागदपत्र दाखवणे जेणेकरून हे जे काही संसर्गजन्य रोग आहेत तर ते लाभार्थ्याला कळत न कळत जाऊ नयेत.
1: डॉक्टर, आता तुम्ही म्हणाला की कुटुंबियांची सुद्धा जबाबदारी असते की त्यांनी ते वेळेवर कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे, पण तसंच जर जेव्हा एखादी व्यक्ती आपली इच्छा व्यक्त करते की मला नेत्रदान करायचंय तर त्यावेळेस कुटुंबातील सदस्यांची परवानगी आवश्यक असते का आणि ती का बरं असते? बरं,
0: हो, जरी एखाद्या व्यक्तींनी हयात असताना नेत्रदानाची शपथ घेतली असेल किंवा त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तरी मृत्यूनंतरही प्रत्यक्ष दान करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष दान करते वेळी कायदेशीररित्या वारसांची किंवा जवळच्या नातेवाईकांची लेखी संमती असणं अनिवार्य आहे.
1: आणि ती कशासाठी?
0: ती कशासाठी म्हणजे काय की पुढे चालून त्या नातेवाईकांचं काही ऑब्जेक्शन येऊ नये की बाबा आम्हाला न विचारता डोळ्यांचं दान करण्यात आलं. आणि सहसा बऱ्याच वेळेला असंही होतं की ते नातेवाईक त्या डॉक्टरांना किंवा त्या दवाखान्यात चौकशी करतात, विचारतात की आमच्या पेशंटचे डोळे कुणाला प्रत्यारोपण करण्यात आले, कसे करण्यात आले, काय करण्यात आले. तर ते त्यावेळी नातेवाईकांनी फार जास्ती त्यामध्ये पॅनिक न होता किंवा घाबरून न जाता व्यवस्थितपणे सहकार्य करणे की जेणेकरून त्या समोरच्या डॉक्टरांना किंवा नेत्रपेढीच्या तज्ज्ञांना काही डोक्यात प्रश्न न ठेवता ते त्यांचं त्यांचं काम करतात. आणि सहसा असं कुठे काही सांगण्यात येत नसतं की कोणाचे डोळे कुणाला प्रत्यारोपण करण्यात आले काय, तर असं काहीही नसतं. तर त्यामुळे नातेवाईकांनी शांतपणे ह्या सगळ्या प्रक्रियेला मदत करणे आहे.
1: डॉक्टर, आपल्या देशामध्ये नेत्रदानाचं प्रमाण किती आहे आणि समाजात याविषयी काही उदासीनता आहे का? बरं,
0: आपल्या भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर मागणी आणि पुरवठा म्हणजे गरज तशी आहे बऱ्यापैकी प्रमाणात, मागणी पण जास्ती आहे पण जो पुरवठा होतो त्या दोघांमध्ये तफावत आहे. भारतात साधारणतः वर्षाला साधारणतः 1,00,000 लोकांना याची गरज असते, म्हणजे ज्यांना बुबळाचे आजार, त्याचे बुबळाचे इन्फेक्शन, कधी मार लागणे, कधी बुबळाचे काही जुनी टीक असणे किंवा जन्मजात काही कुणाला प्रॉब्लेम असणे, तर ते 1,00,000 त्याची गरज असते. आणि दरवर्षी 15,000 ते 20,000 लोकांची त्याच्यात भर पडतच असते. ह्या सगळ्या अथक प्रयत्नांमधूनही फक्त 40,000 ते 45,000 पर्यंतच लोक नेत्रदान करतात. त्यामध्ये सुद्धा कामाला येणार आहे, म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला खरोखरच त्याचा फायदा भेटणार आहे, नेत्र हे 35,000 ते 40,000 कामाला येतात. पण असंही नाही की उरलेले नेत्राचं काय होतं काय नाही, पण ते जे काही जे नेत्र ज्यांची पेशंटची संख्या किंवा त्याची क्वालिटी जर थोडीफार कमी असेल तर ते रिसर्च पर्पजला काही औषधांच्या रिसर्च पर्पजला किंवा पेशंटच्या रिसर्च पर्पजला ते उरलेले नेत्र कामाला येतात.
1: डॉक्टर, मग याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये तुम्हाला काय उदासीनता जाणवली? बरं,
0: यामध्ये मुख्यत्वे करून समाजामध्ये बऱ्याच जणांचा उदासीनता किंवा गैरसमज असा आहे की लोकांना नेत्रदानाची भीती वाटते, त्याच्यात संकोच आहे. त्यामध्ये भीती व संकोच असा आहे की नेत्रदान केल्यानंतर चेहरा विद्रूप दिसेल का, परत अंधश्रद्धा अशी आहे की जन्म मृत्यू व अवयवदानाचा काही संबंध आहे का, त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली जाते का. काही जणांचं गैरसमज असा आहे की मृत्यू झाल्यावर नेत्रदान केलं किंवा अवयवदान केलं तर आपल्याला परत जन्म भेटत नाही, त्याच्यानंतर डोळे काढल्यानंतर मृत आत्म्याला शांती भेटते का. पण हे सगळे गैरसमज आहेत, कारण की मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर जागी येऊन हे अवयवदानाचं ते प्रक्रिया पार पडतात. आणि ही प्रक्रिया एवढी व्यवस्थित आहे नेत्रदानाची की जेणेकरून फक्त काळे बुबुळ म्हणा किंवा तो पारदर्शक पडदाच काढला जातो, त्याच्यामुळे चेहऱ्याला काही विद्रुपीकरण येत नाही. आणि डॉक्टर स्वतः ते करत असल्यामुळे नातेवाईकांनाही त्याच्यामुळे काही असं काही घाबरून जायचं काम नाही.
1: डॉक्टर, मगाशी तुम्ही नेत्रपेढ्यांचा उल्लेख केला, तर मग नेत्रदानामध्ये या नेत्रपेढ्यांची भूमिका काय असते? बरं,
0: नेत्र

शेतकऱ्यांची खरी भूमिका म्हणजे जे काही डॉक्टरांनी संकलन केलेले जे डोळे असतात ते नेत्रपेढ्यामध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्यांची नेत्रदान झाल्यानंतर त्या डोळ्यांची व्यवस्थित पूर्णपणे काळजी घेतली जाते, जेणेकरून आम्ही त्यांना सेग्रिगेशन म्हणजे ते डोळे कोणत्या कोणत्या बिमारीसाठी कामाला येऊ शकतात, कोणत्या वयाच्या पेशंटसाठी कोणत्या दान झालेले डोळे कामाला येऊ शकतात, त्यांचा अभ्यास केला जातो व त्यानुसार ते पुढे साठवण केली जाते. हे सगळं काम

0: कोणत्या वयाच्या पेशंटसाठी कोणत्या दान झालेले डोळे कामाला येऊ शकतात त्यांचा अभ्यास केला जातो व त्यानुसार ते पुढे साठवण केली जाते. हे सगळं काम नेत्र पेढ्यांचं असतं, जेणेकरून त्यांची व्यवस्थितपणे नेत्रदान झालेल्या डोळ्यांची तपासणी करणे, जे गरजू लोक आहेत त्यांची प्रतीक्षा यादी बनवणे व त्या प्रतीक्षा यादीनुसार गरजू रुग्णांपर्यंत किंवा त्या डोळ्यांच्या हॉस्पिटलपर्यंत ते सगळं पोहोचण्याचं ते नेत्रपेढ्या काम करतात.
1: अच्छा डॉक्टर, दृष्टीदानामुळे लाभ झालेल्या व्यक्तींच्या जीवनात नेमके काय काय बदल घडतात, काय सांगाल त्याबद्दल?
0: हो खरंय, अंध व्यक्तीला दृष्टी मिळाल्यामुळे ती मुख्यत्वे ती स्वावलंबी बनते, त्यांचे अंधकारमय जीवन प्रकाशमान होते आणि ती व्यक्ती पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून आपले आयुष्य सन्मानाने जगू शकते. म्हणूनच म्हणतात ना की नेत्रदान हीच मोठी सार्वजनिक देणगी आहे, जेणेकरून एखाद्या अंध व्यक्तीला ज्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तो पूर्णपणे जो परावलंबी झालेला आहे तर त्याला एक जरी डोळा आपण नेत्रदान करून त्याचा एक जरी डोळा आपल्याला वाचवता आला तर त्याचं त्याचं पूर्ण जीवन स्वावलंबी करून आणि त्या व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्याला पूर्णपणे आपण वापस आणून देऊ शकतो.
1: डॉक्टर, जेव्हा नेत्रदान एखादी व्यक्ती करती तर त्या जो कोणी नेत्र लाभार्थी असतो मग त्याचं वय आणि शारीरिक परिस्थितीचाही इथे विचार केला जातो का बरं?
0: नेत्रदानाचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचा शारीरिक परिस्थितीचा विचार, म्हणजे त्या माणसाला जे नेत्रदान झाल्यानंतर नेत्रपेढीमध्ये किंवा त्याला आय बँक मध्ये जे डोळे संकलन केले जातात तिथंच त्यांचं वर्गीकरण केलं जातं, त्यांचे मशिनरीद्वारे त्यांच्या आतमधल्या पेशींची संख्या, ह्या ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत हे सगळं करून त्याचं वर्गीकरण करून जे लाभार्थी आहेत त्यांची प्रतीक्षा यादी असते, त्यानुसार त्यांची आपण जी क्वालिटी जी म्हणतो नेत्रदान झालेल्या नेत्राची, तर त्यानुसार लाभार्थ्याचं वय आणि त्याची शारीरिक परिस्थिती, त्याला कोणत्या बिमारीसाठी त्याला ते वापरायचं आहे हे सगळं लक्षात घेऊनच डॉक्टर लोक त्याच्यावर काम करतात.
1: डॉक्टर, सध्या समाजात विचारसरणी बदलत चालली आहे तर बऱ्याच जणांना त्यांना नेत्रदान करण्याची इच्छा असते, तर मग हे जे नेत्रदान करू इच्छिणारे व्यक्ती आहेत तर त्यांनी कुठे संपर्क साधावा बरं?
0: जे लोक नेत्रदान करू इच्छुक असतात त्यांनी आता इंटरनेटचे माध्यम आहे त्याद्वारे गव्हर्नमेंटचं जे कार्यक्रम असतात की जसं नॅशनल प्रोग्राम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस त्यावर ते संपर्क साधू शकतात, त्यानंतर जवळचे जे डोळ्यांचे डॉक्टर असतात नेत्रपेढी असते तिथेही संपर्क साधू शकतात, त्यामध्ये नोंदणी करणे ती ऐच्छिक जी असते की हयात असताना व्यक्ती मृत्यूपूर्वी जी आपली इच्छा व्यक्त करून नोंदणी करू शकते, किंवा जे नातेवाईक आहेत ज्यांची इच्छा असते की आपल्या पेशंटचे नेत्रदान करणे मग ते त्यासाठी पण ते जवळच्या डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा नेत्रपेढी असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे काही सांकेतिक स्थळ आहे वेबसाईट असतात त्यावरही ते सगळे नंबर्स दिलेले असतात तर त्यांना ते त्यावर नोंदणी करू शकतात.
1: डॉक्टर, ही दृष्टीदान चळवळ प्रभावी करायची असेल आपल्याला त्यासाठी काय करणं आवश्यक आहे बरं?
0: खरंय, दृष्टीदानाची चळवळ प्रभावी करण्यासाठी आपण स्वतःपासूनच ही गोष्ट पुढे न्यायला पाहिजे. स्वतः प्रथमतः दृष्टीदानाचं ऐच्छिकरित्या आपण त्याची नोंदणी करणे, त्यानंतर शाळा महाविद्यालय इथे आपण माहिती सत्र घेणे, तसेच जे सध्या जास्तीत जास्त सामाजिक माध्यमातून आपल्याला काम करणे जसे जनजागृती करणे, त्यावर नेत्रदानाबद्दलचे जे गैरसमज आहे ते दूर करणे, ग्रामीण भागात नेत्रपेढ्यांचे जाळे विस्तारीकरण करणे व सार्वजनिक कार्यक्रमातून नेत्रदानांच्या कुटुंबांचा सन्मान करणे, जेणेकरून पुढील जे नेत्रदाता आहेत त्यांना पण हुरहुरीने नेत्रदानासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
1: डॉक्टर आशिष, जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आपण श्रोत्यांना काय सांगाल? मग आता जाता जाता
0: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त सांगायचं म्हणजे मृत्यूनंतर आपले डोळे मातीत मिसळण्यापेक्षा किंवा जळून जाण्यापेक्षा कोणाचे तरी आयुष्य उजळणार असतील तर ते सर्वात मोठे पुण्य आहे. नेत्रदानाची भीती मनात न बाळगता सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करायला हवा, हेच मी आज सांगू इच्छितो.
1: खूप छान डॉक्टर आशिष. डॉक्टर आशिष, आज आपण आकाशवाणीत आलात आणि जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आपण छान चर्चा केलीत आणि श्रोत्यांना एक छान संदेश दिला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद

0: जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान आताच आपण ऐकलात. सहभाग होता नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा. बरं ते श्रोते हो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. नेत्रदान अलौकिक दान ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं मुंबई केंद्राशी.
2: श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी थोड्याच वेळात.
3: झाली सोय.
4: कशाची?
3: बँकेच्या फीची.
4: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीय? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
5: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात एक धागा सुखाचा या चित्रपटातलं मन्ना डे यांनी गायलेलं गीत. गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं आणि गीताला संगीत दिले राम कदम यांनी.

0: गाणे गाई।
1: स्वतः रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला मन्ना डे यांनी गायलेलं एक धागा सुखाचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं। गीत होतं मधुसूदन कालेलकर यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी।

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: श्रोते हो, ऐकूयात एक निवेदन। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड नॅब या संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या वर्गांमध्ये मोफत प्रवेशास सुरुवात झालेली आहे। पालकांनी फक्त त्यांच्या अंध मुलामुलीस शाळेमध्ये आणून सोडावं। मुलामुलींसाठी लागणारे सर्व कपडे, युनिफॉर्म, लॉकर्स या संस्थेकडून दिल्या जातील। अधिक माहितीसाठी संस्था कार्यालयास भेट द्यावी। निवेदन संपलं। श्रोते हो, आपण एक तहात कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूयात श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं एक डाव भूताचा या चित्रपटातलं गीत। गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि गीताला संगीत दिले भास्कर चंदावरकर यांनी।

श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरातलं एक डाव भूताचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत दिलं होतं भास्कर चंदावरकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मामा भाचे या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि गीताला संगीत दिलं एन दत्ता यांनी.

महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं मामा भातचं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि गीताला संगीतबद्ध केलं होतं एन दत्ता यांनी. रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात एक गाव बारा भानगडी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलंय राम कदम यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं एक गाव बारा भानगडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांता शेळके यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं एकटी या चित्रपटातलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलंय सुधीर फडके यांनी.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो हे गीत होतं एकटी या चित्रपटातलं आणि गीतासाठी स्वर होता आशा भोसले यांचा. श्रोते हो ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोते हो आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 10 जून 2026 विषय आहे स्त्रियांमधील कर्करोग समस्या कारण लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्री रोगतज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02-41-242-3471 आणि 242-3672. निवेदन संपलं. श्रोते हो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकूयात रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं मुक्ता या चित्रपटातलं गीत. गीत आहे नाधो महानोर यांचं आणि संगीत आनंद मोडक यांचं.

0: रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं मुक्ता चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. नाधो महानोर यांच्या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:25 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: देवाची पंढरी। शेतकरी बांधवांना हवा हवासा वाटणारा कार्यक्रम म्हणजे आमचं शेत आमचा परिसर।
1: होय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीशी निगडीत महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं
0: अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर।
0: शेती दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना याविषयी माहिती देणारे कार्यक्रम
1: आणि थेट प्रसारित होणारा हॅलो बळीराजा सारखा कार्यक्रम शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक बनले आहेत।
0: श्रोते हो, अशा या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या कार्यक्रमात आपल्यापैकी काहींनी स्वतः तयार केलेली
1: आणि कृषी विभागाची मान्यता असलेली सेंद्रिय खत, जैविक कीटकनाशक,
0: निर्माण केलेली रोपवाटिका, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, शेतीपूरक व्यवसाय, शेती अवजार,
1: खत, बियाणं, कीटकनाशक, शेतीशी निगडीत छोटे मोठे उद्योगधंदे
0: याविषयीची माहिती अगदी कमी खर्चात पोहोचवू शकता।
1: तसंच आपल्या मालाची जाहिरात लोकांपर्यंत घराघरात नेऊ शकता।
0: एवढंच नाही तर या शेती कार्यक्रमाचे प्रायोजक बना आणि आपल्या उत्पादनाची ओळख लोकांना करून द्या।
1: यासाठी प्रत्यक्ष भेटा किंवा आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
0: फोन 242-76-20 आणि 242-32-88।
2: आम्ही कष्टाळू शेतकरी।
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।

0: श्रोतेहो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवनप्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीतबहार। श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीत कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही।

शंभरांश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजतात, यानंतर 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

तड़पे तड़पे मेरी जवानी, प्यार की।

श्रोतहो, विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत, प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं तू सौभाग्यवती हो या चित्रपटातलं गीत. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं आणि गीताला संगीत दिलंय इक्बाल यांनी.

तू सौभाग्यवती हो या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि शब्बीर कुमार यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं इक्बाल यांनी.

अधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।

श्रोते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

0: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
1: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.
0: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
1: आता फक्त विचार करण्याची नाही, तर कृती करण्याची वेळ आली आहे.
0: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा.
2: वृक्ष

0: मैत्रिणींनो, अवश्य ऐका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15 तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं अपराधी या चित्रपटातलं गीत. गीत आहे प्रवीण दवणे यांचं आणि गीताला संगीत दिले ऋषी राज यांनी.

0: अपराधी या चित्रपटातलं सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं ऋषीराज यांनी.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं आभाळाची सावली या चित्रपटातलं गीत. नितीन आखवे यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय श्रीधर फडके यांनी.

0: सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरातलं आभाळाची सावली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं नितीन आखवे यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी.
1: श्रोते हो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
2: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजना सोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
1: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
2: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30 वाजता.
0: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विनय मांडके, ज्योत्स्ना हर्डीकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हमाल दे धमाल या चित्रपटातलं गीत. गीत आहे विवेक आपटे यांचं आणि गीताला संगीत दिलंय अनिल मोहिले यांनी.

हमाल दे धमाल या चित्रपटातलं विनय मांडके, ज्योत्स्ना हर्डीकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं विवेक आपटे यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. श्रोतेव, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात एकटी या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

श्रोते हो, एकटी या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं जुनं ते सोनं या चित्रपटातलं गीत. गीत आहे ग दि माडगुळकर यांचं आणि गीताला संगीत दिले दत्ता डावजेकर यांनी.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेलं जुनं ते सोनं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं गदी माडगुळकर यांचं आणि गीताला संगीतबद्ध केलं होतं दत्ता डावजेकर यांनी.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर. प्लास्टिक

0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
0: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय.
1: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गानं ठरवलं तर
0: आपल्या हाती काय येणार
1: याचा विचार आता करायला हवा.
0: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
2: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं नाट्यपद. पद आहे पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले आणि संगीतबद्ध केलेलं कट्यार काळजात घुसली या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. पद होतं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मिश्र संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं उस्ताद सुलतान खान यांनी गायलेलं गीत. मेहबूब यांच्या गीताला संगीत दिलंय इस्माईल दरबार यांनी.

उस्ताद सुलतान खा यांच्या स्वरातलं हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं महबूब यांचं आणि संगीत होतं इस्माईल दरबार यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात वैशाली जोशी यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं.

वैशाली जोशी यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. कार्यक्रमात आता ऐकूयात हरिहरन यांनी गायलेली जाफर कलीम यांची रचना.

हरिहरन यांच्या स्वरातली जाफर कलीम यांची रचना आपण ऐकलीत. श्रोते हो, आकाशवाणीच्या अहिल्या नगर केंद्रावरून प्रसारित होणारा झरोका हा कार्यक्रम म्हणजे एक अशी चौकट जी आपल्या शब्दांनी माहितीला नजर देते. जगातील अनुभव सारे, ज्ञानाचा आरसा, माहितीचे महत्व सारे, संगीताचा कवडसा, असा काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित झरोका हा कार्यक्रम आपण ऐकू शकता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या मंगळवारी सकाळी 8:40. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात कुठेही. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात

सच्चिदानंद अप्पा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं कीर्ती गणेश यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लाडला या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत. गीत आहे समीर यांचं आणि संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लाडला या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी.

श्रोतेहो, संगीत आणि वादन एकाच नाण्याच्या दोन बाजू. शास्त्रीय संगीतातील वादन आणि वाद्यातील संगीत याची गुंफण ऐकूया साज संगीत या कार्यक्रमात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 9:30 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभर

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दिवाना या चित्रपटातलं कुमार सानू यांनी गायलेलं गीत. गीत आहे समीर यांचं आणि संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

कुमार सानू यांनी गायलेलं दिवाना चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं आणि संगीत होतं नदीम श्रवण यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात अलका याज्ञिक यांनी गायलेलं खलनायक या चित्रपटातलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: अलका याज्ञिक यांनी गायलेलं खलनायक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली गाणी थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: क्रमात सुरुवातीला पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलत. गीताला संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: वणक्कम.
3: नमस्कार.
4: नमस्कार.
2: राम राम.
3: अस्सलाम वालेकुम.
4: सत श्री अकाल जी.
5: या सर्वांचा अर्थ एकच.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात विभावरी आपटे यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत सुधीर मोघे यांचं.

0: कौशिक प्रकाशन सादर करीत आहे कवी संगीतकार सुधीर मोघे यांच्या रसिक प्रिय गीतांची पुनर्भेट माझे मन तुझे झाले. निर्माता
1: संगीतकार म्हणून प्रकट होणे प्रत्यक्षात तिथे

सदाफुली अन प्राजक्ताची, बकुळ गुलाब अबोलीची, ही मोगरीची, ती तगरीची, जास्वंद आणि निशिगंधाची, फुलबाग असे ही आनंदाची, फुलबाग असे ही आनंदाची. सकाळच्या प्रहरी घरापुढच्या फुलबागेत रमायला कोणाला नाही आवडणार? खरोखर ही फुलबाग म्हणजे आनंदाचीच बाग आहे. नुसतं बागकाम करण्याचा छंदसुद्धा आपल्याला केवढा आनंद देऊन जातो. आणि ही फुलं उंच झाडावर असो, कुंजवनात असो, कुंडीतल्या रोपावर असो किंवा अगदी जमिनीवर पडलेली असो, फुलं आपल्याला आनंदच देत असतात. आनंद या भावनेचं दृश्यरूप कोणतं? तर फुलं. म्हणूनच आनंदाचे प्रसंग फुलांसवे साजरे केले जातात. पुष्पहार, पुष्पगुच्छ, पुष्पदाणी, पुष्परचना, पुष्पमाला या साऱ्यांमुळे समारंभ, शुभप्रसंग, सुखसोहळे नुसता आनंद उधळत असतात. अरे, मी फुलांवरून पुष्पावर कसे आले? हो हो, फुलं काय, पुष्प काय, कुसुम काय किंवा सुमन काय? कुसुमातुनी फुलते सुमन. कसे? दिसता क्षणी कुसुमे, मन आपले प्रफुल्लित होते, मन आपले सुमन होते. पहाटे आई रोज जाई जुईची फुलं परडीत गोळा करायची, त्या फुलांचे गजरे करून ठेवायची, आणि दिवसभरात घरी येणाऱ्या किंवा आजूबाजूच्या स्त्रिया मुलींना तो गजरा द्यायची. मग आंबाडा, चक्कर, वेणी, शेपटा, पॉनीटेलसुद्धा या फुलांनी सजायचे आणि गंध पसरीत राहायचे. मी सुद्धा आईचा हा वारसा पुढे चालवते. फुलं म्हणजे आनंद, आनंद वाटावा म्हणतात. म्हणूनच देवळात जाताना माझी फुलांची परडी तऱ्हे तऱ्हेच्या रंगफुलांनी भरलेली असते. कलात्मक असा मोठा फुलापानांचा हार देवासाठी दिला की इतरे जनांच्या अंजुली मी फुलांनी भरून टाकते, आणि मग उरलेल्या फुलपाकळ्यांची रांगोळी तर अगदी ठरलेलीच, आणि त्याच्यामुळे सारा मंदिराचा सणवार असो, पूजा, धार्मिक कार्य असो, विवाहासारख्या महत्त्वाच्या गोष्टी असो किंवा काही समारंभ, उद्घाटने असो, सगळीकडे सर्व ठिकाणी फुलांचा साज. सजावटीला फुलं, सत्काराला फुलं ही हवीतच, फुलांशिवाय काही नाही. फुलांना बघताच उत्साहित होतात, फुलं मिळताच आपल्याला सुखद भावना आपल्यामध्ये निर्माण होतात, आणि इतरांना आपण फुलं देतो तेव्हा त्यांच्या गालांवरच फुल. गुलकंद करायचा म्हणून त्या गुलाब फुलांना कुठे कुठे शोधत फिरायचो हो आम्ही भावंड. आई गुलकंद करायची, पण ती काचेची बरणी मात्र कुठेतरी लपवून ठेवायची. ती म्हणायची, गुलकंद हा खाऊ नाही, औषध आहे. इतक्या गोड खाऊला औषध म्हणायचं म्हणजे किती कडू कडू वाटतं ना. ती सांगायची, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर गुलकंद हे एक औषधच आहे, कारण हा थंड गुणधर्मी असतो. ती त्याचा उपयोग घरातल्याच नाही तर गल्लीतल्या सगळ्यांनाच करून द्यायची. वनस्पतींमध्ये किती फुलं असतात? काहींचा उपयोग औषधासाठी करतात तर काही फुलं मसाला करण्यात वापरतात. सूर्यफुलापासून जसं तेल तयार करतात तसं अनेक फुलांमधून गोळा केला जातो तो मध, आणि हे काम कोण करतं? मधमाशी. आई न कळत आमचा जणू अभ्यासच घेत होती. फुलांपासून रंग कसे तयार केले जातात, त्यासाठी कोणकोणती फुलं वापरतात, आईने अशी माहिती सांगितली की आम्हीच त्यात रंगून गेलो. एकदा मी, दादा आणि आमचे दोन सवंगडी आम्ही अभ्यासाला बसलो होतो. पण अभ्यासापेक्षा सामान्य ज्ञानावरच बोलतो आहे हे आजोबांनी पाहिलं आणि तेही आमच्यात सामील झाले. म्हणाले, अरे मग सांगा बरं, आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय

नाव फक्त एका कमळाची? होय रे होय, कमळांचे रंग, आकार, त्यांची विविधता या नावांमध्ये आहे. देवदेवतांच्या कथांची विविधता या नावांमध्ये आहे. आपल्या संस्कृत श्लोक, स्तोत्र, पोथी यांच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात या नावांचा उल्लेख असतो. हे ऐकताच संस्कृत भाषेचा आपण अभ्यास करायचाच या निर्धाराचं कमळ आमच्या मनात मात्र त्यावेळेला फुलत गेलं होतं. आणि बरं का, आजोबा पुढे सांगू लागले, आपल्या देशासारखंच व्हिएतनाम या देशाचं सुद्धा राष्ट्रीय फूल कमळच आहे. आमच्या ज्ञानात भर पडली, आम्ही आनंदाने ओरडलो. मोगऱ्याच्या गंधाने तर कवी लेखकांना सुद्धा धुंद केलं. बायकोसाठी घ्यावाच अशा मोगऱ्याच्या गजऱ्याने नवऱ्यांना मोहित केलं. पण मोगऱ्याचा गजरा म्हणूनच तर प्रेमाचं प्रतीक मानला गेला. हिरवा चाफा, सोनचाफा ही फुलं जर मिळाली नाहीत तर चोरून घ्यावी असं वाटावं इतका याचा गंध वेडा आहे. बकुळीच्या फुलांची पखरण, प्राजक्ताचा सडा, आकाश मोगरीचं ते टपकणं, गुलमोहराचे लाल तर कधी जांभळे गालीचे. जांभळ्या निळ्या रंगाचं फूल मी सर्वप्रथम पाहिलं ते म्हणजे आम्ही आजीच्या गावी गेलो होतो ना तेव्हा. काय तो धाब्यापर्यंत डवरलेला पाच पदरी वेल, त्यावर भरघोसपणे उगवलेली ती निळसर जांभळी फुलं, अगदी बारीक नक्षीकाम केल्यासारखी ती कृष्ण कमळाची फुलं होती. कृष्ण उभा मध्यभागी, पाच पांडव त्या भवती, अन शतकौरवांचे कडे भवत आली. आजीचं सांगणं म्हणजे फुलांची बरसातच. शेवंती, हसरी, पिवळी, पांढरी, सानुली अन मोठी साजिरी, तामिणीची निळी झुलाई, कौशी फुलांचा रंग केशरी, पांगाऱ्याच्या काट्यांमध्येही शेंदरी फुले लगबगती, सुमनांचा पिवळ्या, अस्करला पांढरी फुलं, लक्ष्मीला गुलाबी फूल आणि कमळ, दत्ताला पिवळी फुलं वाहतात, देवी, मारुती, सूर्य या देवांना लाल फुलं, तर शनी देवाला निळी फुलं वाहतात. आजी पण असं का बरं? अगं, ज्या देवाचे जसे सामर्थ्य, जशी ज्याची ऊर्जा, तशी त्या फुलांची महती. काही फुलं शीतल असतात, सौम्य असतात, काही उग्र असतात, ती ती फुलं त्या त्या देवाला प्रिय असतात. नारळाच्या झाडावरची फुलं दाखवायला मामा आम्हाला घेऊन जायचा. आणि उन्हाळी फुलांचे, म्हणजे फक्त उन्हाळ्यातच उमलणाऱ्या फुलांचे अनेक देखावे आम्हाला बघायला मिळायचे. त्या फुलबहाराच्या दर्शनाने आम्ही सुद्धा प्रफुल्लित व्हायचो. खेडेगावातला हा वेगळेपणा आम्हाला आवडायचा. म्हणून सुट्टीत कुठे जायचं तर आजीकडे, मामाकडे, अर्थात खेडेगावी. असं खेडेगावालाच जावंसं वाटायचं. अजूनही वाटतं खेडेगावात जाऊन राहावं आणि हा सगळा निसर्गाचा आनंद, या आनंदाच्या सुखात आपण जगावं. कुसुमांच्या या आठवणी पण अशा आहेत ना, मन सुमन सुमन करून टाकतात. नेदरलँडची प्रसिद्ध फ्लॉवर व्हॅली साऱ्या जगाला आनंद देते. उत्तराखंड इथली फ्लॉवर व्हॅली आपला सारा शेण घालवते. फुलांचं भरमार उत्पादन आणि त्या फुलांचा मोठा व्यापार त्या तामिळनाडूलाच जमतो बुवा. फुलांच्या आवडीतूनच घडतात मोठमोठे फ्लॉवर शोज. मात्र जपानी लोकांची पुष्परसिकता अवघे निराळीच. इकेबाना अर्थात पुष्परचना करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. खरी तर खरी कागदी पुष्परचनासुद्धा साऱ्या जगात प्रिय करून टाकली त्यांनी. घराभोवती, घरात, घरातल्या प्रत्येक खोलीत फुलांनी टवटवलेली झाडं असावीत म्हणून सुद्धा बॉन्साय हा प्रकार त्यांनी शोधून काढला. अशी ही फुलं माणसाला वेडं करून टाकतात. डेलिया, झेनिया, लिली अशा अनेक प्रकारच्या परदेशी पाहुण्यांनी आपल्याकडे कायमचं वास्तव्य केलेलं आहे. पण

0: ही फुल पाहुण्यांना एखाद्या मौसमातच इथे येऊन फुलण्याचा मोह होतो. एफोर्बिया, मिली, अडेनियम, डिकोमा, ट्रम्पिड नाईन, कितीतरी अशी खूप फुलं आहेत. कोणी उन्हाळ्यात बहरतात, कोणी हिवाळ्यात. गंधापेक्षा रंगरूपाने शानदार असलेली फुलं सृष्टी सौंदर्याचं लेणं ठरतात. हो, अशीच येते हवेची झुळूक, एखाद्या कुसुमगंधाने भारावलेली आणि आठवणींच्या सुवासात आपल्याला गुंगवून टाकणारी. घरापुढच्या या फुलबागेतून आत घरात जात असता पायरीच्या दोन्ही बाजूंना फुलारलेल्या ताटव्यांनी जणू मला अडवलंच. मग मी तिथेच पायरीवर बसले. पांढऱ्या आणि गुलबाक्षी रंगाची सदाफुली मी हाताने स्पर्शत राहिले. माध्यमिक शाळेत शिक्षणाचं ते शेवटचं वर्ष होतं. सेंडॉफ, निरोप समारंभ होता. आमच्या शिक्षकांनाच आम्ही विद्यार्थिनींनी वेगवेगळे फिशपॉन्ड्स दिले होते. नेहमी हसऱ्या उत्साही असणाऱ्या मराठीच्या मॅडमना आम्ही सदाफुली हा फिशपॉन्ड दिला होता. हसत हसत त्यांनी तो स्वीकारला आणि त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कन्या शाळेतल्या कन्यांनो, तुम्ही सुद्धा जीवनभर सदाफुलीसारखं सदा हसतमुख राहावं हीच माझी सदिच्छा. खरंच मॅडम त्यावेळी एक संसारी गृहिणी होत्या, त्यांना नसतील का संसारातले क्लेश. पण विद्यार्थिनींनी स्वतःहून त्यांना सदाफुली म्हणावं असं त्यांचं असणं आपल्याला एक धडा शिकवून गेलं, जीवनातला एक महत्त्वाचा धडा, सदाफुलीचा धडा. सर्व दूर सर्व ठिकाणी सगळीकडे पाहावं ही फुलं आपल्या स्वागताला स्वतःहून सज्ज असतात. सर्व वेळी सदा सर्व काळ सुवासाच्या परिमळाने आपल्याला आनंदी करत असतात. आणि हा सुवास, हा दरवळ, हा सुगंध या क्षणांपुरताच, या वेळेपुरताच असू नये, तो चिरकाळ आपल्याला लाभत राहावा म्हणून फुलांनी आपल्याला दान दिलं अत्तराचं. स्वतःचं जीवन त्यागून अत्तराच्या रूपात फुलांनी आपणा माणसांचा आनंद अगदी चिरंजीव केला. असं म्हणतात, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. हा बोध, ही शिकवण आपण फुलांकडून शिकायला हवी. हो, खरंच आनंद देण्याचा, आनंदाचे दान करण्याचा हा धडा आपण शिकायलाच हवा. किती सुंदर धडा, किती सुगंधी धडा, हा धडा आपण शिकायलाच हवा.
1: आताच आपण सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध ऐकला, कुसुमातुनी फुलले सुमन. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: शुजो या गीतानंतर कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रुतीहो, प्रत्येक कळीला उमलण्याचा अधिकार असतो, सुगंध देण्याचा, आकाशाकडे पाहण्याचा, वाऱ्याशी खेळण्याचा अधिकार असतो. पण दुर्दैवानं काही फुलं निर्दयीपणे चुरडली जातात, काही स्वप्नांना भीतीच्या सावल्या वेढून टाकतात आणि काही स्त्रियांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. स्त्रीचा सन्मान, तिची सुरक्षितता आणि तिच्या कामाच्या ठिकाणी असलेला आत्मविश्वास जपण्यासाठी पोष म्हणजेच कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा अस्तित्वात आला. हा केवळ कायदा नाही तर प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे उमलण्याचा दिलेला सामाजिक विश्वास आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महिला हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षा मॅडम बीकॉम LLB आहेत. गेली 36 वर्ष या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतायत, काम करतायत. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPNT कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणाऱ्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 अतिशय नामांकित संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे त्या हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय आहेत. त्यानंतर भगिनी पुरस्कार, ग्रेट वुमेन पुरस्कार, हिरकणी आदर्श कार्यकर्त्या अशा जवळजवळ 300 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. ऍडव्होकेट वर्षा देशपांडे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, सुरुवातीला मला सांगा की पॉश कायदा अस्तित्वात येण्यामागची सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती, काय होती?
1: आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी काही मुली शिकत नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणावर घराच्या बाहेरही पडण्याचा काही प्रश्न नव्हता. पण स्वातंत्र्यानंतर आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आता उतरलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रिया काम पण करत आहेत. म्हणजे अगदी IS लेवल पासून ते शेतीभातीतल्या कामापर्यंत आणि अगदी आशा वर्कर पासून ते वरच्या मंत्रालयातल्या कामांपर्यंत सर्व दूर सर्व ठिकाणी आपण आता महिला कामामध्ये दिसतो आहे. आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी असं मधल्या काळामध्ये 80s असं लक्षात आलं, एक घटना घडली की एका हाय प्रोफाईल डिनर पार्टीमध्ये एका IS महिलेसोबत

0: एका आयजी लेवलच्या अधिकाऱ्यांनी काही आगळीक केली, चुकीचं वर्तन केलं आणि ते त्या क्षणी त्यांना ते आवडलं नाही आणि म्हणून त्या आयजी लेवलच्या अधिकाऱ्याविरुद्ध कोर्टामध्ये गेल्या, गुन्हा दाखल केला, ती केस चालली आणि त्याच्यामध्ये विनयभंगाच्या संदर्भाने गुन्हा दाखल होऊन शिक्षा पण लागली.
1: अच्छा.
0: 3 वर्ष नोकरीतून आधीच त्यांना बाजूला व्हावं लागलं. 3 महिन्याची साधी कैद झाली आणि काही लाखांचा दंड त्यांना द्यावा लागला आणि त्याचा परिणाम असा झाला की तो दंड त्या आयएस अधिकारी महिलेने नाकारला. तो दंडाची रक्कम ही महिला संघटनांना महिलांच्या कामासाठी देण्यात आली. पण त्यावेळेला याची चर्चा पुढे आली की आपण तेव्हा IPC वापरायचो, म्हणजे इंडियन पिनल कोड.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे 354 किंवा 376 म्हणजे बलात्कार, विनयभंग, छेडछाड हे गुन्हे दाखल व्हायचे. पण त्यावेळेला पहिल्यांदी चर्चा देशाच्या सर्व दूरपर्यंत झाली की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भाने काही गोष्टी, काही स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे.
1: बरोबर.
0: त्याच काळामध्ये नंतरच्या काही टप्प्यामध्ये 92 साली भवरी देवीनी जेव्हा बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला अंगणवाडी ताई म्हणून राजस्थानमध्ये आलेल्या शासकीय अध्यादेशाचा अवलंबत्व करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्यावरती गँगरेप झाला आणि ती केस खूप 97 पर्यंत चालली, ज्याच्यामध्ये शिक्षाही लागली. पण त्या दरम्यान विशाखा नावाची संस्था जी राजस्थान स्थित आहे आणि त्यांच्यासोबत इतर सामाजिक संस्थांनी पुढे येऊन याच्या संदर्भातलं जनहित याचिका दाखल केली आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंध करणारा स्वतंत्र कायद्याची मागणी लावून धरली. कायदा करणं हे काही न्यायालयाचं काम नाही, केलेले कायदे चालवणं हे न्यायालयाचं काम असतं, कायदा करणं हे संसदेचं काम आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची आवश्यकता नोंदवून कायदा होईपर्यंतची मार्गदर्शक तत्व जाहीर केली.
1: बरोबर.
0: ज्याला आपण विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखतो. आणि नंतरच्या काळामध्ये हे बिल बरीच वर्ष आपल्याकडे प्रलंबित राहिलं. पण 2013 पहिल्यांदी आपण ज्याला आता पॉश कायदा म्हणायला लागलो, आम्ही त्याला विशाखा कायदा पण म्हणतो, तो हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात येण्यामागे तो संविधानाच्या कक्षेमधला कायदा आहे. त्याचं कारण संविधानाने आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला सुरक्षित जीवन मिळेल, तुम्हाला

0: स्वतंत्रपणे ज्या ज्या ठिकाणी जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं, तर कामाचं ठिकाण तुमच्यासाठी इथे जाऊ नका तिथे जाऊ नका तुम्हाला कोणी म्हणणार नाही, ते तुम्ही काम करू शकाल, ते काम तुम्हाला सुरक्षितपणे करता येईल. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून तुमच्याशी कोणी असमानतेने वागणार नाही, कारण समानतेच्या तत्वावर आपलं संविधान आधारित आहे.
1: बरोबर.
0: तिथे तुम्हाला दुजा भावानी वागवलं जाणार नाही, स्त्री म्हणून हिणवणं तुम्हाला असुरक्षित करणं असं वर्तन होणार नाही. त्यामुळे ते हा सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये विशाखा गाईडलाईन्स तर आल्याच, पण त्याच्याबरोबर 2013 हा पॉश कायदा पण त्या चौकटींमध्ये आपण मिळवलेला आहे. या ठिकाणी म्हणून मला नमूद करावं असं वाटतं की कुठल्याही म्हणजे 42 अधिक कायदे आहेत आपल्या देशामध्ये स्त्रियांना न्याय देणारे आणि पुरुषांना शहाणं करणारे. आणि ह्या सगळ्या कायद्यांच्या संदर्भाने आपल्याला अनुभव असा आहे की ह्या प्रत्येक कायद्याच्या मागे कोणीतरी एक व्यक्ती पुढे आली आणि त्यांनी त्याची मागणी केली, किंवा मोठा समूह पुढे आला आणि त्यांनी आंदोलन आणि चळवळ केली आणि त्याच्यातूनच कायदा आकाराला आला आणि धोरण आणि कायदे बनले. त्यामुळे या सगळ्याच्या मागे एक मोठा परिश्रम आणि काम केलेलं आहे महिलांनी, त्याच्यासाठीची मागणी केलेली आहे, त्याच्यासाठीची किंमत मोजलेली आहे. त्यामुळे ती किंमत भवरी देवीनी मोजली, ती किंमत त्या आयएस अधिकारी महिलेनी मोजली, म्हणून तुम्ही आम्ही आज पॉशच्या अंतर्गत आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे काम करतो आहे.
1: बरोबर. ताई तुम्ही आता जे म्हणालात ते की विशाखा मार्गदर्शक तत्व ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेली तात्पुरती चौकट होती की ती जी पॉश कायदा या संसदेनं मंजूर केलेल्या सविस्तर आणि बंधनकारक कायद्यात रूपांतरित झाली. तुम्ही त्याला आता जे विशाखा पॉश कायदा म्हणालात त्याच्यात रूपांतरित झाली. पण कार्यस्थळी लैंगिक छळ हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाही आहे, मानवी हक्क आणि कामगार हक्काचा प्रश्न आहे.
0: घरात नवीन जे कायदा आला त्याच्यामध्ये नुसता कामगार म्हणजे कामाच्या ठिकाणी गेली आणि तिथे काही घडलं आणि त्याच्या संदर्भाने कारवाई केली जाईल असं नाही. हा काम कार्यस्थळ ह्याचं जे डेफिनेशन आहे, ह्याची जी व्याख्या आहे, ह्याची व्याप्ती वाढवली गेली. आणि कार्यस्थळ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ऑफिस म्हणजे काहीतरी टेक्निकल लीगल काम करतं ते ऑफिस असं डोळ्यासमोर येतं. नाही, धुण्या भांड्याच्या कामासाठी जाणारी 10 फिरणारी महिला पण कामाच्या ठिकाणी जाते, वेगवेगळ्या घरी जाते पण कामाच्या ठिकाणी जाते. ऊस तोडायला जाणारी किंवा शेतमजूर महिला दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते याचा अर्थ ती कामाच्या ठिकाणी जाते. स्कूल बसवर काम करणारी महिला ही लेकरं गाडीत घेते आणि उतरवते ती पण कामाच्या ठिकाणी जाते, म्हणजे तिची बस हे तिचं कामाचं ठिकाण आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे कामाच्या ठिकाण घरापासून निघाल्यापासून घरीपर्यंत येण्यात पर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, काम करण्यापासून जाणं आणि येणं इथेपर्यंत पिकअप ड्रॉप पासून सगळं, आणि आता तर डिजिटली उशिरा रात्री ऑनलाईन होणारे मीटिंग्स, ऑनलाईन येणारे मेसेजेस, ऑनलाईन होणारे ट्रोलिंग पासून सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्स्टावर येणारं, फेसबुकवर येणारं, तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर येणारं हे मेसेजेस, इथेपर्यंत त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. कामाचं ठिकाण म्हणजे फक्त गेल्या ऑफिसमध्ये तिथे काहीतरी घडलं आणि परत आलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त शरीराच्या संदर्भाने होणारे विनयभंग किंवा बलात्कार हे टोक झालं शेवटचं, पण त्याच्या अलीकडे एक मोठा प्रवास होतो ह्या लैंगिक अत्याचाराचा. शेरेबाजी करणं, घाणेरडे मेसेजेस पाठवणं, इमेजेस पाठवणं, असल्या घाणेरडे लिंक्स पाठवणं, काहीतरी विचित्र गाणी म्हणणं, काहीतरी सूचक बोलणं, द्वैअर्थी बोलणं, हे जे सगळे प्रकार घडतात हे सुद्धा याच्या अंतर्गत लैंगिक छळाअंतर्गत घेतलेले आहेत. स्किन टू स्किन काहीतरी झालं पाहिजे आणि प्रत्यक्ष काहीतरी फिजिकली घडलं पाहिजे आणि रेझिस्टन्स दिसला पाहिजे, नॉट नेसेसरी. एम्प्लॉयर जेव्हा एम्प्लॉईला एम्प्लॉई म्हणून या सगळ्या गोष्टी गृहीत धरून नको असलेले स्पर्श करण्यापासून, नको असलेल्या नजरा देण्यापासून, नको असलेलं सूचक बोलण्यापासून, हालचाल सतत स्टेअर करणं, सतत या पद्धतीचं एक अघोषित अशी तिच्यासाठी कर्फ्यू लावलेला असतो असा तिच्यासाठी, तर हे सगळं जे आहे हे सगळं त्या लैंगिक अत्याचारामध्ये घेतलेलं. त्यामुळे कामगार म्हणून तिच्या कामगार म्हणून त्या कामाच्या ठिकाणी तिला ॲट इज वाटलं पाहिजे, कम्फर्ट वाटलं पाहिजे, तिथे जाण्याची तिला ओढ वाटली पाहिजे.
1: बरोबर.

0: घाणेरडे मेसेजेस पाठवणं, इमेजेस पाठवणं, अशा घाणेरडे लिंक्स पाठवणं, काहीतरी विचित्र गाणी म्हणणं, काहीतरी सूचक बोलणं, द्वैअर्थी बोलणं, हं, हे जे सगळे प्रकार घडतात हे सुद्धा याच्या अंतर्गत, लैंगिक छळा अंतर्गत घेतलेले आहेत. स्किन टू स्किन काहीतरी झालं पाहिजे आणि प्रत्यक्ष काहीतरी फिजिकली घडलं पाहिजे आणि रेझिस्टन्स दिसला पाहिजे, नॉट नेसेसरी. एम्प्लॉयर जेव्हा एम्प्लॉईला एम्प्लॉई म्हणून या सगळ्या गोष्टी गृहीत धरून, नको असलेले स्पर्श करण्यापासून, नको असलेल्या नजरा देण्यापासून, नको असलेलं सूचक बोलण्यापासून, हालचाल सतत स्टेअर करणं, सतत या पद्धतीचं एक अघोषित अशी तिच्यासाठी कर्फ्यू लावलेला असतो असा तिच्यासाठी, तर हे सगळं जे आहे हे सगळं त्या लैंगिक अत्याचारामध्ये घेतलेलं. त्यामुळे कामगार म्हणून तिच्या, कामगार म्हणून त्या कामाच्या ठिकाणी तिला ऍट इज वाटलं पाहिजे, कम्फर्ट वाटलं पाहिजे, तिथे जाण्याची तिला ओढ वाटली पाहिजे, तिथे जाताना तिला स्ट्रेसफुल नाही वाटलं पाहिजे. तर हे सगळं त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे आणि म्हणून तिथे अंतर्गत समिती नेमायची आहे.
1: हा,
0: 10 महिलांच्या पेक्षा जास्त महिला जिथे कामाला आहेत त्या कामाच्या ठिकाणच्या मालकांनी तिथे ती समिती नेमायची आहे, अंतर्गत समिती. आणि 10 पेक्षा कमी जिथे आहे तिथं लोकल समिती जिल्हाधिकारी नेमणार. जिल्हा महिला बालकल्याण विभागात असेल, नगरपालिकेच्या लेवलवर असेल किंवा तहसीलदारांच्या लेवलवर असेल, ते तालुक्याच्या ठिकाणी नेमली जाईल, नगरपालिकेच्या ठिकाणी नेमली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे नेमली जाईल. म्हणजे धुण्याभांड्याची कामं करणारी बाई 10 घरं फिरते, मग ती कुठे जाणार? 2 घरातील वेगळा भाग आहे, टोकाचं काही घडलं असेल तर पोलीस स्टेशनलाही जाऊ शकतात, पण त्याच वेळेला कामाच्या ठिकाणी काही घडलं असेल आणि त्या एम्प्लॉयरच्या विरोधात तक्रार करायची असेल

0: एक वेगळा भाग आहे. टोकाचं काही घडलं असेल तर पोलीस स्टेशनलाही जाऊ शकतात, पण त्याच वेळेला कामाच्या ठिकाणी काही घडलं असेल आणि त्या एम्प्लॉयरच्या विरोधात तक्रार करायची असेल तर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतात, त्या महिला बालकल्याण विभागाकडे करू शकतात, नगरपालिकेमध्ये, तहसीलदारीमध्ये, तिथे किंवा बीडीओंच्या ऑफिसमध्ये, त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो कॉल घेतलेला आहे आणि तिथे या पद्धतीची लोकल समिती आहे आपल्याकडे आणि त्याच्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर, एक विशेष अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून हे प्रशिक्षण घेतलेला आपल्या राज्यामध्ये नोंदवून आहेत आपल्याकडे काम करणारे असे अधिकारी. त्या नोडल ऑफिसरकडे आपण जाऊन ती तक्रार करू शकतो आणि ते मग त्याचं हिअरिंग घेऊन त्याच्या संदर्भातली चौकशी लावून अगदी कोर्टासारखं कामकाज तिथे होऊ शकतं.
1: बर, आणि याची गोपनीयता त्यांच्याकडनं ठेवली जाते?
0: अगदी, त्या महिलेची गोपनीयता ठेवली जाते आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेला अशी घटना घडते त्यावेळेला तिच्या संदर्भाने तिला जर तातडीनं मेडिकल एडची गरज असेल तर ती दिली पाहिजे, तिला समुपदेशनाची गरज असेल तिच्या कुटुंबात हे सांगून त्यांचंही काउन्सिलिंग करण्याची गरज असेल तर समुपदेशनाची सेवा दिली पाहिजे, तिला तातडीनं सुट्टी हवी असेल किंवा बदली तिथून हवी असेल तर ती पण तिला तात्पुरती तिच्या मागणीप्रमाणे दिली पाहिजे. तिला जर काही आर्थिक गरज तातडीनं निर्माण होणार असेल की तिला काहीतरी मेजर झालंय, ट्रोमा झालाय आणि तिला सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे, तिला हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे, ती स्ट्रेस खाली आहे, अशा काही गोष्टी घडल्या असतील किंवा तिला काही फिजिकल इजा झाली असेल तर या सगळ्याच्या संदर्भाने तिची ट्रीटमेंट करण्यासाठी तिला आर्थिक पण मदत केली पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे एम्प्लॉयरचं आणि त्याच वेळेला तिला जर वाटलं की एका बाजूला मी ह्या अंतर्गत समितीकडे तक्रार घेऊन जाईन किंवा LC कडे जाईन म्हणजे लोकल कमिटीकडे जाईन, पण दुसऱ्या बाजूला मला पोलीस स्टेशनला पण जायचं आहे तर तिला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आणि सगळे तिथले साक्षी पुरावे, CCTV फुटेजेस वगैरे काही तिला दाखवायचं असेल पोलिसांना तर ते सगळं एम्प्लॉयरने उपलब्ध करून दिलं पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणजे सायमल्टेनियसली ती पोलीस स्टेशनला पण जाऊ शकते आणि त्याच वेळेला ती अंतर्गत समिती समोर पण हिअरिंग घेऊ शकते.
1: बरोबर,
0: त्यामुळे ही सगळी मदत तिला मिळू शकते. दुसऱ्या बाजूला तो जर आरोपी तिथे येत असेल, जात असेल, तिथे त्याचं तसंच वर्तन चालू राहत असेल तर त्याला कंपल्सरी रजेवर पाठवणं असेल, त्याला सस्पेंड करणं असेल, तात्पुरती त्याची काही बदली करणं असेल, पण त्याच वेळेला त्यांनी तिथे कामावरती तिथे हिअरिंगला आलं पाहिजे याच्यासाठी पण, आणि न्यायाच्या बाजूने त्याच्यावरती पण अन्याय होणार नाही, त्याचंही मानवाधिकाराचं हनन होणार नाही, त्यालाही त्याचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे 7 दिवसाच्या आतमध्ये हे सगळ्या गोष्टी तक्रार आल्यापासून घेतल्या जातात आणि त्या केल्या जातात आणि करणं अपेक्षित आहे.
1: खरंच कामाच्या ठिकाणी स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो, कारण स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची राज्यभरातली काही वर्षातली टक्केवारी अगदी धक्कादायक आहे. की या अभ्यासात असं लक्षात आलं की जवळजवळ 80% लैंगिक छळ होतो, 53% बायका पुरुष यांना कामाच्या ठिकाणी सारखी वागणूक मिळत नाही, 50% सुपरवायझर सहकारी यांच्याकडून नीट वागणूक मिळत नाही, तर 32% स्त्रियांना अश्लीलतेला सामोरं जायला लागतं आणि 59% घाणेरडे जोक आणि टोमणे मारणं, 58% विशाखा मार्गदर्शक तत्व या कायद्याविषयीच लोकांना माहिती नसते असं लक्षात आलेलं आहे. हे दुःखद आहे आणि आपल्या मुलाखतीतनं आपण विशाखा समितीबद्दल आणि पॉश कायद्याविषयी श्रोत्यांनाही मार्गदर्शन करतोय, महिलांनाही मार्गदर्शन करतोय. ताई, बऱ्याच स्त्रिया या त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर करिअर बिघडेल किंवा बदनामी होईल किंवा नोकरी जाईल त्यांची, या भीतीमुळे कधीतरी पुढे येत नाहीत किंवा ऑफिसेसही काही वेळेला तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या नसतात किंवा ते ऑफिसेस दडपवतात का?
0: पहिली महत्वाची गोष्ट असं आमच्याकडे

0: चाललेलंच नाही, सगळं कसं आलबेल आहे असं दाखवण्याची एक आपली वृत्ती आहे. टेक्निकली ती कमिटी फॉर्म करून ठेवतात आणि टेक्निकली त्याच्या कित्येकदा माझ्याकडे पण असं रजिस्टर घेऊन येतात आणि म्हणतात मॅडम सही करा. तर मी म्हणते नाही, प्रत्यक्ष मीटिंग घ्या, तिकडे मी येते, मग आपण ती सही करू. त्यामुळे खूपदा ते सही करण्याचं आणि टेक्निकली ते पूर्ण करण्याचं एक समिती असं त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचं कारण असे, त्याच्या संदर्भात ती संवेदनशीलता कमी पडते आणि प्रशिक्षण कमी पडतं. हे आपलं काहीतरी उणंधुणं दाखवण्याची समिती नाही आहे, तर आपल्या कामाचं ठिकाण जास्त सुरक्षित करण्याची समिती आहे. हा ॲटिट्यूड पहिल्यांदा कुठल्या ह्या समितींच्या संदर्भामध्ये आस्थापनांचा असायला पाहिजे. तो आपल्याकडे मुळात नाहीये. तो एक मानसिकता त्याची त्या लेवलवरची बदलायला पाहिजे की माझं काहीतरी बाहेर जाईल म्हणून मग मी ते झाकूनच ठेवील, म्हणूनच मी ते टेक्निकलीच चालवीन, अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता आधी लोकांची बदलणं ही आपली सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्या समोरचं. दुसरी जी गोष्ट आहे जिच्या अनुषंगाने हे घडतं, ती अत्याचारग्रस्त महिलेलाच खूपदा बदनाम केलं जातं.
1: खरे
0: म्हणजे तिला मदत देण्याऐवजी आपल्याकडे प्रत्येकच वेळेला तिलाच टार्गेट केलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था असून सुद्धा त्या व्यवस्थेचा उपयोग करून घेऊन आपण तिथे कम्फर्टेबली जाऊन आपलं म्हणणं मांडावं आणि आपण नॉर्मल लाईफ लीड करावं असं वातावरणच नाही आपल्याकडे. झोता होईल ते अदखलपात्र काही घटना घडत असतील तर त्या नोंदवल्याच जाणार नाहीत, चुकून दखलपात्र काही गोष्टी घडल्या तर त्या दाखलच होणार नाहीत, आणि चुकून असं काही घडलं तर त्याच्यावरती एवढा दबाव टाकायचा की ती काढूनच घेईल. अशी जी वृत्ती आहे आपल्याकडे कायदा चालवण्याच्या संदर्भाने किंवा कुठल्याही समित्यांसमोर जाण्याच्या संदर्भाने, त्या समिती आपल्यावर बसली किंवा त्या समितीसमोर काहीतरी हिअरिंग चाललं म्हणजे काय तरी खूप मोठा गजब झाला आणि खूप मोठं काहीतरी आपण भयंकर केलं असं फील त्या तक्रारदार महिलेला दिला जातो. आपण महिलांनी, सर्व ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी पहिल्यांदी हे डोक्यातलं आपलं काढून टाकलं पाहिजे.
1: बरोबर.
0: चुकीच्या गोष्टीला नाही म्हणताना आणि कायद्याचा वापर करताना निर्भयपणे आपण ते पुढे येऊन केलं पाहिजे. शिक्षणाने ही निर्भयता जर आमच्यात येत नसेल आणि कामाच्या ठिकाणी आपली एफिशियन्सी दाखवताना आपल्या प्रती होणाऱ्या हिंसेच्या विरोधामध्ये जर आपण आवाज उठवत नसू तर आपली एफिशियन्सी काय कामाची.
1: तक्रार नोंदवल्यानंतरही ताई आणि त्यांचा निर्णय येईपर्यंत बराच वेळ जात असेल मला असं वाटतं. त्यावेळेला त्या महिलाचं मानसिक बळ पण टिकवण्याची
0: ते हिअरिंग कमीत कमी काळामध्ये घेतलं जायला पाहिजे असं सांगितलं. घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तक्रार आली पाहिजे आणि तक्रार आल्यानंतर पुढच्या 90 दिवसाच्या आतमध्ये ते सगळं संपलं पाहिजे. म्हणजे फार 3-4 महिने 6 महिने असं चालत राहिलं असं नाही चालणार. ते त्याच्यामध्ये डिले सुद्धा होता कामाने. डे टू डे गरज पडली तर हिअरिंग घेऊन सुद्धा ते अगदी 2-3 सिटिंग्समध्ये सुद्धा तर ते संपू शकतात.
1: म्हणजे तिचं अजून मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी समिती सुद्धा घेत असते. पण ताई, ज्यावेळेला एखादी तक्रार समिती पुढे येते त्यावेळेला समितीला सुद्धा दोन्ही बाजूनी त्याची तपासणी करायला लागत असेल ना, म्हणजे ही त्यांची जबाबदारी आहे.
0: म्हणून कोर्टासारखंच हिअरिंग होतं. दोघांनाही आपलं म्हणणं मांडलं जातं, इन कॅमेरा होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडायला बोलवलं जातं. गरज पडली तर त्यांना वकील आणायची मुभा दिली जाते. लिखित स्टेटमेंट्स घेतली जातात, प्रश्नोत्तरं केली जातात आणि त्याच्यानंतर मग समिती बसते आणि समिती त्या सगळ्याचा ओहोआपोह करून त्यांनी सादर केलेले साक्षी पुरावे जाब जबाब हे सगळं तपासून मग समिती आपल्या निर्णयाला येते. समितीचं गठन कसं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच आस्थापनेमधल्या सिनियर जी महिला आहे ती त्याची अध्यक्ष असणार आहे. कर्मचाऱ्यांचा पुरुष किंवा स्त्री दोन, एक किंवा दोन कर्मचारी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहेत. बाहेरची एक व्यक्ती जी स्वयंसेवी संस्था संघटना किंवा कायद्याची तज्ज्ञ असणारी अशी बाहेरची एक व्यक्ती असायलाच पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये 50% महिला असायला पाहिजेत.
1: बरोबर.
0: म्हणजे ह्या समितीमध्ये पुरुषांचा भरणा 3-4 पुरुष असून नाही चालणार. 4 ते 5 जणांची ही जर समिती असेल तिथे 5 जण घेतील, काही वेळेला 4 जण असतील, तर त्यातल्या 50% ह्या महिला असायला पाहिजेत आणि त्यांना नियुक्ती पत्र गेलेलं पाहिजे. ह्या समिती समोर ही मॅन्डेटरी आणि स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे कायद्याने ह्या काही व्हॉलंटरी खेळ नाही आहे की आपण 4 जणी बसलो आणि काहीतरी करतोय असं नाही चालणार. त्याची नियुक्ती पत्र येईल, त्यांच्या समोर जे चौकशी सादर होतील, साक्षी पुरावे येतील, त्या सगळ्याला एक कायदेशीर वजन आहे त्यांनी दिलेल्या निर्णयाला आणि न्यायालय त्याची नोंद घेणार आहे उद्या.
1: बरोबर.
0: जेव्हा जर पोलीस स्टेशनला तक्रार गेली आणि ते सदर प्रकरण जर कोर्टात गेलं तर त्यांनी सादर केलेला अहवाल त्यांचा रिपोर्ट हा न्यायालयामध्ये साक्षी पुराव्या कामी वापरला जाणार आहे. त्यामुळे ही बॉडी जी आहे वैधानिक पद्धतीने संविधानाच्या चौकटीत तयार झालेली बॉडी आहे. ह्या बॉडीच्या गठनामध्ये जरी काही चुका झाल्या तर न्यायालयामध्ये त्याचं उत्तर त्या आस्थापनेला द्यावं लागू

0: लागतं. त्यामुळे ह्या पॉश कमिटीला आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही. पॉश कमिटी ही अतिशय गंभीरतापूर्वक आपण ती फॉर्म केली पाहिजे. कायद्यात दिल्याप्रमाणे दर 2 महिन्यांनी त्याच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत आणि त्यांचे रेग्युलर त्याचे प्रोसिडिंग्स ठेवले गेले पाहिजेत. आपल्याकडे काही घटना घडली नाही तर चांगली गोष्ट आहे, पण घडली तर त्याचं तातडीनं हिअरिंग पण
1: बरोबर
0: घेतलं गेलं.
1: या कमिटीमध्ये किती सदस्य हवेत आणि काय प्रोपोर्शन?
0: 50% तर महिला, मी मगाशी म्हणाले तसं असायलाच पाहिजे, पण 4 ते 5 असू शकतात. आस्थापना किती मोठी आहे त्याच्या हिशोबाने, त्यामुळे आणि त्याच्यात अध्यक्ष ही तिथली सिनियर महिला आहे. त्यामुळे ती जी कमिटी आहे ती कमिटी अतिशय वेगळ्या पद्धतीने फॉर्म केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे, सिनियर महिला त्यातली तिथे आहे. हे जरी असलं तरी खूपदा असा अनुभव फील्ड वरती येतो की ते पण एम्प्लॉयरची कधी कधी प्रेशर घेतात, दबाव घेतात. तर माझं या निमित्ताने सांगणं आहे की तुम्ही ह्या कमिटीमध्ये कुठल्याही बायस न होता, एम्प्लॉयरच्या बाजूनी किंवा एम्प्लॉईच्या बाजूनी भूमिका न घेता त्रयस्थपणे न्यायदान करायला बसलेल्या न्यायाधीशाच्या भूमिकेत तुम्ही बसता आहे त्या समितीमध्ये, तर त्या पद्धतीचं ते हिअरिंग घेतलं जावं, चौकशी केली जावी आणि वातावरण चांगलं व्हावं, व्यवस्था दुरुस्त व्हावी याच्यासाठी आपण भूमिका घेतोय.
1: बरोबर.
0: कोणातरी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी आपण ते करत नाहीये, तर निकोप वातावरण राहावं याच्यासाठी आपण त्या समितीत बसलोय. ह्याचं भान ठेवूनच ती जबाबदारी घ्या. एम्प्लॉयरच्या बाजूनी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी पण ह्याचा हत्यार म्हणून वापर करू नका, आणि एम्प्लॉईच्या बाजूनी एम्प्लॉयरला ब्लॅकमेल करण्यासाठी पण आपण ते वापरणार नाही याचं पण भान ठेवा. त्यामुळे ती समिती ही कसं आहे, ही चाकू असल्यासारखं आहे, तो नीटपणे वापरला गेला पाहिजे. आणि म्हणून त्याचं प्रशिक्षण आणि त्याच्यासाठीचं संवेदनशीलता ही जसा पॉश कमिटीत फॉर्म होणं गरजेचं आहे आपल्या राज्यामध्ये, तसंच त्याची संवेदनशीलता आणि प्रशिक्षण पर फार गरजेचं आहे.
1: पण आपण विशाखा कमिटीवर पण काम करता आहात, ते करत असताना काय वाटतं की आजची स्त्री कामाच्या ठिकाणी किती सुरक्षित आहे?
0: ते खूप मोठं आव्हान आहे आपल्या समोर. कारण एक काळ होता की ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्च्युअल आपण नेमणुका करत नव्हतो, होतो असंघटित क्षेत्रात लाखोंच्या संख्येने आजही महिला काम करतात, त्यांच्यासाठीचा न्याय हे चॅलेंज होतच. पण ऍडिशनल चॅलेंज आता सरकारी यंत्रणेच्या संदर्भाने पण आमच्या समोर उभं राहिलंय. त्याचं कारण मंत्रालयापासून ते आयटी पासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडे कंत्राटी कामगार नेमण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आणि ते कंत्राटी कामगार हे कंत्राटी कर्मचारी हे साधारणपणे 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासोबत केलं जातं. ज्यांच्यासोबत 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणं ही ज्यांची गरज आहे, ती माणसं त्या 11 महिन्यात माझ्यासोबत काही कमी जास्ती घडलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध किंवा त्या आस्थापनेच्या विरुद्ध काही बोलायला धजत नाहीत. त्यांना सतत ही भीती वाटते की मी जर न जाणो मी आता ह्या 11 महिन्यात माझ्यासोबत हे चुकीचं घडतंय, म्हणून मी जर आता बोलले तर 11 महिन्यानंतर माझं कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणार नाही. आणि आपण काही असं म्हणू शकत नाही ना की कॉन्ट्रॅक्टरला की का बाबा तिचं कंटिन्यू केलं नाही तू, असं नाही म्हणू शकत. ते त्याचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचा अधिकार आहे. तो म्हणेल नाही मला हा कर्मचारी घ्यावासा वाटत,
1: कामाचं काही सांगू शकतात,
0: कामाचं सांगू शकतात की त्याचं स्वातंत्र्य आहे ना, त्याचं तो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचं स्वातंत्र्य आहे, तो लेबर पुरवतो आहे, त्यामुळे हा त्याचा बिझनेसचा भाग आहे. त्यामुळे अशा बिझनेसना आपण मॉनिटर कसं करणार हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. व्यवस्था आहे आपल्याकडे, कायदा आहे आपल्याकडे, पण त्याच्या अंमलबजावणीत सगळ्यात मोठी ही अडसर आहे की सर्व एकीकडे असंघटित क्षेत्रातल्या महिला असुरक्षित आहेतच, त्या कशा ह्या व्यवस्थेपर्यंत येणार हे मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर. त्या LC कुठे शोधायला जाणार, ऊस तोडीला कुठेतरी इंटिरियर भागामध्ये ऊस तोडताना कोणीतरी त्या फार्म मधल्या मालकांनी तिच्यासोबत कमी काय केलं किंवा सोबतच्या कर्मचाऱ्यांनी कमी जास्ती काय केलं किंवा कारखान्यावर कमी जास्ती काय झालं, तर ती कुठे शोधणार तू? हा जसा त्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांच्या समोरचा चॅलेंज आहे, त्यांच्यापर्यंत ही सेवा आपण कशी नेणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तसंच ज्या ऑलरेडी नोकरीमध्ये आहेत, ज्या कायमस्वरूपी नोकरीत आहेत, त्यांची अडचण नाही. पण ज्या नव्याने आता नोकरीमध्ये येतात, ज्या कायमस्वरूपी तिथे नेमल्या जात नाहीयेत, त्यांच्या संबंधाने आपण त्यांना तिथं सुरक्षित वातावरण कसं देणार हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि दुसरा जो आव्हान आहे ते डिजिटली जे वापरलं जात आहे, छोट्या मोठ्या ठिकाणी जिथे तुमच्या मोबाईलवर धडाधडा येऊन काहीतरी कोसळत आहे आणि तुमची झोप डिस्टर्ब केली जाते, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब केलं जाते, तुम्हाला घरात सांगता येते ना, बाहेर बोलता येते आणि तुमची कोंडी केली जाते, अशा वेळेला आपण महिला म्हणून त्या सगळ्याला कसं फेस करणार, हे डिजिटल जो

0: अटॅक आहे ना हा जास्त भयंकर आहे. तो सायबरच्या अंतर्गत कसा येणार आणि पॉश त्याला कसा ऍड्रेस करणार याच्या मधले गॅप्स खूप मोठे आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी आता पॉश कमिटीवरती आहे तिथे मी थोडासा वेगळा प्रयत्न करते आहे की तिथे मी स्पीकआउट बॉक्स ठेवलेत. म्हटलं निनाविका होईना ह्याच्यात तक्रार टाका, कारण ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते बोलू शकत नाही हे मला दिसत आहे. त्यामुळे त्यांना मी म्हटलं याच्यात चिठ्ठ्या टाका, तुम्ही तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल. मग ज्या कर्मचाऱ्याच्या संदर्भाने 5-25 चिठ्ठ्या पडतायत त्यांच्या संदर्भाने मग एचआरला सांगून काही डिसिप्लिनचा भाग म्हणून आपण त्यांना हे कॉल देऊ शकतो का, समज देऊ शकतो का, काही बोलू शकतो का, याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण याच्यासाठी आम्हाला पॉशमध्ये कुठेही जागा नाहीये. म्हणजे तुमच्या ठिकाणी येणारे ग्राहक असतील, तुमचे क्लायंट्स असतील, तुमच्या बसमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी असतील, हे सगळ्याच्या संधी, पिकअप ड्रॉप जसं मी म्हणाले या सगळ्या, म्हणून कामाची व्याप्ती जशी वाढवली तशी या ठिकाणी कारवाईच्या संदर्भाने ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं. हे वैशिष्ट्य आहे 2013 कायद्याचं की त्याची व्याप्ती वाढवणं आणि त्याचे संदर्भ वाढवणं. हे केलं पण कॉन्ट्रॅक्च्युअल व्यवस्थामुळे सगळं समोर वाढून ठेवलंय. आम्हाला कळतंय पण आम्हाला वळू शकत नाही कारण आमची कोंडी आहे. ही कोंडी कशी फुटणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: खरंय ताई, आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. मला विचारायचं होतं की पुरुषप्रधान कार्यसंस्कृती आणि पितृसत्ताक मानसिकता पोष कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत किती मोठा अडथळा आहे.
0: पॉशची गरजच तर त्यामुळे निर्माण झाली ना. कारण आपल्या घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्ही आम्ही बायका डोक्यावर घर घेऊनच बाहेर पडतो आणि आपण स्त्री असण्याचं ओझ घेऊनच बाहेर पडतो. तसं पुरुष असण्याची मस्ती घेऊनच पुरुष घरातून बाहेर पडतात. हे सगळं करणं म्हणजे मर्दानगी आहे. अशाच पद्धतीचे संस्कार चुकीचे आपण आपल्या घरामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या कुटुंबामध्ये त्यांना मिळालेले, त्यांची ती चूक नाहीये, ती दुरुस्त करावी लागेल. आणि ती थोडी थोडकी नाही, ती लहानपणापासून करावी लागेल. आणि ती दुरुस्ती केअर करण्याबरोबरीनं आता जे अडल्ट पुरुष ठिकठिकाणी काम करतायत, शाळा कॉलेजमध्ये जाणारे युथ आहेत, त्यांना हे सगळं सांगावं लागेल की आपल्या सोबतच्या सर्व नात्यातल्या स्त्रियांना तुमच्या सोबत सुरक्षित वाटलं पाहिजे.
1: काय म्हणजे लैंगिक शिक्षण कंपल्सरी आहे तसं हे शिक्षण पण देणं
0: दिलं गरजेचं आहे. की किती अंतर राखा, कसे त्यांच्याशी बोला, तुमच्या मनात ती भावना वासना तयार झाली म्हणून तुम्ही तिचं जर नकार असेल तर त्याचा अर्थ नकारच आहे. त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: बरोबर.
0: आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांना हे शिकवलं पाहिजे ना याचा अर्थ ना. त्यामुळे पॉश कायदा असू दे, पॉक्सो असू दे, गर्भलिंग निदानाचा कायदा असू दे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स, हे कायदे का करावे लागले. पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषांनी जर आपल्या वर्तनात बदल केले तर एवढे कायदे चालवण्याची आपल्यावर वेळच येणार नाही. आपल्याला कायदा चालवण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि सर्व नात्यातल्या स्त्रियांच्या सोबत आपलं पुरुष म्हणून वर्तन चांगलं असलं पाहिजे याचं भान जिथे जिथे पुरुष आहेत तिथे ते सवय भान दिलं पाहिजे.
1: बरोबर. तरी मला असं वाटतं आज आपल्या मुलाखतीतनं तुम्ही स्त्रियांना खूप गोष्टी याचं मार्गदर्शन केलेलं आहेत. विशाखा समितीबद्दलची पण तुम्ही खूप माहिती दिलेली आहेत आणि स्त्रियांनी नक्कीच आपला काही छळ होत असला तर नक्कीच आवाज उठवायला पाहिजे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पण तितकंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे. विशाखा मार्गदर्शक तत्वांनी स्त्रियांच्या सन्मानाला न्यायालयीन संरक्षण दिलं आणि पॉश कायद्यानं त्या संरक्षणाला कायदेशीर बळ दिलं. या दोन टप्प्यांमुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रवास अधिक सक्षम झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या या मुलाखतीचं फलित हेच आहे की आपण सर्वांपर्यंत हा विचार आणि विषय पोहोचवला.
0: या निमित्ताने समस्त महाराष्ट्रातल्या आस्थापनांना आपण विनंती करूया की ऑगस्टमध्ये हे अपील केलेलं आहे शी बॉक्सवरती पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याचं, त्याचा जर उपयोग करून आपण आपापल्या ठिकाणी पॉश समिती अंतर्गत समिती स्थापन करून त्याचा रिपोर्ट शासनाला केलं नाही तर आस्थापनेचं लायसन रद्द होऊ शकतं आणि 50,000 रुपयेपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तातडीनं ह्या समित्या स्थापन करणं हे शासनाने काढलेल्या नोटिफिकेशनचा उपयोग करून घ्या आणि तातडीनं या पद्धतीच्या समित्या स्थापन करा आणि त्याची जाहिरात म्हणजे बाहेर दर्शनी भागात ते नोंदवा जेणेकरून आपण स्त्रियांच्या संदर्भाने सुरक्षित ठिकाणी आहोत असं समस्त स्त्रियांना वाटलं पाहिजे.
1: धन्यवाद वर्षाताई, तुम्ही इथे आलात आकाशवाणी पुणे केंद्रात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्या मैत्रिणींना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

श्रुतीहो, आत्ताच आपण विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

0: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ. सूत्रसंचालन केलं होतं संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: तर के बोल है और आनंदराज आनंद और सुरेंद्र सोढी का संगीत.

0: गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षाच्या काळात देशाचा स्वाभिमान परत मिळवला, सांस्कृतिक पुनरुत्थान केलं, तसंच देशाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं असं अमित शहा यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या, काश्मीरचं कलम 370 रद्द झालं, नक्षलवादाचं उच्चाटन झालं असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्यातून लोकांचा त्यांच्यावरला विश्वास दिसून येतो असं एस जयशंकर म्हणाले. तर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकासाला वेग आल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या, कठीण काळातही मोदींनी धैर्यानं नेतृत्व केलं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा उपक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह, हरदीप सिंह पुरी, भूपेंद्र यादव, मनोहर लाल यांनीही नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक खासदार, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. भारताला सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यात मोदींचं योगदान मोठं आहे असं खासदार जॉन कॉर्निन यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिका संबंध व्यापक झाल्याचं खासदार बिल हेगर्टी यांनी सांगितलं. तर गायिका मॅरी मिलबेन, पालो आल्टो नेटवर्क्सचे सीईओ निकेश अरोडा यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं असं ते म्हणाले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी समर्पित भावनेनं लोकांची सेवा केली आणि देशाच्या विकासात भर टाकली असं ते म्हणाले. नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू म्हणाले की भारतीय नागरिकांचा मोदींवर विश्वास असल्यानं त्यांना सलग 3 लोकांनी निवडून दिलं. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालिह, केनियाचे अध्यक्ष समोई रुतो, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके, पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मार्पे, तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रधानमंत्री कमला परजदाद बिसेसर यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रूपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, एकदम हमने उस पर क्रैकडाउन

0: कर दिया, कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं, इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन।
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे। कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं। परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं। दरम्यान इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या तळांवर आणि आखातातल्या 21 अमेरिकन आस्थापनांवर हल्ले केले आहेत। अमेरिकेनं काल होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास हल्ले केले, त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं म्हटलं आहे। ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले। इराणच्या एका ड्रोननं हे हेलिकॉप्टर पाडलं होतं, त्यातल्या दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे। अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आपल्या आगामी आर्टेमिस 3 मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांच्या पथकाची नावं जाहीर केली आहेत। या पथकात आंद्रे डग्लस, रुबिओ आणि रँडी ब्रेसनिक हे 3 अमेरिकन तर लुका परमिटानो हे इटालियन अंतराळवीर सहभागी होणार आहेत। ही मोहीम पुढच्या वर्षीच्या अखेरीला होणार असून यात स्पेसएक्स आणि ब्ल्यू ओरिजिन यांच्या चांद्रयानांची पृथ्वीच्या कक्षेत प्रथमच चाचणी घेतली जाईल। नासाचे अंतराळवीर बॉब हाइन्स यांना राखीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं असून ते मुख्य पथकासोबत प्रशिक्षण घेतील। मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीनं फेटाळल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली। के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दास मुन्शी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता। मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधात दाखल झालेल्या खासगी तक्रारीची दखलही कोणत्याही न्यायालयानं अद्याप घेतली नाही। त्यांच्याविरुद्ध कोणतंही न्यायप्रविष्ट प्रकरण नाही। निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करून तो बदलण्याची मागणी त्यांनी केली। निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधात काँग्रेस नेत्यांनी काल दिल्ली आणि भोपाळमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या शोधमोहिमेत 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। काल चंदेल जिल्ह्यात आईगेजांग या भागात राबवलेल्या शोधमोहिमेत हा साठा आढळला। यात रायफल, मॅग्झिन, पिस्तूल, स्फोटकं तसंच रेडिओ सेटचा समावेश आहे। इम्फाळ आणि टेक्नोपॉल जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे। तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं। ते 84 वर्षांचे होते। ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती। आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला। चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती। त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीतकार इलैयाराजा यांनी केलं होतं। ते तेलुगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते। सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सवेरेवाली गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट। त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आहेत। 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव। देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा आणि तमिळ चित्रपट बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीतकार इलैयाराजा यांनी केलं होतं। ते तेलुगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते। सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सवेरेवाली गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट। त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आहेत। 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली। ठळक बातम्या।

पुन्हा एकदा भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात CNG अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा. आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उसपे क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही अश्विनी वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातल्या अमरावती इथं केंद्र सरकारच्या कार्यालयीन संकुलाला आणि निवासी संकुलालाही मंजुरी दिली आहे असं ते म्हणाले. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केल्याचं ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीने फेटाळल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. KC वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दासमुंशी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्यक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली.

त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जवाहरलाल नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी प्रधानमंत्री आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली हे विसरता येणार नाही असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जयंत आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वीज पडून बैल दगावल्यानं पत्नीला अवताला झुंपण्याची वेळ आलेल्या भूमिहीन शेतकऱ्याच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अवघ्या काही तासात कामासाठी बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईपोटीची रक्कम मिळाली. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात बोंबळी इथले शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी वीज पडून एक बैल दगावला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं दुसरा बैल खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपून शेतीची मशागत सुरू ठेवली. हे वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक गायकवाड यांना एक बैल उपलब्ध करून दिला, तसंच शासनाकडून 32,000 रुपयांची मदत त्यांना मिळणार आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइल्सच्या खाली लपवलेला 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहेत. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कॉइलचा वापर केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वर्षाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात CNG अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

14 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर।

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्यक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली। देशात CNG अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे। देशात घरोघरी PNG अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून LPG जोडण्यांना PNG जोडण्यांमध्ये रूपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं। मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत व्यापक जनजागृती करावी, नागरिकांच्या शंकांचं निरसन करावं, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांना विश्वासात घेऊन मतदार याद्या अद्ययावत कराव्यात असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी SChokalingam यांनी दिले आहेत। ते पुणे इथं SIR मोहिमेच्या आढावा बैठकीत बोलत होते। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: नमस्कार श्रोते हो, 100.1 MHz FM बँडवर आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या 3रा प्रसारण सभेत मी अतुल सातपुते स्वागत करतो। श्रोते हो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत। प्रसारित करत आहोत मिक्स मसाला कार्यक्रमात। सुरुवातीला ऐकूयात शांता शेळके यांचं गीत। गायलं आहे उषा मंगेशकर यांनी आणि या गीतासाठी संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात सुखविंदर सिंग, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे ए आर रेहमान यांचं आणि चित्रपट ताल.
1: ओय रमता जोगी, ओय रमता जोगी होय होय.

सुखविंदर सिंग, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं, आणि संगीत होतं ए आर रहमान यांचं।

0: प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: श्रोतेव, निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोतेव, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्त्रियांमधील कर्करोगा समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10. संपर्कासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 0241-242-3471 आणि 242-3672.
2: ऐका ऐका,

0: एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
1: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
2: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
1: तू आहेसच विसरभोळी.
2: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
0: भांडू नका, जाणून घ्या आभाबद्दल.
2: आभा?
0: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: श्रोतो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात संशय कलू नाटकामधलं हे पद. पदरचना आहे गोविंद बल्लाळ देवल यांची आणि स्वर आहे वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोतू कार्यक्रमात आता ऐकूयात खुर्शीद हिल्लोरी आणि जलाल झांसबी यांची ही कव्वाली. गायले आहे गुरविंद सभा आणि सहकाऱ्यांनी आणि संगीत आहे गुलाम अली यांचं.

0: परवीन सबा आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही कव्वाली होती खुर्शीद हिल्लोरी आणि जलाल झांस्मी यांची, आणि संगीत होतं गुलाम अली यांचं.
1: श्रोते हो, रंग रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. सुमंताईंच्या आठवणींना उजाळा देणारा फोन गाणी हा कार्यक्रम जरूर ऐका शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

आपण ऐकत आहात मिक्स मसाला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबोडकर यांचं गीत. गायलं आहे महेंद्र कपूर यांनी शेवटचा मालुसरा या चित्रपटासाठी आणि संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

महेंद्रगढ़ पुरेंच्या सुप्रातलं हे गीत आहे शेवटचा मालोसरा या चित्रपटामधलं. श्रोतो, या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. सादर करते सुदाम बटुळे.

श्रोते हो नमस्कार. तुम्ही ट्यून केलाय 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आपलं आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. मित्रांनो, याच आपल्या युववाणीच्या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं लाडका मी चेतन औटे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो केवळ आरोग्याशी संबंधित नाही तर मानवता, संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि जीवनमूल्यांशी सुद्धा संबंधित आहे. हा विषय आहे राष्ट्रीय नेत्रदान दिवस. हो बरोबर मित्रांनो, आज आहे राष्ट्रीय नेत्रदान दिवस, म्हणजेच वर्ल्ड आय डोनेशन डे. चला मग मित्रांनो, आपल्या या खास विषयाला सुरुवात करूयात या सुंदर अशा गाण्याने.

मित्रांनो, ब्रेक नंतर स्वागत. तुम्ही ट्यून केलंय 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. मित्रांनो, माणसाच्या शरीरातील डोळे हे केवळ एक अवयव नाहीत, तर ते संपूर्ण जगाशी जोडणारा एक अद्भुत दुवा आहेत. डोळ्यांमुळेच आपण या सुंदर जगाचे दर्शन घेऊ शकतो. सूर्योदयाचा सोनेरी प्रकाश, हिरव्यागार निसर्गाचे सौंदर्य, आकाशातील चंद्रतारे, आपल्या आईवडिलांचा चेहरा, मित्रांचे हास्य, पुस्तकातील ज्ञान आणि जीवनातील असंख्य रंग आपण फक्त डोळ्यांमुळेच अनुभवतो. पण मित्रांनो, याच जगात असे लाखो लोक आहेत ज्यांना हे सर्व पाहता येत नाही. अंधत्वामुळे त्यांचे आयुष्य अनेक अडचणींनी भरलेले असते. अशा लोकांसाठी नेत्रदान म्हणजे आशेचा एक किरण असतो. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते आणि त्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, राष्ट्रीय नेत्रदान दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे समाजामध्ये नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करणे. आजही अनेक लोक नेत्रदानाबाबत गैरसमज बाळगून आहेत. काहींना वाटतं की नेत्रदान केल्यामुळे शरीर विद्रूप होतं, तर काहींना धार्मिक श्रद्धांमुळे संकोच वाटतो. परंतु हे सत्य नाही, कारण नेत्रदान ही एक अत्यंत सन्मानपूर्वक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. मृत्यूनंतर शरीराचे कोणतेही नुकसान न होता डोळ्यातील कॉर्निया सुरक्षितपणे काढला जातो आणि गरजू व्यक्तीला प्रत्यारोपित केला जातो. अनेक धर्मगुरूंनी आणि समाजसुधारकांनी देखील मानवसेवे

ला सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यामुळे नेत्रदान हे केवळ वैद्यकीय कार्य नसून ते एक मानवतेचे श्रेष्ठ उदाहरण आहे. मित्रांनो, भारतात लाखो लोक कॉर्नियाच्या आजारांमुळे अंधत्वाचा सामना करत आहेत. यांपैकी अनेकांना नेत्र प्रत्यारोपणाद्वारे दृष्टी मिळू शकते, परंतु उपलब्ध नेत्रांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे हजारो रुग्ण प्रतीक्षा यादीत राहतात. कल्पना करा की एखाद्या व्यक्तीने जन्मापासून आपल्या आईचा चेहरा पाहिलेला नाही, सूर्यास्ताचा रंग अनुभवलेला नाही किंवा पुस्तकातील एकही अक्षर वाचलेलं नाही. अशा व्यक्तीला जर नेत्रदानामुळे दृष्टी मिळाली तर त्याच्यासाठी तो क्षण नवजीवनापेक्षाही कमी नसतो. म्हणूनच नेत्रदानाला जीवनदानही असं म्हटलं जातं. बरे मित्रांनो, आपल्या पुढील गप्पासुद्धा कंटिन्यू करूयात, पण त्याआधी घेऊयात एक म्युझिकल ब्रेक.

मित्रांनो, ब्रेक नंतर स्वागत. तुम्ही ट्यून केलंय 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. मित्रांनो, नेत्रदानाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे दान मृत्यूनंतर केले जाते. जिवंतपणे आपल्याला त्यासाठी कोणताही त्रास सहन करावा लागत नाही. आपल्या जाण्यानंतरही आपले डोळे दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करू शकतात. यापेक्षा मोठी मानवसेवा कोणती असू शकते बरं? आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी जमा करतो, पैसा, मालमत्ता, प्रतिष्ठा आणि यश, पण यापैकी कोणीही आपल्यासोबत जात नाही. मात्र आपल्या चांगल्या कृती समाजामध्ये कायम स्मरणात राहतात. नेत्रदान हे अशाच अमर कार्यांपैकी एक आहे. आज विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्राने प्रचंड प्रगती केली आहे. आधुनिक शस्त्रक्रिया आणि तंत्रज्ञानामुळे हजारो लोकांना दृष्टी परत मिळत आहे. परंतु या प्रक्रियेसाठी नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते. विज्ञान साधने देऊ शकते, पण त्या साधनांचा उपयोग होण्यासाठी समाजामध्ये संवेदनशीलता आणि जागरूकता असणे आवश्यक आहे. त्यामुळे नेत्रदान ही केवळ वैद्यकीय गरज नसून सामाजिक जबाबदारी देखील आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दानाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अन्नदान, विद्यादान, रक्तदान आणि अवयवदान यांचा उल्लेख आपल्या परंपरांमध्ये आढळून येतो. नेत्रदान हे त्याच महान परंपरेचा एक भाग आहे. तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, ही प्रार्थना आपण अनेकदा ऐकतो. नेत्रदान म्हणजे या विचाराची प्रत्यक्ष कृती होय. आपण एखाद्याच्या आयुष्यात अक्षरशः प्रकाश निर्माण करू शकतो. आजच्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, पण त्याचवेळी अनेक गैरसमज आणि अफवाही पसरतात. काही लोकांना वाटते की वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत किंवा चष्मा वापरणाऱ्या व्यक्तीचे डोळे उपयोगाचे नसतात, पण प्रत्यक्षात हे पूर्णपणे चुकीचे आहे. अनेक वेळा वृद्ध व्यक्तीचे आणि चष्मा वापरणाऱ्या व्यक्तींचे कॉर्निया देखील यशस्वीपणे प्रत्यारोपित केले जाऊ शकतात. त्यामुळे योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आज नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. आपल्या देशात आरोग्य सुविधा वाढत असल्या तरी नेत्रदानाचे प्रमाण अपेक्षेइतके वाढलेले नाही. अनेक कुटुंबे माहितीअभावी किंवा भावनिक कारणांमुळे नेत्रदानाचा निर्णय घेत नाहीत, पण एखाद्या कुटुंबाचा हा एक निर्णय दोन अंध व्यक्तींचे आयुष्य बदलू शकतो. म्हणून नेत्रदानाविषयी चर्चा घराघरात व्हायला हवी. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि माध्यमांनी यामध्ये सक्रिय भूमिका बजावणं आवश्यक आहे. मित्रांनो, युवकांमध्ये नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण करणे विशेष महत्त्वाचे आहे, कारण आजचा युवक उद्याचा समाज घडवणार आहे. जर प्रत्येक तरुणाने नेत्रदानाचा संकल्प केला आणि आपल्या कुटुंबियांना याबद्दल

माहिती दिली तर भविष्यात हजारो लोकांना दृष्टी मिळू शकते. समाजातील मोठे बदल हे नेहमी एका छोट्या विचारातून सुरू होतात, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची भूमिका महत्त्वाची आहे. मित्रांनो, पुढील गप्पासुद्धा कंटिन्यू करूयात, पण त्याआधी घेऊयात एक म्युझिकल ब्रेक.

मित्रांनो, नेत्रदानाचा विचार करताना आपण जीवनाच्या एका गहन तत्वज्ञानालाही स्पर्श करू शकतो. माणूस या पृथ्वीवर कायमचा राहत नाही, परंतु त्याची चांगली कर्मे त्याला अमर बनवतात. काही लोक संपत्तीमुळे ओळखले जातात, काही पदांमुळे प्रसिद्ध होतात, पण काही लोक आपल्या समाजसेवेने लोकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवतात. नेत्रदान करणारी व्यक्ती मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश बनून जिवंत राहते. हीच या दानाची खरी महानता आहे. मित्रांनो, कल्पना करा की एखादे मूल जे कधीही आपल्या आईचा चेहरा पाहू शकले नाही, त्याला नेत्रदानामुळे दृष्टी मिळाली तर? एखादा विद्यार्थी जो अंधत्वामुळे शिक्षण घेऊ शकत नाही, त्याला पुन्हा पुस्तके वाचता आली तर? एखादा युवक जो आपल्या स्वप्नांसाठी झगडत आहे, त्याला पुन्हा हे जग पाहता आले तर? अशा हजारो कथा नेत्रदानामुळे वास्तवात उतरतात. मित्रांनो, म्हणूनच नेत्रदान हे केवळ वैद्यकीय कार्य नसून आशा, आनंद आणि नवजीवनाचा स्रोत आहे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा स्वतःच्या समस्या आणि गरजांमध्ये अडकून जातो, परंतु समाजातील दुर्बल घटकांबद्दल विचार करणं ही देखील आपली जबाबदारी आहे. नेत्रदान आपल्याला निस्वार्थ सेवेचा संदेश देतं. आपण जग सोडून गेल्यानंतरही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकतो. ही कल्पनाच किती प्रेरणादायी आहे ना. म्हणूनच नेत्रदानाला सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक मानलं जातं. मित्रांनो, जीवनाचा खरा अर्थ केवळ स्वतःसाठी जगण्यात नाही, तर इतरांच्या जीवनात आनंद आणि प्रकाश निर्माण करण्यात आहे. आपल्या जाण्यानंतरही आपल्या डोळ्यांमुळे कोणाच्या तरी आयुष्यात उजेड निर्माण होऊ शकतो. आपल्या स्मृती कोणाच्या आनंदाचे कारण बनू शकतात. यापेक्षा मोठे समाधान दुसरे कोणते असू शकते? राष्ट्रीय नेत्रदान दिवस हा केवळ एक स्मरण दिन नाही, तर तो मानवतेचा उत्सव आहे. हा दिवस आपल्याला सांगतो की माणूस जिवंत असतानाच नव्हे, तर मृत्यूनंतरही समाजासाठी उपयुक्त ठरू शकतो. आपले डोळे एखाद्याच्या स्वप्नांना नवे आकाश देऊ शकतात, एखाद्याच्या जीवनात नवा सूर्य उगवू शकतात. चला तर मग आज या विशेष दिवशी आपण एक संकल्प करूयात, नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण करूयात, गैरसमज दूर करूयात, मानवतेचा संदेश पसरवूयात आणि शक्य असल्यास स्वतःही नेत्रदानाचा संकल्प करूयात.

कारण मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा माणूस कधीच खऱ्या अर्थाने मरत नाही. बरे मित्रांनो, तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे dutyroomahilyanagar@gmail.com. आणि हो, आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडिया ॲप्सवरसुद्धा एअर अहिल्यानगर या नावाने आहोत, तर तिथे देखील आम्हाला नक्कीच फॉलो करा. आणि हो, आजचा कार्यक्रम कसा वाटला याच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला त्यावर नक्कीच कळवू शकता. चला मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.

युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी आपण ऐकलात. सादरकर्ते होते सुदाम बटोळे. आकाशवाणी एफ एम सेवेचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला राहत फतेह अली खान यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत, विशाल भारद्वाज यांचं संगीत आहे इश्किया या चित्रपटासाठी.

0: विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं गुलजार यांचं, आणि गायलं होतं राहत फतेह अली खान यांनी इश्कियां या चित्रपटासाठी.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता येऊयात अन्विता दत्त यांचं गीत. गायलं आहे विशाल दादलानी यांनी आय हेट लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी. संगीत आहे विशाल शेखर यांचं.

विशाल दादलानी यांनी गायलेलं अनिमिता दत्त यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी आठवण आहे आजच्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. श्रोतेहो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्त्रियांमधील कर्करोग समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10. संपर्कासाठी आमचे फोन नंबर्स असेत 0241 242 34 71 आणि 242 36 72. श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात इन्सान या चित्रपटामधलं गीत. गायलं आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी. हिमेश रेशमिया यांचं संगीत आहे आणि गीतकार समीर.

0: श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं मुंबई मिरर या चित्रपटामधलं. सत्यप्रकाश गीतकार होते आणि संगीतकार होते आनंदराज आनंद.
1: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
2: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
1: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
2: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया
3: हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: श्रोतेव, आठवण आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजे उद्याचा विषय जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्रीगणेश शेळके. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असेत 02/41-242-34-71 आणि 242-36-72. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात मेट्रो या चित्रपटामधलं गीत. गायलं आहे सोहम यांनी, प्रीतम यांचं संगीत आणि शब्द आहेत सईद कादरी यांचे.

0: प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सईद कादरी यांचं. सोहम यांचा स्वर होता मेट्रो या चित्रपटासाठी. श्रोतो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz. संध्याकाळचे 6:30 आहेत. श्रोतो, एक निवेदन आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळं दिनांक 14, 21, 25 आणि 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
3: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
3: संपर्क 232-29-29.
0: हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोतेहो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्त्रियांमधील कर्करोग समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10. संपर्कासाठी आमचे फोन नंबर्स 0241-242-34 आणि 242-36-72.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
0: श्रोतेहो, निवेदन आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड म्हणजेच नॅब या संस्थेच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या वर्गामध्ये मोफत प्रवेशास सुरुवात झाली आहे. पालकांनी फक्त त्यांचे अंध मुलामुलींना शाळेमध्ये आणून सोडावं. मुलामुलींसाठी लागणारे सर्व कपडे, युनिफॉर्म्स, लॉकर्स इत्यादी संस्थेकडून दिलं जाईल. अधिक माहितीसाठी संस्था कार्यालयाला भेट द्यावी.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजे उद्याचा विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 0241-242-34 आणि 242-36-72.
6: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84-165.
4: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
7: यासाठी

0: संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
1: 02-41-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर।
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोतो, संध्याकाळचे 6:35 झाले आहेत। प्रसारित करत आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आपल्यासोबत मी आहे अतुल सातपुते। सुरुवातीला आजचे उर्वरित कार्यक्रम। या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भारूड आपण ऐकू शकाल। सादरकर्ते भाऊसाहेब लक्ष्मण भांड आणि सहकारी। 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर भारत पाटील यांची मुलाखत। त्यानंतर कमी खर्चात ऊस बेणे प्रक्रिया याविषयी मुक्काम पोस्ट चणेगाव तालुका संगमनेर इथले प्रगतशील शेतकरी विठ्ठलदास असावा यांची मुलाखत। सादर करते सुदाम बटुळे। आज रात्री 8:15 माननीय प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 पूर्ण झाल्यानिमित्तानं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत मुंबई केंद्रावरून आज भाग दुसरा। 9:00 लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। विषय आहे महिलांमधील कर्करोगाच्या समस्या कारण लक्षणं आणि उपचार। तज्ज्ञ असतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड। सादर करते सुदाम बटुळे। रात्री 10:00 वेळा रजनीगंधा कार्यक्रमाची। श्रोते हो रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 पूर्तीनिमित्तानं वृत्त सेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका इन्फ्रास्ट्रक्चर। असे होते आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याच्या कार्यक्रमाविषयी आमची प्रसारण सभा सुरू होईल 5:53 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात 6:05 दिनविशेष 6:25 6:30 चिंतन लेखन पुंडली गवंडी यांचं। सकाळी आणि संध्याकाळी 6:35 वेळ आहे कार्यक्रमांच्या रूपरेषेची। 6:40 कृषी वाणी कार्यक्रमात नैसर्गिक शेती याविषयी माहिती आपण ऐकू शकाल। 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनैद शेख यांची वैदेही चवरे यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते संगीता अरजपुरे निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची। 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत। सादर करते सचिन लाडोळे निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची। 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक नवनाथ खराडे। 7:00 सुविचार प्राजित कार्यक्रम दिलखुलास कृषिकाल मुंबई केंद्रावरून 7:25 प्राजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद 7:40 प्राजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया 8:15 साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची। 9:00 रुपेरी गाणी सुनेरी आठवणी 9:30-10:00 या वेळेत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 10:30 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 12:00 उपनेता मंडळ निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची। 1:00-5:00 या वेळेत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। संध्याकाळच्या प्रसारणाला सुरुवात होईल मिक्स मसाला कार्यक्रमानं 5:02 5:30 कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भारूड आपण ऐकू शकाल। सादर करते लहानू दादा कदम आणि सहकारी। 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये उद्या लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो बळीराजा। विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व। तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदा विज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्रीगणेश शेळके। सादर करते सुदाम बटुळे। 9:00 फोन इन कार्यक्रम

0: हॅलो गीत बहार, सूत्रसंचालन आणि निवेदन रेणुका कौंडिन्य यांचं. 10 वेळा रजनीगंधा या कार्यक्रमाची 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्तानं वृत्तविशेष विभागाची विशेष कार्यक्रम मालिका सायन्स अँड टेक, उद्या भाग 11. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत होतील. ही कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz. प्रत्येक संध्याकाळचे 6:40 झाले आहेत. थोड्याच वेळात ऐकूयात लोकसंगीत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
3: फोन नंबर 0241-235-3515.
2: मोबाईल 960-44-988-36.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात भारूड. सादर करते भाऊसाहेब लक्ष्मण भांड आणि सहकारी.

भाऊसाहेब लक्ष्मण भांड आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकलं. आता ऐकूयात संत नामदेव यांचं भारूड, सादर केलं आहे प्रल्हाद नामदेव सगर आणि सहकाऱ्यांनी.

बारोडा आपण ऐकलत भूत. रचना होती संत नामदेव यांची आणि सादर करते होते प्रल्हाद नामदेव सगर आणि सहकारी. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे.

0: सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात CNG अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला आहे. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे, असं एक गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळामध्ये त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला, असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या, असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारमण, शिवराज सिंग चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली. रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं, असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळामध्ये मिळाल्या असून, असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या नवनिर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे, असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं, तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षामध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलंय. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनंही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खताची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडियाळ पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. न्यूज ऑन AIR ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण

आपल्याला ऐकता येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रूपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं ते म्हणाले.
2: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
1: गेल्या दोन महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे

क्षेत्र बाधित झाले असून यापैकी 18121 हेक्टर क्षेत्र हे केळी पिकाचं आहे. या बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू केले आहेत असं भरणे यांनी सांगितलं. मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांना जाळ्या तोडून त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या सुरेश रवींद्र या 37 वर्षीय आरोपीला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. मुलींना फसवून खोटी लग्न लावून आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानं 6 महिलांना तब्बल 90 लाखांचा गंडा घातला. ठाणे न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथे 44.1°C इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसांमध्ये राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात CNG अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळ पिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केलेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. यानिमित्त रामभाऊ माळगी प्रबोधनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या मुलाखतीचा संपादित अंश आज आपण वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार, आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
2: नमस्कार.
1: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे राहिलेले आहेत, एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4th क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3rd क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4th क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
2: निश्चितच, हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4th नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3rd क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4th क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक ॲक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे, जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैरलागू

0: नाही आहे, कारण आपला स्केल आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
0: आता आपला
1: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
0: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होता, 2 ट्रिलियन डॉलर्स. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल, आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे. आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षामध्ये आपण 7% पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5%-च्या खाली आपण या मागील 12 वर्षामध्ये गेलेलो नाही. आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: आपण चालू आहे. वृद्धी दर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये, तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी?
0: GST हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली. आणि याच्यामध्ये GST फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत GST बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो, कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे, हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्येच तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल FDI जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे FDI मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा FDI या 12-13 वर्षामध्ये आलेला आहे, आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली 20-21 वर्षांची स्टोरी आहे, FDI सारखे येतात आहे. पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे. पण FDIचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आहे, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल FDI फिगर्स चांगले आहे. त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारी लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील, आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केलं त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी

0: त्या ह्याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या ह्याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहे. म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल ॲसेट म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्या मध्ये तयार केलं. मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये जर DBT आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या PM किसान योजनेमधनं मिळतं ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे. म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं 45 बिलियन डॉलर्सची आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट, की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे 45 बिलियन डॉलर्स हा खूप मोठा फिगर वाटतो पण आज आपण 9 बिलियन डॉलर्सला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, या मुलाखतीचा उर्वरित भाग आज रात्री 8:15 आपल्याला ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, मुलाखत सुनील कांबळे, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि निवेदन तुषार पवार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. श्रोते, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. सादर करते सुदाम बटुळे.

0: बंधुभगिनींनो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 20 ज्येष्ठ शके 1948, 10 जून 2026. आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी संतोष मते आपलं स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आता खरीप हंगामाची चाहूल लागलेली आहे. थोड्याच दिवसात मान्सून धडकणार आहे. त्या दृष्टीनं शेतकरी बांधवांची तयारी झालेली आहे. मशागती चालू आहेत. बी बियाण्याची खरेदी सुरू आहे. आपल्या शेतामध्ये काय पिकांचं नियोजन करायचं या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत आणि एकंदरीतच सज्ज आहोत आपण खरीप हंगामासाठी. विविध पिकांची लागवड करत असताना एकच गोष्ट आपण ध्यानात ठेवणं हे महत्त्वाचं आहे की कुठलंही पीक जर का जास्त प्रमाणामध्ये केलं त्यामध्ये नुकसान झालं तर ते खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यापेक्षा अनेक तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की एकात्मिक शेती पद्धती वापरा. जेवढी तुमच्याकडे शेती आहे त्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची काही पिकं जर आपण केली, म्हणजे सध्या खरीप हंगाम सुरू होतो तर खरीप कांदा असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, तूर असेल, त्यासोबतच चारा पिकामध्ये मक्यासारखं पीक असेल, अशा विविध पिकांची जर का लागवड केली आणि एखाद्या पिकामध्ये नुकसान जरी झालं तरीसुद्धा दुसरी पिकं आपल्याला ते नुकसान भरून देत असतात. अशा पद्धतीनं आपण नियोजन केलं पाहिजे. आज कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान याविषयी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्याविभागातले वरिष्ठ भाजीपाला पैदासकार तथा प्रमुख डॉक्टर भरत पाटील यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा पिकाच्या बाबतीत आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा पिकाकडून शेतकरी बांधवांना सर्वाधिक अपेक्षा असते. रब्बी आणि उन्हाळी कांद्याची लागवड जरी आपल्या जिल्ह्यात होत असली तरी खरीप कांदासुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात लावला जातो आणि याच खरीप कांदा लागवडीचं तंत्रज्ञान आज आपण जाणून घेणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यानविद्या विभागाचे प्रमुख तसंच भाजीपाला प्रकल्पाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर भरत पाटील सरांकडून नमस्कार. सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार.
1: कांदा पिकाचं महत्त्व आहे. खरीप कांदासुद्धा आपल्याकडे बऱ्याच भागामध्ये लावला जातो. सर, आता खरीप कांद्याचा जर विचार केला तर आपण आता सांगितलं की त्याची अति रोपवाटिका तयार करून आपल्याला लागवड करावी लागणार आहे. मग कांदा पिकाच्या बाबतीत रोपवाटिका तयार करताना नेमकी काय काळजी घ्यावी?
2: खरीप हंगामामध्ये म्हणजे पावसाळा हंगाम असतो आणि पावसाळा हंगामामध्ये आपल्याला रोपवाटिका करत असताना अतिशय महत्त्वाचे म्हणजे रोपवाटिका आपण सपाट वाप्यावर न करता गादी वाप्यावर केली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गादी वापा हा साधारणतः 3 मीटर लांबीचा, 2 मीटर रुंदीचा आणि 15 सेंटीमीटर उंचीचा असला पाहिजे. कारण पावसाळा हंगामामध्ये अवेळी पाऊस पडत असतो आणि पाऊस जास्त झाला तर पाणी साचून आपल्या रोपांचं नुकसान होण्याची शक्यता असते आणि आपल्याला बियाणं आणि रोपं हे वाया जातील आणि आपल्याला लागवडीचे बियाणं किंवा रोपं आपल्याला उपलब्ध होणार नाही. त्या दृष्टिकोनातून हे कांद्याची रोपवाटिका ही आपल्याला गादी वाप्यावर केली पाहिजे. गादी वापा तयार केल्यानंतर त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत, रासायनिक खतं, त्याचप्रमाणे बुरशीनाशकं टाकून आपण ते मिक्स करायचे आणि त्या ठिकाणी आपण ज्या जातीची निवड केलेली आहे त्याचं बियाणं जे आहे पातळ पद्धतीनं 2 वळीमध्ये 4-4 बोटाच्या अंतरावरती पेरणी करायची. त्यावरती हलकीशी माती टाकून झारीच्या सहाय्याने पाणी द्यायचं आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी बियाची उगवण होते. सर्वसाधारणपणे आपल्याला 1 एकर जर आपल्याला कांदा पिकाची लागवड करायची असेल तर साधारणतः 3.5 ते 4 किलो आपल्याला जे बियाणं आहे ते कांदा पिकाचं घ्यावं लागतं आणि ते बियाणं पातळ पेरून आपल्याला हे रोपवाटिकेमध्ये आपल्याला रोपं तयार करता येतं.
1: नक्की सर. आता जसं आपण जातीची निवड या बाबतीमध्ये सांगितलं की खरीप हंगामासाठी नेमक्या मग आपल्या जिल्ह्यासाठी म्हणून विद्यापीठाने कोणत्या कोणत्या जातींची शिफारस केलेली आहे काय सांगाल?
2: खरीप हंगामासाठी येणार ज्या जाती आहेत त्यामध्ये विद्यापीठानं फुले समर्थी जात विकसित केलेली आहे. दुसरी जी जात आहे 5780 आहे. याच्या व्यतिरिक्त राजगुरुनगर येथील एक शासकीय संस्था आहे, त्या संस्थेमधून भीमा राज आहे, भीमा रेड आहे, भीमा सुपर रेड आहे, भीमा श्वेता आहे, अशा अनेक जाती केलेल्या आहेत. त्याचबरोबर NHRDF नाशिक या संस्थेनंसुद्धा ॲग्रीफाऊंड डार्क रेड ही जात आपण विकसित केलेली आहे. तर यापैकी आपल्याला जे बियाणं खात्रीशीर मिळणार आहे त्या बियाणाचं जातीचं आपल्याला बियाणं घ्यायचं आहे आणि ते बियाणं घेतल्यानंतर आपल्याला ह्या बियाणाची रोपवाटिकेमध्ये पातळ पेरणी करून रोपांचं वाढ करून घ्यायची आणि रोपं एकदा चांगली तयार झाली की आपल्याला लागवडीसाठी

0: सपाट वापा, गादी वापा किंवा अजून पद्धतीने आपल्याला तिची लागवड करता येते.
1: कांद्याचे रोपं टाकताना त्याच्यावरती काही बीज प्रक्रियेची काही शिफारस विद्यापीठाच्या वतीने आहे का? काही बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का?
0: बियाणाला बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण बीज प्रक्रिया केलं की बियाणाला जमिनीमध्ये असणारे बुरशी लागत नाही. दुसरी गोष्ट, त्याचं उगवण क्षमता चांगली असते. म्हणून कॅप्टन किंवा बाविस्टीन जी आहे, 3 ग्रॅम प्रति किलो बियाणाला चोळून जर आपण बीज प्रक्रिया केली तर त्यामध्ये शक्यतो बियाणं टाकल्यानंतर त्याला मुंग्या लागत नाहीत किंवा कुठली बुरशी लागत नाही. त्यामुळे जेवढं बियाणं आपण टाकलेलं आहे तेवढं आपल्याला बियाणापासून रोपं तयार होण्यास मदत होते. पर बऱ्याच वेळा जर आपण त्याला बीज प्रक्रिया नाही केली तर त्या ठिकाणी की ज्या बिया आहेत ह्या मुंग्या उचलून गोळा करून येत असतात किंवा बऱ्याच वेळा त्या कुजून जात असतात, बुरशी लागत असते. आणि अशा वेळी आपल्याला की जेवढे आपल्याला आवश्यक रोपांची संख्या आहे तेवढे आपल्याला मिळत नाही आणि आपलं क्षेत्र मग बऱ्याच वेळा कमी लागवड केली जाते.
1: सर, आपलं रोप हे पुनर्लागवडीसाठी तयार झालेलं आहे हे शेतकरी बांधवांनी कसं ओळखावं, याची योग्य वेळ कोणती, आणि पुनर्लागवड करताना मग नेमकं काही जण रोपाचे वरचे शेंडे कापतात किंवा आणखीन काही त्याच्यावरती काही हे करतात, तर हे कितपत योग्य आहे, करणं का गरजेचं आहे का नाही, आणि मग लागवड कशा पद्धतीने, पुनर्लागवड कशा पद्धतीने करावी, काय सांगा?
0: हां, आता रोपं आपण तयार केल्यानंतर एक साधं ढोबळ मानानं आपल्याला सांगता येईल की ज्यावेळी आपले रोपं जे आहे, सर्वसाधारणपणे बिया टाकल्यापासून रोपं लागवडीला पुनर्लागवडीला येण्यापर्यंतचा कालावधी आहे तो साधारणतः 6 ते 8 आठवडे किंवा 1.5 ते 2 महिन्यामध्ये रोपं लागवडीसाठी तयार होतं. आता लागवडीसाठी रोपं तयार कशी झाली ओळखायचं तर एक साधं चिन्ह आहे की त्यामध्ये त्या रोपाच्या ज्या मुळाच्या गाठी आहेत साधारणतः हरभऱ्याच्या आकाराच्या तयार होतात, त्याला चांगली मुळं असतात, साधारणतः 9 ते 10 पानं असतात आणि साधारणतः 1-15 सेंटीमीटर उंचीची रोपं असतात. अशी रोपं तयार झाल्यानंतर ती रोपं आपल्याला रोपवाटिकेतून उपटून आपल्याला शेतामध्ये पुनर्लागवड करावी लागते. हे पुनर्लागवड करत असताना त्यामध्ये एकच उद्देश असा आहे की रोपं उंच वाढले की त्याच्या जर पाती कट नाही केला तर बऱ्याच वेळा जो अन्नरस आहे किंवा अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे त्याला जास्त वेस्टेज जात असते आणि म्हणून आपल्याला ते रोपं कट करून आपल्याला पुनर्लागवड त्या कांदा पिकाची आपल्याला शेतामध्ये कर. पुनर्लागवड करत असताना मात्र खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे की पुनर्लागवड करत असताना खरीप हंगामामध्ये कांदा पिकाची लागवड ही उंच गादी वाप्यावर किंवा त्यामध्ये सरीवरंब्यावर करावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये खरीप हंगामामध्ये की कांदा पिकाची लागवड ही सपाट वाप्यावर करू नये, कारण सपाट वाप्यामध्ये जर लागवड केली आणि पावसाळ्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबरच्या कालामध्ये जास्त पाऊस झाला किंवा बऱ्याच वेळा कांदा पोसल्यानंतर जर पाऊस झाला तर कांदा सडण्याचं प्रमाण वाढतं, कांदा लवकर खराब होत असतो आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर खरीप हंगामातली कांदा पिकाची लागवड ही उंच गादी वाप्यावर किंवा सरीवरंब्यावरती करावी.
1: काही भागामध्ये आता शेतकरी बांधव नवीन नवीन प्रयोग करत पेरणी यंत्राद्वारे सुद्धा कांद्याची लागवड करतात, तर मग रोपाद्वारे लागवड आपल्याकडे पारंपरिक पद्धत आहे आणि आता ही पेरणीद्वारे पद्धत आहे, तर दोन्हीमध्ये आपण काय सांगाल सर?
0: निश्चितपणे आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर मजुरांचा तुटवडा आहे, मजूर आपल्याला उपलब्ध होत नाहीत, कारण रोपं तयार करणं, रोपापासून रोपं तयार झाली की परत ते जे पुनर्लागवड करणं हा जो खर्च आहे मोठा आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुराची आवश्यकता असते आणि सध्याच्या काळामध्ये मजुरीचे वाढते दर आणि मजूर उपलब्ध होत नसल्यामुळं शेतकऱ्यांना ही लागवड करणं, कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्र लागवड करणं हे शक्य नाही. तर त्यासाठी सध्या बाजारामध्ये वेगळ्या पेरणी मशीन्स उपलब्ध आहेत, ट्रॅक्टरीनाच्या साह्याने आपल्याला पेरणी करता येते आणि आता मशीनीमध्ये एवढी अचूकता आलेली आहे की 2 ओळींमध्ये आणि 2 रोपांमध्ये अचूक अंतर ठेवलं जातं. पूर्वीसारखं अचूक अंतर राहत नव्हतं, त्यामुळं कांदा पोसण्यामध्ये मर्यादा येत होत्या, पण सध्याच्या काळामध्ये मशीनीमध्ये अचूकता आल्यामुळं 2 ओळींमध्ये आणि 2 रोपांमध्ये एक योग्य प्रकारचं अंतर जे आहे 15 बाय 10 सेंटीमीटर अंतरावरती ठेवलं जातं, रोपांचं पोषण चांगलं होतं, त्यामुळं लागवडीचा खर्च कमी होतो. एक प्रकारे ते आपल्याला जो लागवडीचा खर्च झाल्यामुळं नफा जास्त मिळण्याची शक्यता असते आणि शेतकऱ्याला कमी कालावधीमध्ये हे जास्त क्षेत्र त्याला पेरणी करता येतं. तर त्या दृष्टिकोनातून असे शेतकरी सध्या करता आहे, त्यामुळं मशीननं जरी आपण पेरणी केली तर तसा कोणत्याही प्रकारचा नुकसान शेतकऱ्याला होत नाही आणि उलट तो जो आपला उत्पादनाचा खर्च आहे तो आपल्याला कमी करता येतो.
1: नक्की सर. सर, रासायनिक खतांच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा शेतकरी बंधू बऱ्याच वेळा

0: कन्फ्यूज असतात की नक्की नत्र खत किती प्रमाणात द्यावं, कधी द्यावं, पोटॅशच्या खताचं व काढणीच्या आधी एक महिना देण्याचा एक प्रघात आपल्याकडं आहे, तर नेमकं मग रासायनिक खतांचं व्यवस्थापन शेतकरी बंधूंनी कसं करावं?
1: निश्चितपणे की पिकांना रासायनिक खताची गरज असते, परंतु ही जी गरज आहे मर्यादेपर्यंत दिली पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा एक समज असतो की नत्रयुक्त खताचा जास्त वापर केल्यामुळं पिकाची वाढ जोमदार होते, पिकांवरती काळोखी येते आणि पीक हे चांगलं लुसलुशीत तजेलदार दिसतं, परंतु तो एक गैरसमज आहे. म्हणून विद्यापीठांची शिफारस केलेली आहे की 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हा हेक्टर द्यायचा आहे. त्यापैकी निम्मा नत्र संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे लागवडीच्या वेळी, राहिलेलं जे निम्मं नत्र आहे ते 2 समान हप्त्यामध्ये 25 किलो नत्र हे लागवडीनंतर 1 महिन्यानं आणि त्यानंतर लागवडीनंतर 1.5 महिन्यानं द्यायचं आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये की नत्र खताची मात्रा जास्त प्रमाणात देऊ नये, आणि जास्त प्रमाणात दिल्यानंतर त्या पिकाची, कांदा पिकाची वाढ ही अवास्तव होते. अवास्तव झाल्यामुळं पातींची वाढ जास्त झाल्यामुळं कांदा पोसत नाही आणि शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा मग हे प्रॉब्लेम निर्माण होतात की कांदा चांगला असूनसुद्धा कांदा पोसत नाही. तर हे टाळायचं असल्यास आपल्याला जे शिफारस केल्याप्रमाणे खतं आहे तेच दिले पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरंसुद्धा की जे काय पाण्यात विद्राव्य असणारी जी काही खतं आहेत की त्यामध्ये 19:19 असेल, किंवा मायक्रोन्युट्रियन जे आहे विद्यापीठानं मायक्रोग्रेड सेकंड म्हणून किंवा 2 म्हणून जे विकसित केले त्याचासुद्धा वापर जर केला तर आपल्याला त्यामध्ये एक कणखणपणा आणला जातो, वाढ चांगली होते. आणि दुसरं म्हणजे लागवड केल्यानंतर 60 दिवसांनी कसल्याही परिस्थितीमध्ये 60 दिवसानंतर कांदा पोचल्याला सुरुवात होते अशावेळी, तर 0:52 हे विद्राव्य खताचा जर एक फवारा आणि त्यानंतर 15 दिवसांनी 0:50 या विद्राव्य खताचा दुसरा फवारा, म्हणजे साधारणतः 10 लिटरमध्ये 50 ग्रॅम याप्रमाणे घेऊन जर फवारणी केली तर कांद्याचं पोषण चांगलं होतं, कांद्याचा आकार चांगला मिळतो आणि आपल्याला तो फायदा मिळत असतो. म्हणून हे जे पोटॅशसारखे खतं आहेत हे साधारणतः आपल्या कांद्याला एक चांगला आकर्षकपणा देत असतात, आणि स्फुरदसारखी जे खतं असतात ते तुम्हाला कणखणपणा रोपाच्या अंगामध्ये देतात, आणि नत्रयुक्तसारखी खतं आहेत ह्या पिकाचं तर वाढीसाठी उपयोग पडतात. आणि त्याचप्रमाणे की ही जी खतं आहेत हे मर्यादित स्वरूपात दिली पाहिजे, आणि जर नत्रयुक्त खताचा वापर जर जास्त केला तर असा कांदा हा लवकर खराब होतो, आणि लवकर खराब झाल्यामुळं आपल्याला त्यापासून ज्यादा नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून नत्रयुक्त खताची मात्रा जी आहे शिफारशीत मात्राच द्यावी, त्यापेक्षा जास्त नत्रयुक्त खताचा वापर कांदा पिकासाठी करू नये.
0: नक्की सर, खरीप कांद्याच्या बाबतीत कांद्यावरती विविध रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो, तर रोग आणि किडींच्या नियंत्रणासंदर्भात नेमक्या काय उपाययोजना कराव्या लागतील?
1: कांदा पिकावरती प्रामुख्याने जर पाहिलं तर करपा नावाचा रोग हा अतिशय घातक रोग आहे, आणि किडीच्या बाबतीत सांगायचं झालं तर फुलकिडी हे एक महत्त्वाची किडी आहे, आणि ह्या रोग आणि किडीमुळं बऱ्याच वेळा आपल्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. त्यासाठी आपल्याला कांदा लागवडीपासून योग्य प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट करायची ती म्हणजे पुनर्लागवड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला स्टिकी स्ट्रॅप आहेत किंवा चिकट सापळे जे आहेत, एकरी 5 म्हणजे पिवळे 5 आणि निळे 5 एकरी या प्रमाणात आपल्याला लावायचे आहेत, की जेणेकरून त्यामध्ये जे आपल्याला फुलकिडी आहेत किंवा मावासारखा आहे हे सारख्या किडी त्याला चिटकून बसतं, त्यांचं पुढचं प्रजनन थांबून जातं आणि आपल्याला एक प्रकारे किडीचं नियंत्रण केल्यामुळं रोगाचा प्रादुर्भाव वाढत नाही. आणि म्हणून किडीच्या नियंत्रणासाठी जे काही रिजन नावाचं औषध आहे किंवा मार्शल नावाचं आहे, 10 लिटर पाण्यामध्ये 15 ml या प्रमाणात घेऊन कीटकनाशकाची, आणि बुरशीनाशक जे आहे M45 किंवा 22 आहे तर याची जर फवारणी केली तर दोन्ही मिक्स करायचे आणि ते फवारणी करायची, आणि फवारणी करत असताना कांदा पिकामध्ये एक काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे की त्यामध्ये चिकट द्रव्य जे आहे 10 लिटर पाण्यामध्ये 6 ते 7 ml चिकट द्रव्य टाकायचं आहे. का टाकायचं? कारण कांद्याची पानं हे गुळगुळीत असतात आणि ज्यावेळी आपण औषध फवारणी करतो ते मारलेलं औषध हे चिटकून राहावं, ते घसरून खाली जाऊ नये हा त्या पाठिंब्याचा उद्देश आहे. आणि पावसाचे दिवस असतात त्यामुळं पाऊस नसताना कमीत कमी 2 ते 3 तास त्यामध्ये पाऊस नसला पाहिजे. अशी परिस्थिती बघून जर आपण त्या कांदा पिकावरती जर फवारणी केली तर आपल्याला किडीचं आणि रोगाचं नियंत्रण करता येतं, आणि कांदा पिकाचं किडी आणि रोगापासून आपल्याला संरक्षण होऊन जर आपण कांदा पात वाचवली तर आपल्याला पोषण चांगलं होते आणि कांद्याचा आकार चांगला मिळतो.
0: नक्की सर, कांदा पिकाच्या बाबतीत

0: चांगला कांदा पोसण्यासाठी त्याच्या शेवटच्या अवस्थेमध्ये त्याची काय काळजी करणं गरजेचं आहे, काय काळजी घेणं गरजेचं आहे, आणि कांदा आपला काढण्यायोग्य झालेला आहे कसं समजून शेतकऱ्यांना येईल, काय सांगा?
1: मी सुरुवातीला सांगितलं की कांदा वाढत असतो किंवा पोसण्यास सुरुवात क्रिया ही लागवडीनंतर 60 दिवसांनी चालू होती. सर्वसाधारणपणे जातीपरत्वे 95 ते 110 दिवसांमध्ये कांदा तयार होत असतो. कांदा वाढीसाठी आपल्याला मगाशी मी सांगितलं की हे जे काही पाण्यात विरघळणारी खतं आहेत की 052-34 आणि 050-50 यांचा एक फवारा प्रत्येकी घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट की यामध्ये कांदा काढणीच्या अगोदर आपल्याला अशी लक्षणं दिसतात की सर्वसाधारणपणे आपल्याला 50% त्या पिकाच्या माना पडलेल्या असतात किंवा पानं पिवळे पडलेलं असतात, म्हणजे अशा पद्धतीनं कांदा लागवडीला तयार झाला आहे असं समजावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कांदा काढणीच्या अगोदर आपल्याला 15 दिवस पाणी हे तोडावं लागेल, आणि जर कांदा पोसल्यानंतर जर आपण परत पाणी दिलं तर असा कांदा सडत असतो. तर त्या दृष्टिकोनातून ज्यावेळी माना पडायला सुरुवात होतात त्यावेळी त्या पिकाला पाणी देणं बंद करावं, आणि त्यानंतर मग कांदा पिकाची काढणी करून उपटून कांदा आपल्याला पोळ घालून आपल्या शेतामध्ये सुकवायचा, आणि त्यानंतर साधारणतः 4 दिवसांनी 4 ते 5 सेंटीमीटर ठेवून कांदा कट करायचा, आणि अशा पद्धतीनं आपल्याला कांदा पीक काढणीस तयार झालं, आणि काढणीनंतर अशा प्रकारची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे.
0: नक्की सर. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपल्याला खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान सांगत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले भाजीपाला प्रकल्पाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार तथा उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर भरत पाटील सर. पाटील सरांकडून तुम्हाला जर याविषयीचं अधिकचं काही मार्गदर्शन घ्यायचं असेल, त्यांचा सल्ला घ्यायचा असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 98-34-84-47-55. पुन्हा एकदा 98-34-84-47-55. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: खरीप कांदा लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार तथा प्रमुख डॉक्टर भरत पाटील यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर ऐकणार आहोत कमी खर्चात ऊस बेणे प्रक्रिया याविषयी. मुक्काम पोस्ट चणेगाव, तालुका संगमनेर इथले प्रगतशील शेतकरी विठ्ठलदास आसावा यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कमी खर्चात ऊस बेणे प्रक्रिया या विषयावर आज आपण बोलणार आहोत. चणेगाव तालुका संगमनेर इथले प्रगतशील कृषीभूषण शेतकरी विठ्ठलदास आसावा यांच्याशी. नमस्कार.
3: नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, ऊसाची बेणी प्रक्रिया केली पाहिजे अशी शिफारस आता आपल्याला कृषीशी संबंधित संस्थांकडून मिळते आहे, आणि साहजिकच आपल्याला फायदाही होतो आहे. पण ही जी ऊसाची बेणे प्रक्रिया आहे, ही जर का मजुरांकडून करायची ठरली तर त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत, आपण स्वतः करायची ठरली तरी बऱ्याच मोठ्या प्रोसेस आहेत की त्या पद्धतीनं आपण ती बेणे प्रक्रिया करू शकू. आता ही कमीत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं करता येऊ शकेल याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत विठ्ठलदास आसावा यांच्याकडून, जे स्वतः कमी खर्चामध्ये ही प्रक्रिया करतात आणि त्याचे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स त्यांनी दिलेले आहेत. कमी खर्चात ऊस बेणे प्रक्रिया करता येऊ शकेल हा विचार मनामध्ये कधी आला आणि मग कशा पद्धतीने सुरुवात झाली?
3: ऊस लागवड करताना ज्यावेळेस आपण ऊस उत्पादनातील जे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये ऊस बेणे निवड असेल, बेणे तोडणे असेल, त्यानंतर शेतावरची वाहतूक असेल, पाचरट साळणे असेल, टिपरी तोडणे असेल किंवा टिपरी पसरवणे, मातीआड करणे, ही कामं मजुराकडूनच केली जात होती आणि करावी लागतात. ही कामं मजुराकडून करत असताना ज्यावेळेस आपण विविध आपली जी विद्यापीठं असतील किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल यांच्या ज्या माध्यमातून आपण ऊस उत्पादन वाढीची जी सूत्र आहे त्यामध्ये बेणे प्रक्रिया हा महत्त्वाचा घटक आपल्या लक्षात आलेला आहे. आणि बेणे प्रक्रिया करताना आपल्याला सुचवलेली बेणे प्रक्रियेमध्ये त्यात कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल आणि पाणी असेल याचा एक वेगळा हौद करून त्यात ती टिपरं बुडवणं आणि बुडवलेली टिपरं परत शेतात पसरवणं हा प्रॅक्टिकली ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण शेतावर प्रयत्न करतो ते शक्यच होत नाही, म्हणजे बहुतांश शेतकरी हे करतही नाही. मग अशा वेळेस कुशल शेतमजुराकडून लागवडीची आपण जर कामं करताना ही शास्त्रीय तंत्र अवलंबणे सुकर होत नाही,

0: हे लक्षात आल्यानंतर आपल्याला त्यावर काय करता येईल, कीडनाशकही वापरायचं आहे, बुरशीनाशकही वापरायचं आहे, आणि संपूर्ण जो बेन आहे वापरणारे त्यावर ते त्याला लागलं पाहिजे. अशा हेतूने सर्वसाधारणपणे 2019 साली बॅटरी चलित जो पंप येतो, 18 लिटर पाण्यावर पाठीवर चालणारा जो पंप आहे, त्याच्या सहाय्याने बुरशीनाशक आणि कीडनाशक ही एकत्र मिसळून बॅटरी पंप ज्यावेळेस आपण शेतात आपली बेने पसरवण्याचं काम सुरू होतं, म्हणजे शेतात बेनं आल्यानंतर ती ज्यावेळेस त्याची टिपऱ्या होतात, 2 डोळ्याची असेल 1 डोळ्याची असेल, ती टिपरी झाल्यानंतर त्या टिपऱ्यांच्या ढिगावर बॅटरी पंपाच्या साहाय्याने आपण तो स्प्रे केला तर असं लक्षात आलं का जी लागणारी कीड आहे सुरुवातीच्या काळात कीड आणि बीनं तोडताना ज्या जखमा होतात त्यावर जी बुरशी लागते तर ते बुरशी न होण्याचंसुद्धा थांबलेलं आहे आणि याचा खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षित उत्पादन त्यामुळे वाढलेलं आहे.
1: अच्छा, आता तुम्ही जे सांगितलेलं आहे ऊसाची बेने प्रक्रिया करत असताना आपल्या शेतकरी बांधवांना थोडंसं तलाव करणं, त्यामध्ये पाणी टाकणं, त्यामध्ये ही रासायनिक औषधं असतील जैविक औषधं असतील हे टाकणं, ती प्रक्रिया करणं, ते भिजवून घेणं, ते टिपरू आणि मग ते पुढे शेतात लागवडीसाठी देणं. आता ही गोष्ट होत असताना याला बराच अवधीही लागतो आणि बराच मजुरही लागतं. आता यामधला हा एक छान खुशकीचा मार्ग तुम्ही काढलेला आहे की ते बॅटरीवरच्या पंपानं तुम्ही औषध मारत आहात, त्याच्यावरची बेने प्रक्रियासाठी केलेलं जे औषध आहे. आता जर का आता तुम्ही असे काही माहिती घेतली का त्यानंतर की आपण एकदम बेने प्रक्रिया प्रॉपर त्या पद्धतीने केलेली बेने प्रक्रिया आणि आपण बॅटरीच्या पंपानं औषध मारून बेने प्रक्रियेचं औषध मारून केलेली बेने प्रक्रिया, या दोन्हीमध्ये काय फरक आढळून आला तुम्हाला?
0: फरक म्हणायचं असेल तर ज्यावेळेस आपल्याला सुरुवातीच्या प्रमाणे जशी बेने प्रक्रिया करतो तर त्याचा हेतू एकच असतो का त्या बियाण्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा थर व्हावा आणि तो प्रयोग करत असताना माझ्या 1 एकर क्षेत्रावर ते त्या पद्धतीने बेने प्रक्रिया केली आणि त्यानंतर बॅटरी चलित पंपाच्या साहाय्याने ज्यावेळेस मजूर भेटायलाच तयार नाहीत आपल्याला ही स्वतः लागवड करायची तर बॅटरी चलित पंपाच्या साहाय्याने ती बेने प्रक्रिया केली आणि असं लक्षात आलं का दोन्हीमध्ये कुठलाही फरक आढळलेला नाही.
1: वा,
0: म्हणजे बुरशी कुठे लागलेली आहे बेन्याला आढळलेली नाही किंवा किडीने कुठलाही ऊसाचा डोळाही कुरतडलेला आढळला नाही.
1: म्हणजे एकंदरीत असं म्हणू शकू आपण की ज्या पद्धतीनं ती बेने प्रक्रिया केल्यावर जसा रिझल्ट मिळतो तशाच पद्धतीचा रिझल्ट या प्रक्रियेमध्ये सुद्धा मिळालेला आहे.
0: होय, नक्कीच.
1: मग इथे लागणारं औषध आणि तिथे लागणारं औषध यामध्ये पण काही फरक पडला का?
0: होय, ज्यावेळेस आपण ती मोठ्या प्रमाणावर जे पाणी लागणार आहे तर त्या प्रमाणात ते औषधे तितकीच घ्यावं लागतात, त्याचा खर्चही तो वाढलेला असतो आणि ज्यावेळेस ते आपण वारंवार त्यातून टिपरे बुडजुडून बाहेर काढत असतो त्या जो सोल्युशन बनवलेलं असतं त्याची ग्रॅव्हिटी किंवा त्याची जी क्षमता आहे ती सुद्धा कमी झालेली आहे. पण ज्यावेळेस आपण बॅटरी पंपाच्या साहाय्याने औषध फवारणी करतो ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व टिपरावर आणि सारख्याच प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते सारख्या प्रमाणातलं औषध फवारलं जातं.
1: आणि कमी औषध लागतं का?
0: होय, नक्कीच. औषधाचाही खर्च सुमारे जर आपल्याला सुरुवातीच्या काळाच्या ज्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे जर बेने प्रक्रिया करायची असेल तर मजुरांचीच मजुरी ही 1-2 हजार रुपये वाढलेली आहे. त्यानंतर औषधांचाही खर्च सुमारे 700-800 रुपये येतो. त्याचबरोबर 200 लिटर पाणी प्लास्टिकचा हौद या संपूर्ण प्रक्रियेवर साधारण 1-3 हजार रुपये जास्तीचा खर्च पूर्वी येत होता. ज्यावेळेस आपण बॅटरी चलित पंपाच्या साहाय्याने ज्यावेळेस फवारणी करतो तर औषधाचं प्रमाण हे खूप म्हणजे 5% आलेलं आहे. म्हणजे 25 मिली औषध एका पंपाला लागतं कीटकनाशक आणि बुरशीनाशक 25 ग्रॅम.
1: अच्छा,
0: आणि एक बॅटरी पंप म्हणजे साधारण 18 लिटर पाण्याचे 2 पंपात आपल्या 1 एकर बेण्यावर ही संपूर्ण प्रक्रिया संपन्न होते.
1: वा, अशा पद्धतीनं कमीत कमी खर्चामध्ये ही बेणे प्रक्रिया जी आहे ती होते. बऱ्याच वेळेस असं होत आहे शेतकरी बांधवांचं की बेणे प्रक्रिया करायची असते पण हा सगळा ही प्रक्रियेला खूप जास्त वेळ लागतो आहे खूप आणि त्यामुळं मग ती प्रक्रिया टाळून पुढे जातात शेतकरी बांधव. तर ही एक छान पद्धतीची युक्तीच तुम्ही सांगितलेली आहे. आता इथं जनजागृती कशा पद्धतीने करताय तुम्ही या बेणे प्रक्रियेची?
0: बेणे प्रक्रियेची जनजागृती करताना

0: ज्यावेळेस कृषी अधिकाऱ्यांनी प्लॉटवर येऊन व्हिजिट केल्या आहेत आणि त्यांच्याही लक्षात आलं का हे जी काम आहे की हे संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं योग्य आहे, की शेतकऱ्यांनीही त्याचा ज्यांनी वापर केला त्यांचे चांगले प्रतिसाद प्रतिक्रिया या माध्यमातून आल्या, आणि ज्यांना प्रक्रिया करणं शक्य नव्हतं त्यांनी यापुढील काळात याप्रमाणेच बेने प्रक्रिया करू हे असा प्रतिज्ञा केलेली आहे.
1: अशा पद्धतीनं सातत्यपूर्ण अभ्यास करून कमीत कमी खर्चामध्ये ऊसाची बेने प्रक्रिया कशी करता येईल हा एक छान सोपी युक्ती तुम्ही शोधून काढलेली आहे, आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन त्या पद्धतीची जनजागृती तुम्ही शेतकरी बांधवांमध्ये करताय ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्या माध्यमातून आता शेतकरीसुद्धा प्रत्येक शेतकरी कमीत कमी खर्चामध्ये ह्या बेने प्रक्रियेकडे वळणार आहे. तर आज कमी खर्चात ऊसाची बेने प्रक्रिया याविषयी आपण मार्गदर्शन केलं, कशा पद्धतीनं तुम्ही बेने प्रक्रिया करताय याविषयी तुम्ही सांगितलं. याविषयी आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर विठ्ठलदास असावा यांचा नंबर आहे 75-88-02-5552. असावाजी, आज आपण या ठिकाणी आलात आणि कमी खर्चात ऊसाची बेने प्रक्रिया याविषयी तर मार्गदर्शन केलं. आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद अहिल्यानगर आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून मलाही शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचता येईल याबद्दल मी आपलं ऋण व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.
1: धन्यवाद सर. कमी खर्चात ऊस बेणे प्रक्रिया याविषयी मुक्काम पोस्ट चणेगाव तालुका संगमनेरीतले प्रगतशील शेतकरी विठ्ठलदास असावा यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, आता जाणून घेऊयात उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमामध्ये नैसर्गिक शेती याविषयीची माहिती, आणि संध्याकाळी 7:30-8 या वेळेत आपण ऐकणार आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो बळीराजा. कार्यक्रमाचा विषय जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी सहभागी होणार आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागातले सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे नंबर्स आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. तर नक्की फोन करा आणि तुमचे प्रश्न विचारा. शेतकरी बंधू भगिनींनो, आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा. पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता आहे किसानवाणी विभाग द्वारा कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी रोड अहिल्यानगर. पिनकोड आहे 414-003. आणि आपण आम्हाला मेलही करू शकता. मेल आय डी आहे tutyroomahilyanagar@gmail.com. आम्ही आपल्या अभिप्रायाची वाट पाहतो आहोत. बरं तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी संतोष मते आपला निरोप घेतोय. नमस्कार.

शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर आपण ऐकलात. सादर करते होते सुदाम बटोळे. आठवण आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा उद्याचा विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्रीगणेश शेळके. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 02-241-242-34-71 आणि 242-36-72. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz वरून. श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजलेत. आठवण आहे आजच्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. श्रोतेहो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे स्त्रियांमधील कर्करोग समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते

0: 10 यावेळेत. संपर्कासाठी आमचे फोन नंबर्स असेत 0241 242 34 71 आणि 242 36 72.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.

0: यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहिल्यानगर वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
0: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: झाली सोय.
3: कशाची?
2: बँकेच्या फीची.
3: बघू, 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
4: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
0: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
5: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
6: देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यात नोकरी करण्यासाठी आवश्यक बीएससी डाटा सायन्स अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी
7: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात उपलब्ध.
6: प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता, विद्यार्थी इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण असावा.
7: प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट इथल्या अहिल्यानगर उपकेंद्राशी संपर्क साधावा.
6: अधिक माहितीसाठी 0241 23 23 682 दूरध्वनी क्रमांकावर आजच संपर्क साधा.
8: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
0: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
8: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
9: काय झालं?
10: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
9: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
10: हो ना,
9: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
10: कुठे भेटतील त्या?
9: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
10: आणि फोन नंबर?
9: 93-72-99-29-36.
10: 93-72-99-29-36.
11: श्रोतेहो, निवेदन आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. यानंतर ऐकूयात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या. त्यानंतर 8:15 माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 पूर्ण झाल्यानिमित्तानं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. आज भाग दुसरा सुरुवातीला ऐकूयात. माननीय प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्र मोदी. श्रोते, लगूयात मराठी बातम्या.

0: चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळात त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचवला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. भारतात सर्वाधिक काळ आणि सलगपणे निवडून आलेले प्रधानमंत्री होण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केल्याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज त्यांचा गौरव करणारा ठराव मंजूर केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज NDA सरकारच्या 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष बैठक झाली. या बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू यांनी मांडला. NDAचा प्रवास राष्ट्रीय हित आणि प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य देण्याच्या सामूहिक निर्धारानं होत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षात NDAनं देशाला स्थिर सरकार दिलं असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी NDA नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला NDAतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच NDAची सत्ता असलेले 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बैठकीत उपस्थित होते. जागतिक नेत्यांकडूनही मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वेनडोर यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाचे अध्यक्ष उर्सुला वेनडोर यांनी म्हटलं आहे. तर मोदी यांनी भारताच्या आर्थिक आणि विकासात्मक प्रगतीला दिशा दिली आणि भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेई म्युंग यांनी म्हटलं आहे. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फेड्रिक्सन तसंच सायप्रस, पपुए न्यू गिनी, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, नायजेरिया, मालदीव अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदी यांची तुलना करायची नाही, परंतु भारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4th क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षामध्ये

आकाशवाणी मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री पद सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास। गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ

0: भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2,169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशात अमरावती इथं सामायिक केंद्रीय सचिवालय आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याच्या 2,534 कोटी खर्चाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीत इलायाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू हिंदी कन्नड चित्रपट सृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन रेड रोज लवर्स सेवेरेवाली गाडी फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तामिळनाडू राज्य सरकारचे पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशात CNG अर्थात कॉम्प्रेट नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी PNG अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला असून LPG जोडण्यांना PNG जोडण्यांमध्ये रूपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
2: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना CNG की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट LPG के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू PNG कनेक्शन.
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी NDA नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आले आहेत. प्रसारित करत आहोत एक विशेष कार्यक्रम. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो नमस्कार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी सुनील कांबळे आपलं स्वागत करतो. काल या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी

0: संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून या 12 वर्षात विविध क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती घेतली. आजच्या भागात आपण आणखी काही क्षेत्रात गेल्या 12 वर्षात कशी प्रगती झाली हे जाणून घेणार आहोत अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडूनच. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण संरक्षण क्षेत्राकडे वळूयात. संरक्षण सिद्धता, तिन्ही सेनादलांमधलं मनुष्यबळ, त्यांचे प्रश्न, शस्त्रास्त्र, विमानं, जहाजं यांची उपलब्धता, संरक्षण सामग्री उत्पादन, या बाबतीत काय प्रगती झाली, त्याचे दृश्य परिणाम कोणते सांगता येतील?
1: सगळ्यात मोठा दृश्य परिणाम तो ऑपरेशन सिंदूर होता. पण ऑपरेशन सिंदूर हे एक आपल्यावर लादण्यात आलेलं युद्ध होतं. पण मागील 10-12 वर्षामध्ये जर पाहिलं तर आपण आत्मनिर्भरतेकडे संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गेलेलो आहे. म्हणजे 46,000 कोटी हे आपलं देशातलं प्रोडक्शन होतं डिफेन्सचं 12 वर्षांपूर्वी. आता ते जवळजवळ 170% वाढलेलं आहे. आपण रशियावरचा जो आपलं आपण अवलंबून होतो रशियावर, रशिया आणि बाकीचे आपण मोस्टली आपलं रशियावर जास्त अवलंबित्व होतं, ते 2011-15 या काळामध्ये तेव्हापासून आपण जवळजवळ 70% आपण अवलंबून होतो आपल्या इम्पोर्टसाठी डिफेन्सच्या. ते आपण जवळजवळ 40% 21-25 या काळामध्ये आणलेलं आहे. आपले एक्सपोर्ट जवळजवळ 23,000 कोटीचे आपण एक्सपोर्ट केलेले आहे. हा भारताने एक्सपोर्ट केलेले आहे आणि 23,000 कोटीचे हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. इतकं एक्सपोर्ट कधी झालेलं नव्हतं. डिफेन्समध्ये इंटिग्रेशनच्या दृष्टीने, म्हणजे या 3 ज्या आपल्या सेवा आहेत, ट्राय सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या इंटिग्रेशनसाठी आपण CDSचं पद 2019 निर्माण केलं. शिवाय डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स यांच्या अंतर्गत, म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच आपण ते खातं उघडलं, ज्याचं नियंत्रण CDS करतात. त्याचं उद्दिष्टच हे आहे की या ट्राय सर्व्हिसेसमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. शिवाय एक स्पेशल आपण एज्युकेशन कॉर्प्स तयार केलेले आहे, जेणेकरून आपले आपण पुढे येणारे तिन्ही सर्व्हिसेसमधले जे सगळे लोक असतील ते एक जॉईंट प्रोफेशनल कल्चर डेव्हलप करू शकतील. आणि ही एक आर्मी आहे, ही एक आर्म फोर्सेस आहे, अशी आयडेंटिटी पुढे आपण ती प्रोफेशनल आयडेंटिटी तयार करू शकू, या दृष्टीने भरपूर या काळामध्ये प्रयत्न झाले आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात आहे. ब्रह्मोस रशियाच्या पार्टिसिपेशन कोलॅबोरेशनमध्ये आहे. पण आपण सर्व अर्थाने तयार आहे, किंवा आपण ऑपरेशन सिंदूर जे झालं ते सर्व अर्थाने आहे. म्हणजे त्याच्यामध्ये संरक्षण खात्यातले तज्ज्ञसुद्धा सांगतील आपल्याला की बहुवंशी ते हवाई युद्ध होतं. त्याच्यामध्ये जनरली असा समज होता संरक्षण क्षेत्रातल्याचा की आपलं हवाई दल हे इतकं सक्षम नाही आहे त्याच्यामध्ये की जितकं आपलं बाकीचं क्षेत्र आहे. पण आपण तो समज खोटा ठरवला याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला. आणि टेक्नॉलॉजिकली अत्यंत ॲडव्हान्स युद्धासाठी भारतीय हवाई दल तयार आहे. आणि कुठलीही नागरी हानी न करता, पाकिस्तानमध्ये कुठलीही सिव्हिल कॅज्युअल्टीज न करता, आपण आपल्याला हवं तिथे हल्ले करून का पर्टिक्युलर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन हे करू शकतो हे दाखवून देणं, आजच्या काळातली जे आधुनिक युद्ध आहेत ते लढण्यासाठी तयार आहे हे आपल्या हवाई
0: दलाला आहे. आपण अंतर्गत सुरक्षेचा विचार करूया तर दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, गुन्हेगारी आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये कोणती पावलं उचलली?
1: अंतर्गत सुरक्षा बघा, एक पहलगाम सोडला जो काश्मीर मध्ये झाला आणि दिल्ली मधला एक बॉम्बस्फोट, याशिवाय आपल्याकडे दहशतवादी हल्ले जे अत्यंत सातत्याने व्हायचे आणि भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये मेट्रोपासनं ते Tier 2, Tier 3 शहरांपर्यंत ते पोचले होते, ते झालेले नाहीत. याचा सरसर अर्थ हा आहे की राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्या इंटेलिजन्सचं फिल्टरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्याच्यामध्ये ॲक्शनेबल कुठला कुठला ॲक्शनेबल नाही याच्यातला फरक करणारी यंत्रणा आपण मागील 12 वर्षामध्ये निर्माण केलेली आहे. दिल्लीमध्ये नॅटग्रीडचं काम जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत लक्षणीय काम आहे आणि ते जागतिकदृष्ट्या आपण त्याची तुलना करू शकतो. इंटेलिजन्स गॅदरिंग किती प्रभावी होऊ शकतं आणि त्याने किती गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो याचं ते एक उत्तम उदाहरण जागतिक याच्यावरचं आहे. आंतरिक सुरक्षेमधचा हाही सुद्धा भाग आहे की बऱ्याचशा ठिकाणी जसं काश्मीरमध्ये फार मोठं पाऊल होतं आणि बऱ्याचशा सरकारी यंत्रणेला, किंवा आपण असं म्हणू की या आधीच्या सरकारला सुद्धा समजा असं वाटलं असतं की आपण 370 कलम हलवावं, म्हणजे राजकीय भूमिकेमध्ये न जाता असं म्हटलं, तर त्याच्यासमोर प्रश्न हा होता की हे केल्यानंतर काश्मीरमधली सुरक्षा, काश्मीरमधली परिस्थिती आपण कशी हाताळायची, तर ते उत्तम उदाहरण होतं की असं एखादं तुम्ही पाऊल उचलल्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती तुम्ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये कशी ठेवाल. एकही जीवितहानी झाली नाही, एकही नागरी सिव्हिल ज्याला कॅज्युअल्टी म्हणतो ती झालेली नाही. आणि त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन म्हणा, त्याच्यानंतर काश्मीरमधनं तयार होणारे आतंकवादी दहशतवादी म्हणा, यांच्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. आता

0: काश्मीरमध्ये वारंवार सुरक्षा यंत्रणा सांगतात की जे ऍक्टिव्ह दहशतवादी आहेत त्यांच्यातले बाहेरचे बरेचसे आहेत. हायब्रिड टेररिझमचा एक प्रकार काश्मीरमध्ये सुरू झाला होता, ते सुद्धा कमी झालेला आहे. आंतरिक सुरक्षेचा दुसरा भाग हा की टेरर फायनान्सिंगवर या सरकारने बऱ्यापैकी तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण मिळवलेलं आहे. टेरर फायनान्स करणारे नेटवर्क जे असतात त्यांच्यावर बऱ्यापैकी क्रॅकडाऊन आलेलं आहे. आणि हे फक्त काश्मीरमध्ये नाही, हे पंजाबमध्ये किंवा इतर अशा राज्यांमध्ये जिथनं वेगवेगळ्या प्रकारचा दहशतवाद किंवा काश्मीरमध्ये होणारा दहशतवाद याला फंडिंगचे जे सोर्सेस तयार होतात त्यांच्यावर बऱ्यापैकी सरकारने तंत्रज्ञानाचा हे करून कंट्रोल मिळवलेला आहे. ते क्रॅक केलेले आहेत आणि हे आंतरिक सुरक्षेसाठी आपल्याला दिसतं की इतक्या प्रकारे बॉम्बस्फोट होत नाहीये. याचा अर्थ हा की या सगळ्या यंत्रणा प्रभावीपणे काम करतात आहेत
1: नक्षलवादाच्या बाबतीत.
0: यातल्या बऱ्याचशा गोष्टी नक्षलवादाची विरुद्धची लढाई आपली आहे आणि जी आता एका टप्प्यावर पोहोचलेली आहे. आणि 31 मार्चला जसं अमित शहांनी सांगितलं देशभरामध्ये 200 पेक्षा जास्त जिल्हे एकेकाळी त्या रेड कॉरिडॉरमध्ये होते. आज झारखंडमध्ये 1 जिल्हा आणि छत्तीसगडमध्ये 1 जिल्हा हा LWE जे म्हणतात तसे जिल्हे आहेत. याच्यामध्ये सरकारने 2 गोष्टी केल्या, याच्यामध्ये 3 गोष्टी ऍक्च्युअली बऱ्याच सरकारने आणि आधी मनमोहन सिंगांच्या सरकारने सुद्धा हे मान्य केलं होतं की या भागामध्ये विकास होत नाही, विकास पोचत नाही आणि म्हणून मग तिकडची जनता ही नक्षलवादाकडे एक तर आकृष्ट होते किंवा नक्षलवादी त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतात. आणि दुसरी सुरक्षा, या सरकारनी ऑलमोस्ट म्हणजे ही मिलिटरी फाईट नव्हती, आपण तिथे काही सैन्याचा वापर केला नाही, पण टेरिटरी आधी अक्वायर करायची, ती सुरक्षित करायची, मग ती तिथल्या लोकांना हे आश्वासन द्यायचं, त्यांना हे सुरक्षित वाटू द्यायचं की ही टेरिटरी जी सरकारने मिळवलेली आहे ती आता परत नक्षल्यांकडे जाणार नाही आहे. त्याच्यानंतर मग तिथे त्याच्यासोबतच विकासाचे कार्यक्रम जे प्रभावीपणे सुरू केले त्यांनी त्या लोकांचा विश्वास आणखी हे झाला. म्हणजे याच्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये बरेचसे पावलं उचलण्यात आली, विकासाच्या बाबतीमध्ये बरीचशी पावलं उचलण्यात आली, ज्यांनी लोकांचा विश्वास सरकारी यंत्रणेवर वाढला, नक्षली विचारसरणीचा आणि नक्षली लोकांचा प्रभाव कमी झाला आणि सुरक्षेचं धोरण हे इतक्या प्रभावीपणे सरकारने वापरलं विशेषतः मागील 2-3 वर्षांमध्ये की जे फारच हार्डकोर असतील किंवा त्यांच्या पोलिट ब्युरोचे मेंबर असतील त्यांना आपण शरणागती पत्करत नाही. जो सरकारने त्याच्यासोबतच कार्यक्रम केला होता की चर्चा होणार नाही, आता शरण यायचं असेल तर शरण या, नाही तर तुम्हाला मारण्यात येईल, तो इतका प्रभावीपणे राबवला की बरेचसे हार्डकोर नक्षल या काळामध्ये त्यांनी शरणागती पत्करली. आणि तो शरणागतीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे त्यामध्ये सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ही सरेंडर पॉलिसी आधीपासून होती, पण बऱ्याचशा म्हणजे जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते त्यांनी सुद्धा तो प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा CAGने पॉइंट आउट केलं होतं त्यांच्या रिपोर्ट्समध्ये की जे शरणागती पत्करतात त्यांना जे पैसे सरकारकडनं मिळणं अपेक्षित होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या सरकारनी तिथे सुद्धा प्रभावीपणे काम केलं की तुम्ही जर त्यांच्यासाठी 2 ऑप्शन ठेवले की एकतर मरा नाहीतर शरणागती पत्करा, शरणागती पत्करल्यानंतर मग त्यांना जर मेनस्ट्रीममध्ये आणायचं असेल तर त्यांना तुम्ही जे प्रॉमिस केलेलं आहे ते पैसे मिळाले पाहिजे, हे सुद्धा या सरकारने केलं. ह्या दोन्ही याच्यावर पातळीवर हे केल्यामुळे आपल्याला ही नक्षलवादाविरुद्धची लढाई जिंकता आली असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगले हे पाहिजे असेल तर तुम्ही
1: आपण थोडासा भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांकडे वळूयात. म्हणजे गेल्या 12 वर्षात आपले परराष्ट्र संबंध कसे राहिलेले आहेत, त्याबाबतीतलं धोरण कसं राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जागतिक पटलावर भारताचं स्थान आता काय आहे.
0: याच्यामध्ये मोदींच्या काळामध्ये मोदींनी एक काही धोरणामधली सातत्य काही अंशी टिकवलेलं आहे. जवळजवळ 70 वर्ष भारताचं एक धोरण राहिलेलं आहे की आपण अगदी नेहरूंच्या काळामध्ये जरी पाहिलं तरी आपण अलिप्ततावाद जे आपण नॉन अलाईन मुवमेंटचा एक आपण नेतृत्वच केलं भारताने, ती भूमिका कम्प्लिटली न टाळता किंवा ती पूर्णपणे नकोच आहे भूमिका असं धोरण न करता या काळामध्ये, कारण आता आपण मल्टीपोलर जगामध्ये आहे, या काळामध्ये भारताने कुठल्याही ना अमेरिकेच्या बाजूला ना चायनाच्या बाजूला जाऊन एक आपण धोरणात्मक स्वायत्तता ज्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी हे धोरण भारताने प्रभावीपणे राबवलेलं आहे. आणि याचा आजच्या सुद्धा काळामध्ये जेव्हा आपण एक अमेरिकेच्या अध्यक्षाच्या रूपाने एक जवळजवळ विक्षिप्तच म्हणावं असं एक नेतृत्व आपण बघतो आहे ज्यांचं धोरणातली सातत्य हे 2 दिवस सुद्धा टिकेल का याची खात्री देता येत नाही, त्याही परिस्थितीमध्ये भारताला हे धोरण फार मदतीचं सिद्ध होत आहे. भारताने या काळामध्ये अशा सर्व देशांशी मैत्री केलेली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आपली गरज काय आणि कुठल्या देशाकडनं आपली ती गरज पूर्ण होऊ शकते हे धोरण राबवून भारताने त्याच्याशी मैत्री केलेली आहे. म्हणजे भारत हा असा एक अनोखा देश आहे या साईजचा आणि या जगामध्ये असलेल्या प्रेझेन्सचा आणि अशा इतिहासाचं जगातल्या आजच्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या पॉवर्स आहेत

0: त्यांच्याशी शत्रुत्व नाही आणि म्हणजे अर्थात चायनाचं त्याला अपवाद आहे, पण चायनाशी सुद्धा आपण बऱ्याचशा बाबतीमध्ये परत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, चायनाच्या बाजूनी सुद्धा तसा प्रयत्न झालेला आहे. शिवाय आज जगामध्ये जो संघर्ष होताना दिसतोय, आपले इराणशी पण चांगले संबंध आहे, आपल्या तेल जहाजांना इराणनी विशेष अपवाद करून परवानगी दिलेली आहे, आपण अमेरिकेशी सुद्धा संबंध चांगले टिकवण्याचा आपल्या बाजूनी कसोशीनी आणि अत्यंत सकारात्मक प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मोदींनी त्यांचं राजकीय कॅपिटल अगेन बरेचदा वापरलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा लक्षात आलं की अमेरिकेमध्ये स्वतः धोरण सातत्याचा दिसत नाही आहे, सातत्य दिसत नाही आहे, तेव्हा भारताने मात्र मागे येण्यास नकार दिलेला आहे. आणि हे सगळं भारत यासाठी करू शकला की भारताने कुठल्याही देशाच्या कुठल्याही म्हणजे अमेरिकेच्या कुठल्याही धोरणांना ब्लाइंडली समर्थन दिलेलं नाही आहे, किंवा रशियाच्या वळचणीला भारत जाऊन बसला आणि रशियाला जेव्हा गरज पडेल तेव्हा खडे बोल सुनावण्यापासून भारत मागे राहिला असं सुद्धा मोदींनी केलं नाही. रशियामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की युद्ध हे कुठल्याही याच्यावर त्याचा तोडगा राहू शकत नाही. हे बऱ्यापैकी जेव्हा जगामध्ये मल्टीपोलर जगामध्ये आपण बघतो तेव्हा हे धोरण पुष्कळचं प्रभावी असतं आणि भारताला या धोरणाचा फायदा झालेला आहे. आजचा जो क्रायसिस आपल्याला जगामध्ये दिसतो तो बहुवंशी अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यामधला जो जुना वाद आहे आणि शिवाय अमेरिकन नेतृत्वाची एक ट्रम्प यांचं धोरण असं आहे की त्यांचं विदेश धोरण असं आहे की ते त्यांचं अंतर्गत जे राजकारण आहे अमेरिकेमधली त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला म्हणतात त्याला इम्प्रेस करण्यासाठीचं धोरण आहे आणि ते धोरणाचं एक्सटेन्शन हे त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. ते त्या राजकारणाचा थांगपत्ता कोणालाच लागलेला नाही आहे, त्यातल्या त्यात भारताने स्वतःला त्यामध्ये बऱ्यापैकी सुरक्षित ठेवलेलं आहे आणि यासाठी जबाबदार भारताचं हे धोरण आहे की आम्ही कुठल्याही देशाचं शत्रुत्व घेणार नाही, याला अपवाद अर्थातच पाकिस्तान आणि चायना टू सम एक्सटेंट आहे, आणि आम्ही कुठल्याही देशाच्या वळचणीला जाऊन बसणार नाही, अशा परिस्थितीमध्ये जाणार नाही, अशा याच्यामध्ये जाणार नाही की जो देश आपल्याला अमेरिकासुद्धा असेल तो आपल्याला असं सांगू शकेल की तुम्ही हे संबंध बंद करा किंवा तुम्ही असं करा किंवा तुम्ही तसं करा. याच काळामध्ये आपण आपले व्यापारिक संबंध बऱ्याचशा देशांशी चांगले सुधारलेले आहेत, जे आपण भारताचं युरोपियन युनियनसोबत जे डील झालं ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात ते फार लक्षणीय कामगिरी होती. त्याच्यासाठी जे जे कॉम्प्लायन्सेस लागतात त्याची तयारी ही जवळजवळ 2 वर्ष आधी मोदींनी सुरू केली आणि युरोपियन मार्केट हे जगामध्ये आपण सर्व अर्थकारणी सांगतील आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे अभ्यासक आहेत ते म्हणतील की युरोपियन जो बाजार असतो तो अत्यंत कठीण असतो आणि भारतासारख्या देशाला त्याच्यासाठी भरपूर कॉम्प्लायन्सेस पूर्ण करावे लागतात. ते सगळं झाल्यानंतर अशा साईजचं डील तुम्ही करू शकता, त्याची तयारी 2-2 वर्ष भारताने केली आणि अमेरिकेसोबत आपल्या वाटाघाटी चालू असताना आणि अमेरिकेसोबत असं अनिश्चिततेचं वातावरण असताना भारताने ते डील अनाऊन्स केलं. हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कौशल्याची एक गोष्ट आहे की त्याचा प्रभाव अमेरिकेवर पडू शकतो आणि आपण अमेरिकेलाही दाखवून देऊ शकतो की फक्त अमेरिकेसोबत भारताचं जे डील झालेलं नाही अजून किंवा त्याला फॉर्मलाइज केलेलं नाही, कारण ते एक दिवस अनाऊन्स करतात मग परत त्यांचं जे टॅक्स रेजिम अनप्रेडिक्टेबल आहे सगळी ट्रम्पच्या काळामध्ये, त्याला आपण एक दिलेलं उत्तर आहे की फक्त आम्ही त्याच डीलवर अवलंबून नाही आहे. हे ते इंडिपेंडेंटली आपण युनायटेड किंगडमसोबत केलेलं आहे, फिनलंडसोबत केलेलं आहे, असे छोटे मोठे डील्स आपण केलेले आहे. मोदींच्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांशी संबंध आपले सुधारले आणि याचा परिणाम आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तानला आपण बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. जेव्हा आपण काश्मीरमध्ये 370 कलम काढलं काश्मीरमध्ये तेव्हा पाकिस्तानची अपेक्षा होती की बहुतांश मुस्लिम देश त्याच्या विरुद्ध बोलतील, पण टर्की आणि 1-2 देश सोडले तर फारशा मुस्लिम देशांनी हा भारतातला अंतर्गत प्रश्न आहे अशीच भूमिका घेतली आणि हे मोदींच्या मुस्लिम राष्ट्रांसोबत त्यांनी जे संबंध सुधारले त्यांच्यासोबत व्यापारी करार केले आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं की भारतातले आंतरिक प्रश्न, सुरक्षेचे प्रश्न किंवा भारतातल्या मुसलमानांची अवस्था या सगळ्यांचा तुमच्याशी याच्याशी काही संबंध नाही आहे आणि तुम्ही पाकिस्तानच्या बाजूनी जाणं किंवा पाकिस्तानची भूमिका एंडोर्स करणं याच्यामध्ये तुमचा काहीच फायदा नाही. भारताने या सगळ्या मुस्लिम देशांना वेगळे संबंध दिले आणि वेगळे त्यांना भूमिका मांडली, या राजकारणाचं ते यश आहे की आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींना जे विविध देशांचे सर्वोच्च सन्मान मिळाले त्याच्यामध्ये मुस्लिम राष्ट्र कितीतरी आहेत आणि हे एक लक्षणीय गोष्ट आहे. आपण आपल्या अंतर्गत राजकारणाचा विचार केला तरी हे फार लक्षणीय गोष्ट आहे.
1: शेजारी देशांचे संबंध या काळामध्ये कसे बदललेले आहेत, त्याच्यात काय सुधारणा झाली?
0: शेजारी देशांशी संबंध 1.5 वर्षापूर्वी

0: परिस्थिती थोडीशी चिंताजनक होती. बांगलादेशमध्ये फारच अराजकतेचं वातावरण होतं. शिवाय आपल्या ज्या हसीनांचा जो पक्ष आहे, त्यांचा पक्ष परंपरागतदृष्ट्या भारताच्या हेल्पफुल राहिलेला आहे, भारतासाठी तो जास्त हिताचा पक्ष राहिलेला आहे आणि त्याला एक इतिहास आहे. आणि त्यामध्ये सुद्धा मोदींची भूमिका ही आधीच्या सरकारांपेक्षा फारशी वेगळी नव्हती, कारण बांगलादेशमधली जी हिंदू मायनॉरिटी आहे ती त्यातल्या त्यात तुलनेने सुरक्षित तेव्हा राहिलेली आहे जेव्हा हसीनांचा पक्ष तिथे सरकारमध्ये होता. त्यामुळे आणि शिवाय बांगलादेशला ब्रह्मदेशाची पण बॉर्डर आहे, चायनाची पण ब्रह्मदेशामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि आपली सगळ्यात मोठी जी सीमा आहे ती बांगलादेशला लागलेली आहे. त्यामुळे तिथे फ्रेंडली सरकार असणं ही भारताची गरज नेहमीच राहिलेली आहे आणि त्यातल्या म्हणून भारताने हसीनाला हे केलं. आणि तेच कारण होतं, आपण बुद्धांचा देश म्हणतो आणि आपण आहेच, आपण गांधींचा देश आहे, आपण इतकं मोठं सिव्हिलायझेशन आहे, त्यामुळे आपल्याकडे शरणागती मागायला आल्या तेव्हा आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की नाही हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला शरणागती देणार नाही. त्याच्यानंतर जे मग बांगलादेशामध्ये निवडणुका झाल्या तर अशी अपेक्षा होती आणि अशी चिंता पण होती की खालिदा जियांचा पक्ष तिथे सत्तेमध्ये येणार, जो काही भारताच्या इतका काही म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध त्याच्या भारताशी राहिलेले नाही, अगेन कुठलंही सरकार असो, असं एक चिंतेचं वातावरण होतं. पण त्या काळामध्ये भारताने या दोन गोष्टी मोदींचं सरकारनी वेगवेगळ्या केल्या. एक तर आम्ही हसीनांना भारतामधनं जायला सांगणार नाही आणि ते त्यांनी स्पष्ट केलं आणि त्या सरकारला नवीन सरकारला कन्व्हिन्स केलं की तुम्ही याचा आग्रह धरू नका, याच्याशिवाय भारत आणि बांगलादेश यांचे संबंध राहू शकतात आणि ते बरंच काही आहे त्या संबंधांमध्ये जे फक्त हसीनांकडे न बघता आपल्याला करता येईल. आणि यासाठी त्याही सरकारने संमती दिली. आपण बघाल की मागील काही जेव्हापासून ते सरकार आलं तेव्हापासून अराजकाचं जे वातावरण होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, निवळलेलं आहे. ते सरकार चांगलं काम करत आहे, त्यांनी असं कुठलंही पाऊल उचललेलं नाही आहे ज्यावर आपल्याला असं म्हणता येईल की नाही हे सरकार भारतासाठी मैत्रीपूर्ण नाही आहे. आपण जागतिक परिस्थिती जशी मागील एका वर्षामध्ये बदलली, विशेषतः इराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर आणि मग आपल्यासमोर एक एनर्जी क्रायसिस तयार झाला, अमेरिकेचं धोरण सातत्य नसल्यामुळे आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या एक आपण असं म्हणू की भारतासोबतचं त्यांचं जे धोरण आहे ते भारताने एकतर अमेरिकेसोबत अमेरिकेच्या कंडिशन्सवर अमेरिकेच्या टर्म्सवर ते डील साईन करावं किंवा मग आम्ही भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये हे करू किंवा आम्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर भारताबद्दल बोलू असं जे धोरण होतं त्याला बळी न पडता भारताने हेही ओळखलं की आपण काही काही क्षेत्रांमध्ये चायनाशी परत बोलायला लागलं पाहिजे आणि ते संबंधसुद्धा भारताने सुरुवात केली आणि हे दाखवून दिलं की आपल्याकडे ती धोरणं एक फ्लेक्सिबिलिटी आपण ठेवतो. आणि हे अमेरिकेला सांगणं आवश्यक होतं त्या काळामध्ये जेव्हा आपण हे चायनासोबत आपण परत डायलॉग सुरू केला की भारत अशा सिच्युएशनमध्ये नाही आहे की अमेरिका त्यांना वाटेल तसं करेल आणि जर भारत अमेरिकेच्या कलानी जाणार नाही किंवा अमेरिकेला पाहिजे तसं डील साईन करणार नाही तर भारत हा आयसोलेटेड आहे किंवा भारत आता चायनाशी हे करणं, कारण अमेरिकेची सवय आहे आणि आपल्याकडे सुद्धा बरेचसे लोक म्हणतील की अमेरिका भारताकडे एक चायनाचा ॲडव्हर्सरी म्हणून बघतं की एक बफर आहे आणि भारताचा साईज बघता, लोकसंख्या बघता आणि रायझिंग इकॉनॉमीज आहे दोन्ही, चायनाची तर आपल्या बरीच पुढे आहे, भारत एक बफर राहू शकतो चायनाच्या विरुद्ध. आणि तेच जर भारताची किंमत असेल फक्त तर भारत सुद्धा इंडिपेंडेंटली चायनासोबत संबंध ठेवू शकतो जे अमेरिका डिक्टेटेड नसेल, हे भारताने या काळामध्ये ते दाखवून दिलं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक सातत्य हे दिसतं की आपण एक धोरणात्मक स्वायत्तता आपली ठेवलेली आहे, ती बहुभविष्यी आपल्या हिताची राहिलेली आहे. आत्ताचा जो क्रायसिस आहे तो जगावेगळा आहे आणि त्यांनी जवळजवळ सर्वच देश थोडे बहुत सफर झालेले आहे, पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भूमिका भारताची मल्टीपोलर जगामध्ये ही अत्यंत योग्य भूमिका.
1: तुम्ही मग अशा बांगलादेशाचं बोललं, तिथली परिस्थिती मधल्या काळामध्ये जी काही झाली ते सगळीकडे जवळजवळ होत गेले. नेपाळमध्ये थोडासा हे झालेला होता, म्यानमारमध्ये संघर्ष आहेच, तिकडे श्रीलंकेमध्ये तसं झालेलं होतं. हे सगळे अस्वस्थ देश आहेत,
0: अस्वस्थ
1: आपले सगळे शेजारी.
0: बरोबर.
1: आणि आपण शेजारी प्रथम.
0: बरोबर.
1: नेबर फर्स्ट हे धोरण स्वीकारलेलं आहे, त्या अनुषंगानं काय केलेलं आहे
0: भारताने? एक धोरण आणि मोदींच्या काळामध्ये ते आहे, आपण त्या देशांच्या याच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढळाढळ केलेली नाही आहे. आपण त्याही काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये उदाहरणार्थ असं जेव्हा लक्षात आलं की श्रीलंकेमध्ये जी यादवी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्याच्यासाठी बहुवंशी चायनाचं धोरण ज्याच्यासाठी अवलंबून जबाबदार होतं, त्याही काळामध्ये आपण श्रीलंकेला या गोष्टीची शिक्षा दिली नाही की तुम्ही

0: भारताकडे न येता चायनाकडे गेले आणि आता आम्ही तुम्हाला मदत, त्याही काळामध्ये भारताने श्रीलंकेला मदत दिली. येणाऱ्या सरकारला त्याही काळामध्ये भारताला श्रीलंकेशी संबंध चांगले ठेवायचे आहे अशी इच्छा केली. खरं तर श्रीलंकेचे जे अध्यक्ष आहेत
1: तोच होता की ह्या सगळ्या देशांमधले जे काही अंतर्गत उठाव म्हणून एक प्रकारचे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याचं मुख्य कारण हे आर्थिक स्थिती होती.
0: आर्थिक स्थिती
1: आणि भारत पहिल्यापासून या सगळ्या क्षेत्रांना मदत करत आलेला आहे. त्या बाबतीत विचारतो की या काळामध्ये काय केलं.
0: या सर्व देशांना, बांगलादेश असो, श्रीलंका असो, नेपाळ असो, यांच्याशी आपण आर्थिक संबंध कधीच तोडले नाहीत. यांच्यातली परिस्थिती यादवी निर्माण होणं किंवा भारताशी इतकं मैत्रीपूर्ण नाही असा एखादा राजकीय पक्ष किंवा असं एखादं राजकीय कॉम्बिनेशन त्या देशामध्ये जर सत्तेवर आलं असेल तेव्हा सुद्धा आपण आपलं त्यांना मदत करण्याचं धोरण बदललेलं नाही. आणि हे भारताचं सातत्याने धोरण राहिलेलं आहे की आपण कुठल्या देशामध्ये कोण राज्य करतो आहो ही त्या देशाचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये भारत काही फारसा इन्फ्लुएन्स करत नाही. आणि आम्हाला शेजारी देशांशी संबंध चांगले ठेवायचे, आर्थिक मदत करायची आहे आणि त्यांनी सुद्धा भारताच्या हितांचं संरक्षण केलं पाहिजे. भारताच्या हितास बाधक अशा गोष्टी त्यांच्या देशामध्ये जर होत असतील, विशेषतः बांगलादेशमध्ये, म्यानमारमध्ये, तर त्यांना आळा घातला पाहिजे. ही भूमिका भारताने ठासून घेतलेली आहे आणि हे एक आपल्या मोदींच्या काळामध्ये सुद्धा हे याच्यामध्ये आपल्याला धोरण सातत्य दिसतं.
1: शेवटचा प्रश्न, ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं याच्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर राहिलेला आहे आणि अलीकडे ते पुन्हा ते अधोरेखित करत आहेत, तर त्या दृष्टीने ह्या 12 वर्षामध्ये काय घडलं
0: याच्यामध्ये. ह्या सध्याचा जो क्रायसिस आहे त्यांनी याची निकड फार आपल्याला असं वाटते आहे. पण आपण 12 वर्षाचं जर हे केलं तर आपल्या विदेशी धोरणाचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे मोदींच्या काळामध्ये की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी. या क्षेत्रामध्ये जसं आपण सोलार आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीला जास्त एनकरेज करतो आहे, आपण या क्षेत्रामध्ये भारतामध्ये सुद्धा एक्सप्लोरेशनला भरपूर या सरकारने धोरणही आखलेलं आहे आणि यामध्ये आपण स्वावलंबी कसे होऊ, कारण आपण स्वावलंबी याच्यामध्ये होण्यासारखी आपली परिस्थिती नाही आहे. आपल्याला कुठल्या ना कुठल्या देशावर यामध्ये अवलंबून राहावं लागणार आहे. पण आपलं अवलंबित्व हे एकाच देशावर न राहावं, आपण इतर याच्यामधनं सोर्सेसमधनं हे जनरेट करावं, यासाठी सुद्धा या सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण आताच ऐकली. याचा भाग 2 आम्ही आता प्रसारित केला होता. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी रात्रीचे 8
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वरून. श्रोतो, रात्रीचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूयात सुगम संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत गायलं आहे वैशाली सामंत यांनी, आणि या गीतासाठी संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

वैशाली सामंत यांच्या स्वरात हे गीत आहे चंद्रशेखर सानेकर यांचं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 9:45 वाजत आहेत. आता ऐकूयात समाचार संध्या हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात, शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
3: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
3: संपर्क 232 29 29.

0: डॉक्टर पद्मजा गरुड तज्ज्ञांसमवेत सहभागी होत आहेत गौरी जोशी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. ऐकूया लाईव्ह फोन इन कार्यक्रम. हॅलो डॉक्टर.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आपण ऐकलाच आहे महिलांमधील कर्करोगाच्या समस्या, कारण, लक्षणं आणि उपचार आणि आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलंय स्त्री रोगतज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड यांना. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तर श्रोते हो, या विषयावरच्या आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी 02-241-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता आणि आपल्या शंका विचारू शकता. तर मॅडम, या विषयाला सुरुवात करताना आपण सगळ्या श्रोत्यांना कर्करोग म्हणजे काय किंवा कॅन्सर म्हणजे काय याबद्दल सुरुवातीला काय सांगूयात थोडक्यात?
2: कॅन्सर म्हटलं की पहिल्यांदा सगळेच घाबरतात. तर कॅन्सर म्हणजे काय? तर कॅन्सरमध्ये शरीरातील पेशींची अनियमित आणि अनियंत्रित अशी वाढ होते आणि त्या ठिकाणी ती गाठ तयार होते आणि ती पसरत जाते, जागेवर पसरते, रक्तातून पसरते आणि म्हणून कॅन्सरची भीती वाटते आणि लवकर निदान होणं गरजेचं असतं.
1: अच्छा, म्हणजे या ज्या पेशी आहेत त्या पेशींची संख्या शरीरामध्ये अचानक वाढलेली आपल्याला दिसते.
2: बरोबर. आणि त्या ठिकाणी गाठ तयार होते आणि हा कॅन्सर चोर पावलाने येतो. त्यामुळे काय होतं, सुरुवातीला ती गाठ कधीच दुखत नाही आणि न दुखणारी गाठ असली की त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही, दुर्लक्ष केलं जात आणि ती जास्त वाढल्यावर मग आपण डॉक्टरांकडे जातो.
1: आपण एक फोन कॉल घेऊयात. ठीक आहे, संपर्क तुटलेला आहे. स्त्रियांच्या कर्करोगांच्या संदर्भात आपण बोलणार आहोत, तर स्त्रियांना होणारे कर्करोग कोणते कोणते आहेत?
2: आपण पाहिलं तर तसेच सगळेच कॅन्सर हे स्त्रियांमध्ये पण आढळतात. आजकाल पाहिलं तर मुखाचे, तोंडाचे, मानेचे, जिभेचे हे पण कॅन्सर स्त्रियांमध्ये खूप प्रमाणात आढळून येतात.
1: बरं.
2: आणि म्हणजे जेवढं पुरुषांमध्ये तेवढंच महिलांमध्ये पण आहे,
1: प्रमाण त्याचं आहे
2: नक्कीच.
1: अच्छा, मग आता सुरुवातीला तोंडाचा जो स्त्रियांमध्ये होणारा कर्करोग आहे, तोंडाचा कर्करोग, तर तो कशामुळे होतो?
2: तर आपण पाहिलं तर तोंडाचे जे कॅन्सर आहेत त्याचं मूळ कारण आहे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ, म्हणजे मावा, गुटखा, तंबाखूची मिश्री. बऱ्याच स्त्रिया आपण पाहतो ग्रामीण भागात मिश्री लावतात आणि तंबाखू ही खाण्याचं प्रमाण आहे. त्यामुळं तोंडाचा कॅन्सर, जिभेचा, गालाचा, हिरड्यांचा कॅन्सर याचं प्रमाण स्त्रियांमध्ये बरेच प्रमाणात दिसतं आणि तंबाखूमुळे अन्ननलिकेचे पण कॅन्सर दिसून येतात.
1: अच्छा, मग आता याची काय लक्षणं आहेत, म्हणजे कसं लक्षात येऊ शकतं की तोंडाचा किंवा तोंडाशी संबंधित म्हणजे जिभेचा किंवा असा कुठला कॅन्सर झालेला आहे, काय लक्षण आहे?
2: काय होतं की जिभेवर असेल तर तिथे गाठ तयार होते जिभेमध्ये किंवा हिरडीमध्ये, किंवा सुरुवातीला चट्टा दिसतो किंवा जखम दिसते लाल रंगाची आणि कधी कधी जिभेवर असेल तर तिथून रक्त येतं आणि हिरडीला असेल तर तिथून तिथली दाढ वगैरे हालायला लागते गाठ तयार झाले. मग आणि कधी मानेवर असलं, मानेवर पसरलं तर मानेवर गाठ दिसते आणि मग ते जेव्हा दाखवले तर त्यावेळेस आपण काय करतो की ते मुळात तपासतो आपण टॉर्च लावून आणि मग त्या गाठीचं आपण एक बायोप्सी म्हणजे छोटा तुकडा तपासायला घेतो आणि मग त्याचं निदान कन्फर्म करतो कॅन्सर असेल आणि मग बाकीच्या तपासण्या करून त्याप्रमाणे उपचार केले जातात.
1: अच्छा, आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो.
3: हॅलो.
1: हां, आपला प्रश्न विचारा.
3: उपचार सांगा आम्हाला कर्करोगाबद्दल मॅम.
2: सांगूया. हा, कॅन्सर म्हटलं की पहिली गोष्ट अजिबात घाबरायचं नाही. आपल्याला कुठे न दुखणारी गाठ आढळली तर आपण ती तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून खात्री करून घ्यायची आणि इतर आवश्यक तपासण्या करायच्या. कॅन्सरच्या उपचाराबद्दल आपण नंतर डिटेल
1: बोलणारच आहोत सविस्तर मध्ये.
2: पण आता मुख्य म्हणजे कॅन्सरचे उपचार म्हणजे कॅन्सरचे ऑपरेशन करणं आणि पहिल्या दुसऱ्या स्टेजला असेल तर तो आजार मुळापासून काढून टाकायचा त्याला आपण आर झिरो रिसेक्शन, म्हणजे तो कॅन्सर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग पूर्ण काढून टाकायचा. आणि त्यानंतर मुख्य म्हणजे तोंडाचे असो कॅन्सर, त्यानंतर तिथे आपण केमोथेरपी देतो आणि रेडिएशन म्हणजे लाईटचे उपचार खूप आवश्यक असतात. बऱ्याच पेशंटना वाटतं आपण आता ऑपरेशन केलं मग इतर ट्रीटमेंटची काय गरज.

0: आहे किंवा ते घाबरून घरी बसतात. पण कॅन्सरचे लवकर उपचार आणि पूर्ण उपचार करायचे म्हणजे ऑपरेशन, केमोथेरपी, रेडिएशन, त्याचबरोबर जर गरज पडली तर हार्मोन थेरपी, इम्युन, हे पूर्ण उपचार केले तर कॅन्सर नक्कीच बरा होऊ शकतो.
1: अच्छा, तर आता तोंडाच्या कॅन्सरबद्दल आपण जे बोलत होतो तर बायोप्सी तुम्ही सांगितलं, तर मग स्टेज कुठली आहे कॅन्सरची? पहिली स्टेज आहे, दुसरी स्टेज आहे, हे कुठल्या तपासणीमधनं कळतं?
0: त्याच्यामध्ये आपण बायोप्सीमध्ये निदान झालं तर आपण त्या भागाचा सीटी स्कॅन करतो.
1: बरं,
0: मग सीटी स्कॅनमध्ये आपल्याला तो आजूबाजूला किती पसरला आहे हे कळतं. नंतर छातीचा एक्सरे करतो, काही कॅन्सर लंगमध्ये जातात.
1: बरं,
0: तर जेव्हा तो आणि पोटाची सोनोग्राफी करतो, लंगमध्ये गेला किंवा लिव्हरमध्ये गेला, याचा अर्थ तो कॅन्सर चौथ्या स्टेजला गेला.
1: बरं,
0: आणि आजकाल आपल्याला जर शंका आली की कॅन्सर बरेच दिवस आहे आणि आपल्याला पुढे जास्त पसरलं असं वाटलं तर पेट स्कॅन नावाची एक टेस्ट असते, पेट सीटी, ती पण आपण करून घेतो. पण प्रत्येकही पेट स्कॅनची गरज नसते. बायोप्सी करायची आणि सीटी स्कॅन किंवा एम आर आय, पोटाची सोनोग्राफी ह्या आवश्यक, आणि रक्ताच्या तपासण्या.
1: अच्छा,
0: काही ट्युमर मार्कर्स असतात तेही आवश्यक असतात, ते आपण करतो.
1: अच्छा, तोंडाच्या कॅन्सरनंतर आपण दुसरा कुठला स्तनांचा कॅन्सर तुम्ही सांगितलं?
0: हो, आजकाल आपण पाहिलं तर स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय. पूर्वी आपण पाहिलंय की 15-20 वर्षापूर्वी गर्भाशयाचे कॅन्सर खूप जास्त होते, पण आता स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय, म्हणजे सर्वच ठिकाणी, आपल्या शहरी भागात, ग्रामीण भागात. म्हणजे आपण कारण नेमकं सांगू नाही शकणार की लाईफस्टाईल बदलली असेल आपली. आता उशिरा लग्न होतात, मुलांची संख्या कमी, त्यामुळं ब्रेस्ट फीडिंग, स्तनपान कमी होतं.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळं आणि आहारामध्ये सुद्धा आपल्या थोडस आता केमिकल युक्त आहार असतो, त्यामुळे स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय. तर अगदी 25-20 वर्षाचे सुद्धा तरुणी असतात की ज्यांना गाठ आहे असं निदान झालं तर ती बऱ्याचदा तपासणीमध्ये कॅन्सर आढळू शकतो.
1: अच्छा, मग आता स्तनांच्या कॅन्सरची लक्षणं काय आहेत की गाठ हेच प्रमुख त्याचं लक्षण आहे?
0: बरोबर आहे. तर स्तनामध्ये जेव्हा न दुखणारी गाठ अगदी छोटी जरी असली तरी ती दाखवून त्याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण स्त्रियांनी जागरूक राहणं खूप गरजेचं आहे, म्हणजे विशेष करून 30 वयानंतर ज्याला आपण स्वयं स्तन तपासणी किंवा सेल्फ एक्झामिनेशन ऑफ ब्रेस्ट म्हणतो, की आपल्या पाळी झाल्यानंतर स्वतःच्याच हाताने स्वतःचं स्तन तपासणी, आणि त्याच्यामध्ये जर काही गाठ आढळली किंवा आपल्या काही रक्तस्राव होतोय किंवा चिकट स्राव येतोय ब्राऊन कलरचा वगैरे असं वाटलं, किंवा स्तनाच्या आकारात बदल झाला, आणि मुख्य म्हणजे गाठ लागतीये की जी कमी होत नाही, दुखत नाही,
1: बरोबर,
0: तर नक्कीच ती दाखवून घ्यावी स्त्री रोग तज्ज्ञांना किंवा तज्ज्ञ डॉक्टरांना. आणि त्याच्यामध्ये आजकाल आपण FNS नावाची टेस्ट करतो, म्हणजे सुईद्वारे पेशी काढून घ्यायची आणि तपास, त्याचा रिपोर्ट आपल्याला 2 तासात मिळतो, म्हणजे गाठ साधी आहे की कॅन्सरची हे आपल्याला कळतं. आणि तशी जर कॅन्सरची असेल तर आपण लगेच त्याचे उपचार करू शकतो, किंवा मग बायोप्सी आपण करतो.
1: बायोप्सीच्या
0: रिपोर्टला वेळ लागतो, आणि त्याचबरोबर सोनोमॅमोग्राफी, मॅमोग्राफी ह्या साध्या म्हणजे नॉन इन्व्हेझिव्ह टेस्ट आहेत, की ज्याच्यामध्ये आपण ही तपासणी करून कॅन्सर आहे हे निश्चित निदान करू शकतो आणि त्याप्रमाणे उपचार करू शकतो.
1: आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो,
2: हा
1: बोला, आपला प्रश्न विचारा.
2: हा मॅडम, मी राजेश मायावते बोलतो.
1: बोला.
2: अहिल्यानगर. माझा प्रश्न असा आहे की आमच्या मिसेसचं म्हणजे पोटाचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे कॅन्सरचं.
1: बर,
2: तर मला असं विचारायचं का ते परत उद्भवू शकतो का, ते गाठ वगैरे काढून टाकलेली त्यांची.
0: हॅलो, हा पण त्याचा रिपोर्ट काय आलेला आहे?
2: त्याचा रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे,
0: म्हणजे गर्भाशयाचे
2: काढून टाकलेली परत उद्भवू शकतो का असं विचारायचंय
0: मला. मग काय होतं त्याच्यामध्ये फॉलोअप ठेवणं, म्हणजे वर्षातून एकदा किंवा 6 महिने सोनोग्राफी करून घेत
2: राहा. बॅगला गाठ आली होती ती बॅग काढून टाकली, नाही का?
0: हा हा, अच्छा, आणि नॉर्मल होती.

0: नती गाठ,
1: हा नाही कॅन्सरचीच होती ती.
0: मग केमोथेरपी वगैरे घेतली का?
1: हा ते काय केमो वगैरे ते सगळं केलं नाही का.
0: बर, किती वर्ष झाली त्याला?
1: आता झालं 1-1.5 वर्ष आलं नाही का.
0: बर बर, मग तुम्ही रेग्युलर 3-3 महिन्यांनी चेकअप करून घ्यायचा डॉक्टरांकडून, आणि सोनोग्राफी वगैरे करून घ्यायचा, म्हणजे परत जर आलं तर लक्षात येतं आपल्याला, आणि ब्लड टेस्ट करून घ्यायचा, लक्ष ठेवायचं.
1: बर बर,
0: चालेल, धन्यवाद.
2: स्तनांच्या कॅन्सरबद्दल आपण बोलतो आहोत, तर स्तनांच्या कॅन्सरची लक्षणं आपण पाहिली की गाठ त्याच्यामध्ये येते, त्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ एक्झामिनेशन जे आहे ते सांगितलं, किंवा सेल्फ एक्झामिनेशन केल्यानंतर आपल्याला जर काही जाणवलं तर आपण तज्ज्ञांकडे जाऊन मग बायोप्सी म्हणा किंवा सुईद्वारे तिथल्या पेशींची तपासणी करणं हे सांगितलं. तर या तपासण्या झाल्यानंतर समजा जर आढळलं की ब्रेस्टचा कॅन्सर झालेला आहे तर त्याच्यावर काय काय उपचार असतात?
0: स्तनाच्या कॅन्सरमध्ये मुख्यतः उपचार आहे सर्जरी.
2: बर,
0: सर्जरीमध्ये आपण ठरवतो की गाठ किती साईजचे. समजा ती गाठ लहान आहे, म्हणजे 3 सेंटीमीटरपेक्षा लहान असेल आणि पेशंटचं वय कमी आहे, तर आपण ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी करतो. म्हणजे ब्रेस्ट स्तन आपण काढत नाही, आपण स्तन तसंच ठेवतो, फक्त ती गाठ आणि गाठीच्या आजूबाजूचा थोडासा भाग. आणि हा स्तनाच्या कॅन्सरचं वैशिष्ट्य, तो बगलेमधल्या गाठींमध्ये पसरतो, म्हणून एक्झिलाच्या गाठ लिम्फ नोडचे असतात, एक्झिलर डिसेक्शन हे आपण करतोच. आणि जर म्हणजे हे एक BCS हे एक ऑपरेशन झालं, किंवा दुसरं ऑपरेशन आहे ज्याच्यामध्ये आपण स्तन पूर्णपणे काढतो, ज्याला मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी आणि काखेतल्या गाठी एक्झिलर डिसेक्शन, तर या प्रकारे आपण सर्जरी करतो. या दोन प्रकारे सर्जरी करतो. पण ब्रेस्ट कॅन्सर हा इतर कॅन्सरपासून वेगळा काय आहे की कारण तो ब्लडमधून तो बऱ्याच ठिकाणी पसरतो आणि त्यामुळं केमोथेरपी खूप आवश्यक असते. केमोथेरपी जवळजवळ 8-9 सायकल आपण करतो आणि त्यात जर हार्मोन पॉझिटिव्ह आलं, HER2 पॉझिटिव्ह, तर टार्गेटेड थेरपी ट्रास्टुझुमॅप नावाचं इंजेक्शन तेही घ्यावं लागतं.
2: बर,
0: आणि रेडिएशन हे पण खूप आवश्यक आहे.
2: अच्छा,
0: कारण बऱ्याचदा काय होतं, ऑपरेशन केमोथेरपी झाले की त्याच्यामध्ये पेशंटना वाटतं आता रेडिएशनची गरज नाही, पण रेडिएशन सुद्धा पूर्ण करणं गरजेचं आहे, म्हणजे हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो.
2: अच्छा,
0: पूर्ण सर्व प्रकारचे उपचार करणं आणि ह्याच्यामध्ये हार्मोन थेरपी पण असते. ERPR जर पॉझिटिव्ह असतील तर आपण काही गोळ्या देतो, त्या 7-10 वर्ष घ्याव्या लागतात, म्हणजे प्रिव्हेन्शन होतं परत कॅन्सर उद्भवू नये
2: म्हणून. बरोबर आहे. पण याच्यामध्ये मग आता स्तनाचा कॅन्सर जो आहे, ब्रेस्ट कॅन्सर जो आहे, तो म्हणजे फर्स्ट स्टेज असेल तर बरा होऊ शकतो का, कसं असतं? म्हणजे
0: बरा होऊ शकतो पण त्याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात. म्हणजे आपण स्तनाच्या कॅन्सरची बायोप्सी झाल्या तो पॉझिटिव्ह आला तर त्याच्यामध्ये अजून एक टेस्ट असते IC, त्याच्यामध्ये आपण ERPR म्हणजे हार्मोन रिसेप्टिव्ह आहे का तो कॅन्सर, की हार्मोन डिपेंडंट नाही आहे. ERPR निगेटिव्ह आणि HER2 निगेटिव्ह, ज्याला आपण ट्रिपल निगेटिव्ह किंवा TNBC म्हणतो, हा जरा भरभर वाढणार आणि थोडा खराब प्रकारचा. याच्यामध्ये आपण पूर्ण ट्रीटमेंट केली तरी सुद्धा कधी कधी 2-3-4 वर्षांनी तो परत उद्भवतो. म्हणजे लोकल जागेवर नाही उद्भवत ब्रेस्टमध्ये, पण लिव्हरमध्ये असेल किंवा कधी कधी मेंदूमध्ये आजार तो जातो किंवा लंगमध्ये जातो. आणि मेंदूमध्ये गेला तर पेशंटला हेडेक होणं, चक्कर येणं किंवा डोकं खूप दुखणं अशी लक्षणं आढळली, विशेष करून ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट. तर ताबडतोब आपण मेंदूचा MRI करून घेतो. आणि
2: हे ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतरच्या याच्यामध्ये,
0: म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर बरा झाला, ट्रीटमेंट पूर्ण झाली, तर 3 वर्ष कधी कधी 10-12 वर्षांनी पण तो परत असा मेंदूमध्ये लिव्हरमध्ये उद्भवू शकतो. पण त्याच्यावर पण घाबरू नये की त्याच्यावर पण मेंदूमध्ये जरी गेला तरी आपण चांगल्या रेडिएशन मशीनवर त्याला इलाज करून छोटा तो पूर्णपणे कधी कधी बरा होऊ शकतो. म्हणजे आमच्याकडे काही पेशंट आहेत की ज्यांना मेंदूमध्ये आजार गेला ब्रेस्ट कॅन्सरचा, पण त्यानंतर आपण मेंदूला रेडिएशन देतो टार्गेट करून त्याच ठिकाणी, आणि त्यातूनही

0: आता बरं झालेले आहेत.
1: अच्छा,
0: तर बरे होऊ शकतात.
2: बरे होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं ते आहे की मनोधैर्य खचू न देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर आता स्त्रियांमधले कॅन्सर कोणकोणत्या ठिकाणी होतात, तर तोंडाचा कर्करोग, मुखाचा कर्करोग आपण पाहिला, दुसरं ब्रेस्ट कॅन्सर आपण पाहिला, तिसरा काय प्रकार असतो म्हणजे कुठे होऊ शकतो
0: बघूयात. की गर्भाशयाचा कॅन्सर,
2: बर, म्हणजे ज्याला आपण सर्विक्सचा म्हणतो,
0: बरोबर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि गर्भाशय असे दोन्ही प्रकारचे कॅन्सर आढळतात. तर गर्भाशय मुखाचं कॅन्सर असेल तर लक्षणं तीच आहेत की बऱ्याचदा अंगार जातं, म्हणजे इरेग्युलर ब्लीडिंग होतं, पाळी थांबली आहे, पाळीच्या मध्ये अंगार लाल जातं किंवा पाळीला जाण्याचं प्रमाण वाढतं, किंवा कधी कधी लाल न जाता ब्राउनिश किंवा पांढरा स्त्राव जास्त जातो, आणि कधी कधी मेनोपॉज नंतर म्हणजे पाळी थांबली आहे की 55-60 वयानंतर पुन्हा ब्लीडिंग सुरू होतं, तर अशा वेळेस अगदी न घाबरता आपण दाखवलं पाहिजे. बऱ्याचदा त्याच्याकडे महिला दुर्लक्ष करतात की आता कशाला मला परत अंगावर जातं, हा काय त्रास सुरू झाला, मग काहीतरी गोळ्या घेऊन यायच्या डॉक्टरांकडून. पण ह्यात वेळ न घालवता आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या करून घ्यायला पाहिजे, म्हणजे निदान झालं तर आपण ह्याच्यामध्ये ऑपरेशन करून तो बरा होऊ शकतो. कधी कधी ओटी दुखतं, थोडस जास्तच अंगार फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज होतो, कंबर वगैरे दुखते, तर दुर्लक्ष न करता दाखवून घ्यावं.
2: अच्छा, आता मगाशी जसं तुम्ही सांगितलं ब्रेस्ट कॅन्सर अगदी 20-25 मुलींना सुद्धा होऊ शकतो, हां, तर तसं गर्भाशयाचा जो कॅन्सर आहे किंवा म्हणजे सर्विक्सचा किंवा युटेरसचा, तर याला काही वयाचं हे आहे मर्यादा की म्हणजे एका ठराविक वयानंतरच हा होतो का असं काही नाही इथे सुद्धा?
0: असं काही नाही, पण युजली सर्व्हायकल कॅन्सर आपण बघतो हा साधारण 35-40 वयाच्या आसपास आढळतो, 35-50 वयापर्यंत जास्त असतो. आणि गर्भाशयाचा कॅन्सर म्हटलं तर बऱ्याचदा तो पाळी बंद झाल्या म्हणजे 50 नंतरच आढळतो, आणि त्याच म्हणजे मेनोपॉज झाल्यावर पुन्हा रक्तस्राव ब्लीडिंग चालू होतं, तर अशा वेळेस आपण म्हणून तपासणी करणं की इथं सुद्धा पॅप्समेअर टेस्ट रेग्युलर करत राहणं हे खूप महत्त्वाचं असतं, आणि त्यातही आपल्याला ही लक्षणं आढळली तर आम्ही तपासणी करतो की इंटरनल एक्झामिनेशन करून तिथे जर आपल्याला सर्विक्समध्ये काही शंकास्पद वाटलं तर आपण तिथून पुन्हा बायोप्सी घेतो.
2: अच्छा,
0: आणि मग कन्फर्म करतो. किंवा जर गर्भाशयाचा कॅन्सर असेल तर आपण क्युरेटिंग करून आतल्या ज्या टिश्यू असतात त्या तपासून कॅन्सर आहे का.
2: अच्छा,
0: आणि असेल तर त्याप्रमाणे स्टेज प्रमाणे पुढचे उपचार करतो.
2: अच्छा, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा बायोप्सी, पॅप्समिअर, त्याच्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशन,
0: सिटी स्कॅन करणं हे पण तेवढंच गरजेचं असतं. सिटी स्कॅन मध्ये तो किती पसरलाय का हेही आपल्याला कळतं, आणि त्याप्रमाणे जर स्टेज पहिली आणि दुसरी असेल तर आपण ऑपरेशन करतो आणि पूर्णपणे तो आजार म्हणजे गर्भाशय, गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ओव्हरीज, फॅलोपियन ट्यूब ह्या पूर्ण काढतो. आणि सर्व्हायकल कॅन्सरमध्ये तर आपण त्याच्या सर्विकच्या आजूबाजूचा थोडा भाग आणि लिम्फ नोड्स हे पण काढतो, म्हणजे पुन्हा तो आजार उद्भवू नये. आपल्याला जो डोळ्याला दिसणारा भाग आहे हा पण बराचसा काढतो, आणि मग पुढचे उपचार करणं म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये केमोथेरपी, आणि तेवढंच महत्वाचं आहे की केमो रेडिएशन दोन्ही बरोबर देणं. रेडिएशन हे खूप महत्वाचं आहे म्हणजे सर्व्हायकल कॅन्सरमध्ये आणि युट्राईन कॅन्सरमध्ये सुद्धा. आणि रेडिएशन आपण देतो म्हणजे एक्स्टर्नल बीम रेडिएशन म्हणतो ते, म्हणजे जे आपण मोठ्या मशीनवर बाहेरून देतो पोटाला, आणि ते पूर्ण झाल्यानंतर आपण 15 इंटरनल रेडिएशन असतं त्याला ब्रॅकीथेरपी म्हणतो. ते सुद्धा 2-3 त्याचा जो आपला रिपोर्ट येतो ऑपरेशन नंतर त्यामध्ये 2-3 ब्रॅकीथेरपी, 1 पेशंटला पूर्णपणे ऍडमिट ठेवून त्याच्यामध्ये ते ब्रॅकीथेरपी दिली जाते. म्हणजे ते गर्भाशयाच्या जवळ रेडिएशन दिले जात.
2: बरोबर, आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो,
3: हा नमस्कार.
2: हा नमस्कार,
3: चिंतामणी खेऊर पुणे इथून औदुंबर बंडकर आपणास बोलत आहे.
2: बोला, प्रश्न विचारा.
3: तर मॅडमला असं मला प्रश्न विचारायचा आहे की जर समजा हे कॅन्सर विषयी जर प्रश्न

0: असला तरी मी माझ्या वडिलांचा जे पाठीला एक गाठ आहे आणि हाताला एक गाठ आहे, परंतु गेली कित्येक वर्षापासून ते वाढत पण नाहीये आणि ते कमी पण होत नाहीये, तर ते काय असू शकतं?
1: तर बहुतेक ती कॅन्सर चिन्ह असणार आहे, वाढत नाही याचा अर्थ.
0: आपण म्हणजे चरबी गाठ असू शकते, रक्तगाठ असू शकते,
1: जास्त करून ती चरबीची गाठ असू शकते.
0: पण
1: अच्छा, मग आपण लक्ष ठेवायचं, कधी भरभर वाढायला लागली तर ती गाठ काढून घ्यावी.
0: वाढतच नाही
1: हा मग, राहू दे तशीच, काय काळजी करू नका.
0: तरी पण आम्ही चेक करून घेतो. ठीक आहे,
1: हो चालेल, एफ एन आय सी करून घ्या टेस्ट.
2: गर्भाशयाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर याच्यावर उपचार पद्धती काय काय आहेत?
1: गर्भाशयाचा कॅन्सर जे स्त्रियांमध्ये मुख्य, त्याच्यामध्ये ऑपरेशन हा एक मुख्य इलाज आहे. पण बऱ्याचदा आपण पाहतो की आपल्या स्त्रिया एवढ्या पहिल्या स्टेजला येत नाहीत, दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला येतात जेव्हा तो आजार थोडा आजूबाजूला पसरलेला असतो. तर त्यावेळेस आपल्याला सी टी स्कॅनमध्ये दिसलं की तो आजूबाजूला थोडा गेला, तर त्यावेळेस सी टी आर टी म्हणजे केमो आणि रेडिएशन हे बरोबर आपण देतो. आणि रेडिएशनही स्टेज सेकंड असेल तरीसुद्धा तो आजार, पूर्ण रेडिएशन घेतलं तर बऱ्याचदा तो बरा होऊ शकतो, क्युअर होतो.
2: अच्छा,
1: त्यामुळे रेडिएशन पूर्ण करणं म्हणजे एक्सटर्नल रेडिएशन आणि ब्रॅकेथेरपी
2: हे
1: पूर्ण दोन्ही करायचे आणि केमोथेरपी पण घ्यायचे.
2: अच्छा,
1: तर तो बरा होऊ शकतो.
2: अच्छा, आता याच्यानंतर आपण पुढच्या कॅन्सरच्या याच्याकडे वळूयात की ज्याला आपण अंडाशयाचा, ज्याला ओव्हरीजचा कॅन्सर म्हणतो किंवा गर्भनलिकेचा कॅन्सर, फॉलोपियन ट्यूबचा कॅन्सर, तर याच्याबद्दल काय सांगाल?
1: आपण पाहूया की ओव्हरीजचा कॅन्सर याच्यामध्ये तो आत पेल्विस मध्ये असतो म्हणजे ओटी पोटात, त्यामुळे लवकर कळत नाही. एक तर तो कॅन्सर जेव्हा गाठ होऊन ती जेव्हा पोटामध्ये येते, हाताला लागायला लागते तेव्हाच ते कळत.
2: म्हणजे याचं लक्षण ते की ती गाठ
1: लागते.
2: अच्छा अच्छा,
1: पण ती गाठ कधी कधी लवकर निदान म्हणजे आपण रेग्युलर ह्याच्यासाठी आम्ही सांगतो की महिलांनी दरवर्षी आपलं चेकअप करून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रुटीन जसं आपण आपला वाढदिवस साजरा करतो की आपल्या ब्लड टेस्ट करायचे रुटीन, शुगर आहे का, नंतर ईसीजी छातीचा एक्सरे, त्याचबरोबर पोटाची सोनोग्राफी, सिम्पल टेस्ट आहे म्हणजे याच्यात काही कर की त्याच्यामध्ये अनेक आपल्याला कळू शकतं की गर्भाशयाचं कॅन्सर आहे का, ओव्हरीचा कॅन्सर आहे का, किंवा लिव्हरचा काही प्रॉब्लेम आहे का.
2: अच्छा,
1: तर त्या सोनोग्राफी रेग्युलर केली तरच ते ओव्हरीचा कॅन्सर आहे किंवा गाठ आहे हे आपल्याला कळतं. आणि आपण ब्लड, दुसरी एक टेस्ट आहे ओव्हरीन कॅन्सरला, एक ट्युमर मार्कर जे CA125, की आपल्याला जर सोनोग्राफी दिसलं की एक त्या स्त्रीच्या 40-45 वयाला एक ओव्हरी थोडी मोठी झाली
2: आहे,
1: तर CA125 नावाची आपण टेस्ट करतो. आणि ते जर वाढलेलं असेल ट्युमर मार्कर, तर त्याचा अर्थ ती कॅन्सर असू शकते.
2: जास्त आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो
3: हॅलो मॅडम, कर्करोगाची लक्षणे सांगा आम्हाला.
1: कर्करोगाची लक्षणं आपण म्हटली तर अवयवानुसार बदलतात. आता महिलांचे कर्करोग आपण म्हटलं तर गर्भाशयामध्ये अंगावर लाल जातं, पाळीच्या मध्ये जाईल, किंवा पाळीच्या वेळी पण जास्त रक्तस्राव होतो. पाळी थांबल्यानंतर म्हणजे पाळी बंद झाली आहे मेनोपॉज नंतर 55-60 वयानंतर सुद्धा परत ब्लीडिंग होतं, तशी लक्षणं किंवा अंगार जातं, त्याचा वास येतो, ब्राउनी डिस्चार्ज किंवा पांढरं जाते, वारंवार पांढरं जाते, ट्रीटमेंट घेऊन थांबत नाही, ओटी पोटात दुखतं, अशी लक्षणं महिलांच्या कर्करोगाची असतात. जर आपण पाहिलं इतर ठिकाणी किंवा संडासवाटी रक्त जाते तर बऱ्याचदा ते मूळ व्याध आहे, मूळ व्याध आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
3: किंवा
1: बोला लघवीमध्ये रक्तस्राव होतोय अचानक, तर अशी आपल्याला लघवीच्या ठिकाणचा कॅन्सर म्हणजे युरिनरी ब्लॅडरचा असू शकतो.
3: हॅलो डॉक्टर
1: बोला.
3: कर्करोग म्हणजे कोणत्या वयामध्ये जास्त होण्याची लक्षणे असतात?
1: कर्करोग तसा आता सध्या तर कुठलंच वयाचं बंधन राहिलेलं नाहीये, पण तरी सुद्धा साधारण 40-45 वयानंतर कॅन्सर थोडं जास्त प्रमाणात आढळतो.

0: जातो, कारण आपली
1: ठीक आहे.
0: प्रतिकार शक्ती कमी होते, कॅन्सरचं प्रमाण वाढत जात.
1: धन्यवाद
0: चांगलं,
1: मॅडम.
0: थँक्यू.
2: आपण ओव्हरीजच्या कॅन्सरबद्दल बोलत होतो, तर त्याच्यामध्ये उपचार पद्धती काय आहे?
0: तर कॅन्सर ओव्हरीचं होणं याच्यामध्ये आपण निदान पहिलं आता आलो की आपण सोनोग्राफी खूप महत्त्वाची टेस्ट आहे. तो जर छोटा असेल तर आपण सोनोग्राफीत बघतो गाठ आहे, त्याच्यात जर पाणी झालं असेल म्हणजे ॲसायटिस म्हणतो की त्याच्या आजूबाजूला पोटामध्ये पाणी झालं, तर पाणी झालं असेल तर आपण ऑपरेशन आधी करत नाही. म्हणजे ऑपरेशन हा उपचार आहे, पण जर पोटामध्ये पाणी असेल आणि ती गाठ मोठी झाली असेल तर आपण आधी केमोथेरपी देतो, ज्याला ड्रग्स खूप चांगले आलेले आहेत केमोथेरपीचे, तर ते केमोथेरपी देऊन आपण ते गाठ साईज कमी करतो. त्याचबरोबर पोटामध्ये जे पाणी झाले ते पाणी पण गाठ कमी झाली की पाण्याचं प्रमाण कमी होत जातं, आणि पाणी कमी झालं गाठ लहान झाली की 4 ते 6 सायकल देतो आपण केमोथेरपीचे 3-3 आठवड्याला, आणि मग आपण त्या ऑपरेशन हे आवश्यकच असतं ओव्हेरियन कॅन्सर. मग त्याच्यामध्ये आपण ओव्हरीची गाठ काढतो, त्याच्याबरोबर गर्भाशय पण काढतो, आणि त्याचबरोबर ओमेंटम नावाचा भाग असतो की ज्या म्हणजे जे आवरण असतं आतड्यांवर चरबीचं, जे प्रोटेक्टिव्ह लेअर असतो, पण हा ओव्हरीचा कॅन्सर हा त्या ओमेंटममध्ये पर्यंत पसरतो. म्हणून जरी त्यावेळेस तो ऑपरेशनच्या पोट उघडल्यावर पसरला नसला तरी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण ओमेंटेक्टॉमी पण करतो, म्हणजे ओव्हरी ती गाठ पूर्ण काढतो आणि ओमेंटेक्टॉमी करतो.
2: अच्छा.
0: आणि त्यानंतर परत केमोथेरपी आवश्यक असते, कारण आपण डोळ्याला दिसणारा भाग काढतो
2: बरोबर
0: सगळा, पण न दिसणाऱ्या पेशी आजूबाजूला ज्या असतात त्या परत तिथून कॅन्सर उद्भवू नये म्हणून केमोथेरपी ही खूप आवश्यक असते.
2: बरोबर. तर श्रोते हो, आपण या विषयावर बोलणार आहोतच, पण कार्यक्रमाच्या मध्यावर या ठिकाणी आपण एक म्युझिकल ब्रेक घेऊयात.

0: आपण एकदा आज लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे महिलांमधील कर्करोगाच्या समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. तज्ज्ञ आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. तज्ज्ञांसमवेत सहभागी झाले आहेत गौरी जोशी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे. ऐकूया लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टरचा उर्वरित भाग.
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मध्यंतरानंतर किंवा या म्युझिकल ब्रेकनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात स्वागत. विषय आपल्याला माहितीच आहे, महिलांमधील कर्करोगाच्या समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड आपल्या शंकांचं निरसन करतायत. 02-241-42-34 किंवा 02-243-72 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण आपल्या शंका निश्चितच विचारू शकता. तर मॅडम, मला आता असं सांगा की अंडाशयाच्या कॅन्सरनंतर अजून कुठले कॅन्सर आहेत की ज्याच्याबद्दल महिलांनी जागरूक राहायला पाहिजे, की या गोष्टी लक्षात येत नाहीत की याही अवयवाचा कॅन्सर असू शकतो किंवा त्याची लक्षणं काय आहेत?
2: आता मी पाहतो, आत्ता बोलले की अन्ननलिकेचा कॅन्सर बऱ्यापैकी दिसतो महिलांमध्ये सुद्धा.
1: बरं,
2: म्हणजे सुरुवातीला आपण म्हटलं तसं तंबाखूजन्य मिश्री यामुळे अन्ननलिकेचा कॅन्सरचं प्रमुख लक्षण आहे की अन्न गिळायला त्रास होतो.
1: म्हणजे
2: सुरुवातीला सॉलिड म्हणजे भाकरी चपाती थोडं अडकल्यासारखं वाटतं, जात नाही. आणि तो आजाराकडे आपण दुर्लक्ष केलं, ठसका लागतोय म्हणून, तर मग लिक्विड पदार्थ सुद्धा गिळायला त्रास होतो. मग अशा वेळेस आपण दुर्बिणीने तपासणी करतो अन्ननलिकेची, एंडोस्कोपी म्हणतो. आणि त्यात जिथं आपल्या लेवलला काट दिसेल किंवा जखम, रक्तस्राव, तिथून बायोप्सी घेऊन आपण कन्फर्म करतो. आणि त्यानुसार उपचार म्हणजे खालच्या बाजूला असेल तर ऑपरेशन किंवा मग रेडिएशन, केमोथेरपी, हे उपचार करून तो आजार बरा होऊ शकतो. आणि अजून आपण पाहिलं तर अन्न जठराचं कॅन्सर किंवा आता आपण सध्या पाहतो की मोठ्या आतड्याचे कॅन्सर सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात महिलांमध्ये सुद्धा दिसून येतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षण किंवा संडासच्या जागेचं कॅन्सर असेल तर संडासमध्ये रक्त पडतं, फ्रेश रक्त पडतं, किंवा कधी कधी काळपट रक्त, अन्न पचनाला किंवा रविवार जुलाब होतात, किंवा कधी जुलाब होतात, कधी कॉन्स्टिपेशन होतं. तर अशा प्रकारे जर लक्षणं आढळली तर आपण तपासणी करून घेणं, म्हणजे पुन्हा खालून कोलोनोस्कोपी दुर्बिणीद्वारे मोठ्या आतड्याची तपासणी. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही पॉलिप किंवा गाठ दिसली तर त्याची बायोप्सी करून घेऊन आपण खात्री करतो. आणि त्यानुसार मग कोलन कॅन्सरमध्ये आपण ऑपरेशन करतोच आणि त्याचबरोबर केमोथेरपी आवश्यक असते. आणि जर मोठ्या आतड्यात म्हणजे संड्याच्या ठिकाणी कॅन्सर असेल, ज्याला गुदद्वाराचं कॅन्सर, त्याच्यामध्ये पण बऱ्याच काय होतं महिलांमध्ये किंवा इतर मूळ व्याध आहे असं वाटतं, रक्तस्राव होतो.
1: बरोबर,
2: बऱ्याचदा 6 महिने तर त्याच्याकडे लक्ष मूळ व्याध समजूनच गोळ्या वगैरे घेऊन काही आयुर्वेदिक उपचार करून घेतले जातात. पण तिथे जर आपण तपासलं, बायोप्सी केली,

0: कॅन्सर आढळला तर मग मात्र उपचार पूर्णपणे आपल्याला कॅन्सरप्रमाणेच करावे लागतात. आणि गुदद्वाराच्या कॅन्सरचे आपण त्याच्यामध्ये आधी रेडिएशन दिलं जातं, म्हणजे आता नवीन प्रोटोकॉल प्रमाणे. पूर्वी आपण आधी ऑपरेशन आणि मग केमो रेडिएशन करायचं, पण आता केमो रेडिएशन म्हणजे आधी रेडिएशन द्यायचं तिथे 25 रेडिएशन आणि त्याच्याबरोबर गोळ्या असतात केमोथेरपीच्या, त्या गोळ्या दिल्या जातात. आणि ते झाल्यानंतर मग आपण ते फॉलोअप करतो. जर आजार आपल्याला पुन्हा उद्भवल्यासारखा दिसला की सिटीमध्ये पेट सिटीत, तर मग आपण ऑपरेशनचा विचार ऑपरेशन करतो.
1: अच्छा.
0: पूर्णपणे ऑपरेशन करून तो आजार काढून टाकायचा आणि मग केमोथेरपी वगैरे करायची, म्हणजे पेशंट पूर्ण बरा व्हावा या दृष्टीने आधुनिक उपचार केले जातात.
1: आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो.
2: हॅलो, नमस्कार मॅडम.
1: हा नमस्कार,
2: मी सुरेश पाटोळे बोलतो मॅडम, खेडले परमानंद वरून.
1: प्रश्न विचारा
2: मॅडमला. प्रश्न विचारायचा, रक्ताचा कॅन्सर सांगितलेला आहे मिसेसला.
0: बर, कोणत्या
2: रक्ताचा कॅन्सर चे उपचार होतात का आपल्या नगरमध्ये?
0: रक्ताचा कॅन्सर कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे क्रॉनिक आहे की अक्यूट आहे?
2: ते अंगावरची चट्टी येतात मॅडम, असे काळे हिरवे.
0: बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये रक्ताच्या कॅन्सर मध्ये बरेच प्रकार आहेत, म्हणजे अक्यूट AML आहे, LL आहे. कधी निदान झालं?
2: निदान 1 महिन्यापूर्वी झालंय.
0: बर बर, मग आता उपचार करायचे आहेत अजून?
2: हो, उपचार म्हणजे योजनेत पण टाकली एक गोळी सरकारांनी.
0: हा,
2: पण आम्हाला तुमच्या हॉस्पिटलला यायचं होतं.
0: हा, येऊ शकता ना, सल्ला घेऊ
2: होतील का ती इलाज आपली?
0: होऊ शकतात. हा, तुम्ही एकदा
2: चालते.
1: बर मॅडम, आता आपण तपासणी म्हणजे आपण कारणं लक्षणं पाहिली, तर आता उपचार पद्धतीमध्ये तुम्ही खूप वेळा उल्लेख केला की केमोथेरपी उपचार पद्धती. ही केमोथेरपी उपचार पद्धती नक्की काय आहे, याच्याबद्दल आपण जरा श्रोत्यांना सविस्तर सांगूयात.
0: नक्कीच, केमोथेरपीबद्दल बोलणं खरंच आवश्यक आहे. केमोथेरपीमध्ये 2 प्रकारचे असतात, म्हणजे ज्याला NACT म्हणजे जेव्हा आपण म्हटलं की ऑपरेशनच्या पूर्वी आपण केमोथेरपी देतो, म्हणजे तर म्हणतं की आजार वाढलेला असेल तर त्याच्या आधी आपण केमोथेरपी देतो आणि मग तो आजार कमी करतो. केमोथेरपीमध्ये अवयवानुसार वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज वापरले जातात. ब्रेस्ट कॅन्सर असेल तर वेगळे इंजेक्शन असतात, ओव्हरियन कॅन्सरसाठी वेगळे असतात, तोंडाचं कॅन्सर असेल तर त्याचे इंजेक्शन वेगळे असतात. तर त्यानुसार आपण केमोथेरपी दर 2 आठवड्याला किंवा 3 आठवड्याला दिली जाते आणि तो आजार कमी करतो. म्हणजे स्टेज आपण डाऊन स्टेजिंग म्हणतो, म्हणजे दुसऱ्या स्टेजचा आजार असेल तर तो पहिल्या स्टेजला
1: आणायचा,
0: किंवा तोंडाचे असेल ती जखम कमी करायची, म्हणजे आपल्याला मग तो ऑपरेशनच्या आटोक्यात
1: आणणं
0: आणि मग आपण ऑपरेशन करतो, त्याला आपण NACT म्हणतो. आणि आता आधी म्हटलं तसं, जर लवकर आपण ब्रेस्ट कॅन्सर आहे, ओव्हरी, आपण लवकर ऑपरेशन केलं पहिल्या स्टेजला, तर आपण ऑपरेशन नंतर तो पुन्हा उद्भवू नये म्हणून आपण केमोथेरपी देत, त्याला पोस्ट सर्जरी केमोथेरपी म्हणतो. त्यानुसार आपण वेगवेगळे इंजेक्शन देतो, कोर्स असतात. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 8 किंवा 10-9 इंजेक्शनचे कोर्स असतात दर 3 आठवड्यात.
1: अच्छा.
0: तर त्यानुसार आपण प्लॅन करतो. पण केमोथेरपीमध्ये भीती खूप आहे लोकांमध्ये की त्याच्यामध्ये आपले केस जातात, भूक लागत नाही, मळमळ होते. तर एवढं घाबरायचं काही कारण नाही, थोडेच 2-3 दिवस मळमळ होते, भूक कमी होते, पण टॉनिक वगैरे घेऊन आपण ते त्रास कमी करू शकतो. आणि केस जातात. आता ब्रेस्ट कॅन्सरची जी केमोथेरपी विशेष करून त्याच्यामध्ये केस जातात आणि स्त्रियांना केस आहे तर फार आवडतात. पण केस जरी गेले तरी आपण बरे झाल्यानंतर केस पुन्हा येतात आणि ते दाट येतात, पुन्हा चांगले येतात. म्हणजे 6 महिन्यांनी आपण पुन्हा पूर्वीसारखे दिसू लागतो.
1: बरोबर.
0: तर केमोथेरपीबद्दल भीती बाळगू नये, म्हणजे अनावश्यक भीती असते ती बाळगू नये. जर आपण केमोथेरपीच्या काळात व्यवस्थित आहार ठेवला, आहारामध्ये प्रोटीन्स व्यवस्थित घेतले, त्याबद्दल फळं सूप वगैरे ताजं अन्न खाल्लं तर आपला हा त्रास कमी होऊन आपण व्यवस्थित उपचार पूर्ण करू शकतो.
1: आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो.
3: हॅलो.
1: तुमच्या

0: रेडिओ सेटचा आवाज कमी करा थोडासा.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हा मॅडम, ये थातीला गाठ आहे.
2: बोला ना. बोला.
1: 16-17 वर्ष झाले, तेव्हा छोटी होती आणि नंतर नंतर वाढत वाढत जाऊन सुपरिवाणी झाली.
2: दाखवली का ती?
1: हा दाखवली, टेस्ट पण केली होती. ते म्हणे चरबीची गाठ नाही म्हणे.
2: बर. सोनोग्राफी वगैरे केली का ते सोनो मॅम?
1: सोनोग्राफी पण केली होती.
2: हा.
1: चरबीची गाठ सांगितली होती मॅडम.
2: हा. वय किती आता तुमचं?
1: 43.
2: बर बर. पण त्या गाठीची एकदा अजून गाठ काढली नाही ना?
1: नाही.
2: ती सुई टाकून तपासणी करून घ्या ना त्या गाठीची, एफएनएससी करून घ्या. पण ती निगेटिव्ह आहे का? म्हणजे त्यात कॅन्सर? बर बर. मग ठीक आहे, ती गाठ जर वाढत नसेल तर लक्ष ठेवा आणि मग काही करायची गरज नाही. एफएनएससी आत्ताच केली असेल तर. हां. पण त्याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही. ओके मॅम. थँक्यू.
0: तर केमोथेरपी या उपचार पद्धतीबद्दल आपण मॅडम बोलत होतो आणि आता पुढची जी उपचार पद्धती, तुम्ही बऱ्याचदा उल्लेख केला की रेडिएशन रेडिएशन, तर रेडिएशन उपचार पद्धती किंवा रेडिएशन थेरपी जी आहे ती नक्की काय आहे?
2: रेडिओथेरपी हा जो उपचार आहे की आपण पूर्वी ऐकलं असेल की पूर्वी कोबाल्ट नावाचा एक रेडिएशनचा सोर्स होता की त्या कोबाल्टमधून रेडिएशन बाहेर पडायचं आणि ते आपण द्यायचं. त्याच्यामध्ये शेक म्हणजे थोडं आजार कमी व्हायचा कॅन्सरचा, पण आजूबाजूचे जे स्किन असते ती बरीच बर्न व्हायची. पण आता जे नवीन मशीन आलेत लिनियल ॲक्सिलेटर, त्याच्यामध्ये किरणांचा मारा आपण ते लाईटद्वारे तिथं तयार होतात आणि ते किरण स्पेसिफिकली त्या गाठीवर
0: कॉन्सन्ट्रेट होतात
2: आणि डायरेक्ट त्या गाठीला आपण टार्गेट करतो आणि त्याच्यावर ती गाठ नाहीशी होते. म्हणजे जवळजवळ 25 ते 30 दिवस ते रेडिएशन दिलं जातं दर आठवड्याला, सोमवार ते शुक्रवार 2 दिवस आपण ड्रेस देतो.
0: बर.
2: तर अशा पद्धतीने त्या गाठीला हळूहळू कमी करत ते जवळजवळ पूर्णपणे ती गाठ जिरवली जाते. पण रेडिएशन म्हटलं की मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात. CD3RT असतं, IMRT म्हणजे इमेज गायडेड असते, IGRT, IMRT असे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार, म्हणजे आधुनिक वेगवेगळ्या जसे ज्या अवयवाला गरज असेल त्याप्रमाणे ते दिले जातात.
0: अच्छा.
2: आणि म्हणजे याचा उद्देश असा की ते कॅन्सरची गाठ जळून जावी आणि आजूबाजूच्या टिश्यूला कमीत कमी त्रास किंवा साईड इफेक्ट व्हावेत.
0: बरोबर.
2: आत्ता म्हटलं तसं रेडिएशन चालू असताना सुद्धा पेशंटनी आपला आहार व्यवस्थित ठेवणं आणि द्रव पदार्थ लिक्विड सुद्धा भरपूर घेणं हे खूप आवश्यक असतं. न्यूट्रिशन चांगलं राहिलं, त्याबरोबरच आहारामध्ये विटॅमिन प्रोटीन्स व्यवस्थित ठेवले, तर मग आपल्याला कुठल्याही म्हणजे केमोथेरपी रेडिओथेरपी याचा त्रास इतकं जाणवत.
0: उलट या थेरपी सुसह्य होतील
2: आणि त्या थेरपीचा उपयोग पण चांगला होतो.
0: बरोबर आहे.
2: आणि आपली तब्येती व्यवस्थित राहते.
0: बरोबर.
2: बऱ्याचदा पेशंट काय करतात, घाबरूनच 2-3 रेडिएशन झाले की मला जेवण जात नाही म्हणतात, घाबरूनच अन्न कमी करतात आणि मग त्यांना ते वीकनेस वगैरे खूप येतो.
0: अच्छा.
2: तर सर्वांनी असे उपचार चालू असतील तर आपलं डाएट व्यवस्थित ठेवावं. आहारामध्ये लिक्विड असो, प्रोटीन, फ्रेश फ्रूट ज्यूस वगैरे सगळं व्यवस्थित घेतलं तर मला वाटतं याचे साईड इफेक्ट सुद्धा नक्कीच कमी होते.
0: अच्छा. आता याच्यातला एक प्रश्न मला विचारणं महत्वाचं वाटतं, ते म्हणजे कॅन्सरवरचं वॅक्सिन.
2: बरोबर.
0: तर याच्याबद्दल काय सांगाल?
2: तर आपण आता पाहिलं की मुख्य म्हणजे कॅन्सरचे जे वॅक्सिन आहे त्यात आलेलं आहे गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी, म्हणजे त्याला आपण HPV वॅक्सिन म्हणतो. की आता सध्या आपल्या कॉर्पोरेशनने सुद्धा HPV वॅक्सिन ड्राईव्ह सुरू केलेलं आहे की ते वॅक्सिन जे आहे ते गर्भाशयाचे कॅन्सर प्रिव्हेंट करतं. पण त्याचबरोबर त्याचा म्हणजे इतर उपयोग, तोंडाचे कॅन्सर सुद्धा जिथे हा HPV नावाचा व्हायरस असतो आणि याच्यामुळे हा कॅन्सर होतो, म्हणजे तोंडाचे कॅन्सर सुद्धा काही प्रमाणात कमी होतात. म्हणून आपण जे HPV व्हॅक्सिन आहे की महिलांनी म्हणजे जेवढ्या लवकर आपण देऊ की पाळी येण्यापूर्वी

0: 9 वर्ष वयापासून 45 वर्षापर्यंतच्या स्त्रिया हे वॅक्सिन घेऊ शकतात. दोन डोस जरी घेतले तरी खूप इफेक्टिव्ह होतात. पण तोंडाचे कॅन्सर होऊ नये म्हणून पुरुषांना सुद्धा आपण हे वॅक्सिन घ्यावं असं आपण प्रमोट करतो. म्हणजे ह्या वॅक्सिनचा नक्कीच उपयोग होतो, कारण हा जो व्हायरस आहे HPV व्हायरस तो तोंडामध्ये पण असतो आणि गर्भाशयाच्या मार्गामध्ये पण असतो. म्हणून दोन्ही कॅन्सर प्रिव्हेंट होण्याला याचा नक्कीच उपयोग होतो.
1: आणि याच्याबद्दल जे गैरसमज होते तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तर ह्या वॅक्सिनमुळं त्रास काहीच होत नाही. तर नक्कीच मला वाटतं मुलींनी पुढे येऊन म्हणजे पॅरेंट्सनी यावं आणि हे वॅक्सिन आवर्जून आपल्या मुलींना द्यावं. म्हणजे त्या नक्कीच हा गर्भाशयाचं कॅन्सरचं जे प्रमाण आहे
1: ते कमी होईल त्याच्यामध्ये,
0: आणि त्याचबरोबर तोंडाच्या कॅन्सरला त्याचा नक्कीच उपयोग.
1: बरोबर, आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो.
2: हॅलो.
1: हा हा बोला, आपला प्रश्न विचारा.
2: प्रश्न कॅन्सरचं काही होऊ शकेल का? म्हणजे शक्यता असते का फार तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने?
0: कधी कधी खूप तिखट प्रमाणात जे खातात त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा ऍसिड जास्त तयार होतं जठरामध्ये, आणि त्याच्यामुळे जखम झाली तर जठराचं कॅन्सर उद्भवू शकतो. त्यामुळे कुठल्याही प्रमाणात अति तिखट अति मसालेदार पदार्थ टाळावेत.
1: तर याच प्रश्नाला जोडून मॅडम मला आता पुढे प्रश्न विचारायचा आहे की आहाराचं या सगळ्या कॅन्सर होतात जे स्त्रियांना, तर याच्यामध्ये आहाराचं महत्त्व काय आहे आणि जीवनशैलीबद्दल आपण काय सांगाल एक लाईफस्टाईल? कारण हल्ली असं बोललं जातं की चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा कॅन्सर उद्भवतो, तर एकूणच त्याच्याबद्दल लाईफस्टाईल पण आणि आहाराबद्दल पण काय सांगाल?
0: तर पण आता एक एक पहिल्या आहाराबद्दल बोलूया की आहार जो असतो की आहार अगदी आपण बघा आपले पूर्वज म्हणजे आजीपासून पणजी की आहार व्यवस्थित असावा, समतोल आहार असण्यामध्ये आपला फार महत्त्वाचा रोल आहे असं मी म्हणेन. आणि त्याच्यामध्ये आपला जो भारतीय आहार आहे हा अतिशय चांगला आहे. म्हणजे आपलं जेवण पाहिलं जे चौरस आहार असतो ज्याच्यामध्ये कोशिंबीर चटणी कोशिंबीर लिंबूसुद्धा असतो, दोन भाज्या हिरव्या पालेभाज्या, त्याचबरोबर सॅलड असतं, नंतर उसळ असते
1: बरोबर
0: ज्याच्यामध्ये प्रोटीन्स मिळतात, वरण असतं भात आणि त्याबरोबर पोळी किंवा भाकरी, आणि जेवणानंतर आपल्याकडे दही ताक सुद्धा घेण्याची पद्धत
1: आहे.
0: तर मला वाटतं हा जो आहार आहे चौरस आहार असा आपण व्यवस्थित घेतला तर आपला आहार म्हणजे एकतर आपलं पचन आरोग्य चांगलं राहील, आणि त्याचबरोबर हे जे आपण सॅलड खातो काकडी गाजर मुळा ह्याच्यामध्ये कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह घटक असतात, जे व्हिटॅमिन ए असतं बी क जीवनसत्व हे सगळे कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह आहेत, आणि अँटॉक्सिड पण असतात म्हणजे बीट असो गाजर हे सगळे अँटॉक्सिडने भरपूर असतात, आणि त्याच्यामुळे आपला जो कॅन्सर जो सुरुवातीला होतो की थोड्या पेशी असताना आपली प्रतिकार शक्ती चांगली राहील.
1: बरोबर,
0: आहारातूनच हे सगळं आपण व्यवस्थित घेतलं नंतर ताजी फळं घेतली तर आपला आहार चांगला राहील आणि आरोग्य चांगलं राहील,
1: प्रतिकार शक्ती चांगली
0: प्रिव्हेंटिव्ह राहील.
1: बरोबर, आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो.
3: नमस्कार मॅडम. हॅलो डॉक्टर का?
1: हो, प्रश्न विचारा. आपला
3: विवेक कवडे बोलतोय बिनघरून. तर माझा प्रश्न असा होता मॅडम, आजपर्यंत मला शौचावटी कधीच ब्लडिंग झालं नाही का? आता 15 दिवसापूर्वी शौचावटी ब्लडिंग झालं मला, तिथे आज काय असे कॅन्सरचे लक्षण असू शकतात का?
0: तर तुम्ही आहे ना तज्ज्ञ, डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या संध्याच्या जागेची पीआर एक्झामिनेशन, त्यात काय आढळलं तर ते बायोप्सी वगैरे करतील.
3: यापूर्वी कधी चाललं नाही मॅडम.
0: बरोबर आहे, पण असं ब्लिडिंग अचानक होणं हे सुद्धा एक लक्षण असू शकतं, म्हणजे कॅन्सर असेलच असंही नाही आहे, मुळव्यात पण असेल, पण आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या, म्हणजे मग त्याचं शहानिशा होईल, त्याप्रमाणे तुमच्या मनातली शंका पण दूर होईल आणि कॅन्सर नाही अशी पण खात्री करून घेतली तर नक्कीच तुम्ही निर्धास्त व्हाल.
3: ओके मॅडम, थँक्यू.
1: मॅडम, एक उपचार पद्धती जी आहे या सगळ्या, तर

0: त्याच्या खर्चाबद्दल काय सांगाल? कारण लोकांना असं वाटतं की कॅन्सरच्या सगळ्या उपचार पद्धती या खर्चिक आहेत खूप.
1: बरोबर आहे. आणि खरंच आपण पाहिलं तर कॅन्सर म्हटलं की त्याच्यामध्ये सगळे उपचार करावे. आपण आता मग आपच बघतो की ऑपरेशन हे एक तेवढंच आवश्यक आहे. ऑपरेशनमध्ये बऱ्याचदा तोंडाचे कॅन्सर, प्लास्टिक सर्जरी लागते, नंतर केमोथेरपी, रेडिएशन, नंतर वारंवार फॉलोअप टेस्टमध्ये पेट स्कॅन लागतो. ते सगळ्या खर्चिक आहेतच. पण आता आपण पाहिलं तर बरेच भाग आपल्याकडे आयुष्यमान भारत स्कीम चालू आहे. पूर्वी आपण त्याला महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा राजीव गांधी योजना होती, जे आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट तर्फे कॅन्सरच्या उपचारासाठी फंडिंग केले जातं. म्हणजे जे हॉस्पिटल आहेत की जिथे हे उपचार अवेलेबल आहे, महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्मान भारत योजना, तर ह्याच्यामध्ये कॅन्सरचे उपचार म्हणजे ऑपरेशन, केमोथेरपी, रेडिएशन हे सर्व पूर्णपणे मोफत केले जातात. फक्त आपल्याला मात्र कॅन्सरच्या तपासण्या ज्या आहेत त्या आपल्याला करून घ्याव्या लागतात. म्हणजे रक्ताच्या तपासण्या असो किंवा बायोप्सी जे आवश्यकच आहे, सी टी स्कॅन, ह्या तपासण्या केल्या तर आपल्याला हे उपचार जे खर्चिक आहेत की हे आपल्याला सर्वपणे मोफत केले जातात.
0: बरं,
1: तर त्यामुळे आता आपण आता बरेच वर्ष आम्ही ही योजना राबवतो, तर त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की बऱ्याचदा मोफत असल्यामुळं कॅन्सरचे ऑपरेशन झाले तर महिला किंवा पेशंट आपोआप केमोथेरपी आणि रेडिएशन हे उपचार पूर्ण करतात. कारण आपण पाहतो की आपल्या ग्रामीण भागात बरेच शेतकरी वर्ग आहे,
0: बरोबर,
1: ज्यांच्याकडे आपल्याकडे असे काही इन्शुरन्स वगैरे क्लेम नसतात, तर उपचार आपले मोफत केले जातात. त्यामुळे उपचार पूर्ण केले जातात आणि कॅन्सरमुळे जे मृत्यू व्हायचे की मॉर्बिडिटी, मॉर्टॅलिटी, त्याचं प्रमाण निश्चितच कमी झाले. कारण उपचार करून घेतले जातात, म्हणजे पूर्ण उपचार करणं कॅन्सर बरा होण्यासाठी लागतं. ते कॅन्सरचं निदान लवकर होणं पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजला आणि पूर्ण उपचार करून घेणं वेळेवर ह्याला खूप महत्व. याच्यामध्ये टाइम हा तेवढाच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की वेळेवर उपचार, ऑपरेशन केल्यानंतर लगेच केमोथेरपी घेतली पाहिजे, रेडिएशन लगेच घेतलं पाहिजे 4 आठवड्यांनंतर. बऱ्याचदा काय व्हायचं पूर्वी की पैसे नसायचे, मग ऑपरेशन केलं की मग पैशाची जमाजमा करायची. त्याच्यामध्ये हा जो व्हॅल्युएबल वेळ आहे तो वाया जायचा आणि मग आजार जर पुन्हा उद्भवला तर तो बरा करणं अवघड होतो.
0: बरोबर. तर मॅडम, कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या काही सेकंदांमध्ये आपल्या सगळ्या महिलांना, स्त्रियांना काय आव्हान कराल की कॅन्सर होऊ नये याच्यासाठी काय काळजी घ्यावी आणि जर झाला तर त्याला धीराने कसं तोंड द्यावं? अगदी थोडक्यात.
1: अगदी मला वाटतं की स्त्रियांनी फार महत्वाचं आपण धीर, पॉझिटिव्ह राहावं. आपल्या स्त्रिया पॉझिटिव्ह असतातच, तर आपल्याला अशी कुठेही लक्षणं आढळली तर ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांकडून दाखवून घ्यावं, त्याची खात्री करावी कॅन्सरची आणि उपचार पूर्ण करावेत आणि आपलं मनोधैर्य आणि आहार चांगला ठेवावा आणि त्याचबरोबर व्यायामसुद्धा, हलका व्यायाम, प्राणायाम हे नक्की करावेत. त्यामुळं आपण कॅन्सरमधून मुक्त होऊ शकता आणि कॅन्सरमध्ये फॉलोअप हाही तितकाच महत्त्वाचा असतो. 5 वर्षापर्यंत फॉलोअप ठेवणं दर 3 महिन्याला हेही खूप आवश्यक असतं.
0: तर श्रोते हो, आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये स्त्रियांमधील कर्करोगाच्या समस्या, कारण, लक्षणं आणि उपचार या विषयावर आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं होतं स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड यांना. तर मॅडम, आपण श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्यांच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलात. आकाशवाणीच्या वतीने आपले मनापासून आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आपण ऐकलात. आजचा विषय होता महिलांमधील कर्करोगाच्या समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. तज्ज्ञ होते स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड. तज्ज्ञांसमवेत सहभागी झाल्या होत्या गौरी जोशी. कार्यक्रमाला तंत्रसहाय्य होतं संतोष साबळे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.
3: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.

0: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232-29-29.
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मूळ व्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98-34-22-52-65.
0: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232-29-29.
5: आपण घेत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz वरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता ऐकूयात कार्यक्रम रजनीगंधा.

0: आकाशवाणीसह हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz वर. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात 20 साल बाद या चित्रपटामधलं शकील बदायूनी यांचं गीत. स्वर आणि संगीत आहे हेमंत कुमार यांचा.
1: जरा नजरों से कह दो जी,

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत, गायलं आहे शमशाद बेगम आणि उषा मंगेशकर यांनी। कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आणि चित्रपट ब्लफ मास्टर।

शमशाद बेगम आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं ब्लफ मास्टर या चित्रपटामधलं. श्रोतेहो रजनीगंधा कार्यक्रमात आता घेऊयात शकील बदायनी यांचं गीत. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा स्वर आहे बीन बादल बरसात या चित्रपटासाठी आणि संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

येशकर यांचा. आपण ऐकत आहात रजनीगंधा कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये हे गीत, मदन मोहन यांचं संगीत. गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण आणि चित्रपट शराबी.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं अदालत या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांचं शब्द होते आणि संगीत होतं मदन मोहन यांचं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम समाप्त करत आहोत. रात्रीचे 10:25 होत आहेत. आता ऐकूयात केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका इन्फ्रास्ट्रक्चर, आज भाग 10.